रामकृष्ण हरी। आपलं कुठे चुकतंय हे समजणं खूप गरजेचं असतं। नातं असो, मैत्री असो किंवा आयुष्यातील कुठलाही संबंध टिकविण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची तयारी। आपण थोडा वेळ थांबून स्वतःला विचारायला हवं की आपलं कुठे चुकतंय। कधी कधी आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे, दुर्लक्ष केल्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन दुखावत असतं, आपल्याला ते लगेच लक्षात येत नाही। यामुळे नाती तुटत जरी नसली तरी ती हळूहळू कमकुवत होत जातात। न बोललेले शब्द, न समजलेली भावना आणि वेळेत न ओळखलेली चूक, त्या सगळ्यांमुळे मनामध्ये अंतर वाढत जात। आणि मग एक दिवस असाही येतो की ती माणसं आपल्या आयुष्यातून दूर निघून जातात। त्यावेळी मात्र आपल्या चुकीची जाणीव, पण नंतर पश्चातापाला फारशी किंमत उरत नाही, कारण वेळ निघून गेली असते।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 17 जुलै हा दिवस जागतिक न्याय प्रणाली आणि आपल्या भावना व्यक्त करण्याच्या आधुनिक पद्धतीसाठी विशेष मानला जातो. जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन युद्ध गुन्हे, मानवताविरोधी गुन्हे आणि नरसंहार सारख्या गंभीर जागतिक गुन्ह्याविरुद्ध लढण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 1998 आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा पाया रचणारा रोम करार स्वीकारण्यात आला होता. जागतिक इमोजी दिन. आजच्या डिजिटल जगात जिथे शब्दांशिवाय आपण आपल्या भावना इमोजीद्वारे व्यक्त करत असतो, त्या डिजिटल भाषेचा आनंद साजरा करण्यासाठी हा दिवस. आजच्याच दिवशी विज्ञान आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या दिग्गजांचा जन्म झाला होता. जॉर्जस लेमेत्रे, बेल्जियमचे महान खगोलशास्त्रज्ञ आणि कॅथोलिक याजक, यांनी विश्वाच्या उत्पत्तीचा सर्वात प्रसिद्ध बिग बँग सिद्धांत पहिल्यांदा मांडला होता. विश्वाचा विस्तार होत आहे हे सांगणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. रवी किशन, भारतीय चित्रपटसृष्टीतील विशेषतः भोजपुरी सिनेमाचे महानायक, ज्यांनी आपल्या कसदार अभिनयानं हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतसुद्धा एक वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांचा वाढदिवस आहे. अँजेला मार्केल, जर्मनीच्या माजी चॅन्सलर आणि जागतिक राजकारणातील अत्यंत खंबीर आणि शक्तिशाली महिला नेत्या. आजच्याच दिवशी आपण भारताच्या एका महान आणि अत्यंत आदराने स्मरण केल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाचं स्मरण करतो. तिरोत सिंग, ईशान्य भारतातील मेघालय राज्याच्या खासी टेकड्यांमधील महान आदिवासी क्रांतीवीर. त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि खासी भूमीवरील अतिक्रमणाविरुद्ध अत्यंत धाडसाने खासी बंड उभारलं होतं. 1835 आजच्याच दिवशी तुरुंगवासात असताना त्यांनी मातृभूमीसाठी प्राण सोडले. शब्दांमध्ये जरी ताकद असली तरी चेहऱ्यावरचं एक प्रामाणिक हसू कोणत्याही कठीण प्रसंगाला आणि दुखावलेल्या मनाला शांत करू शकतं. जगाला जिंकण्यासाठी हास्यासारखं दुसरं मोठं शस्त्र नाही. आणि आजची बोधकथा, एका शहरात एक अत्यंत कठोर आणि रागीट व्यावसायिक राहत होता. तो कोणाशीही नीट बोलत नसे आणि त्याच्या चेहऱ्यावर कधीच हसूसुद्धा नसायचं. त्याचे सर्व कर्मचारी, आजूबाजूचे लोक त्याला खूप घाबरायचे. एक दिवस तो एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी घाईघाईत चालला होता. वाटेत त्याला एका छोट्या मुलीने अडवलं. तिच्या हातात एक फुगा होता. ती मुलगी खूप निरागसपणे हसली आणि तिने तो फुगा त्याच्याकडे दिला. त्याने चिडून तो फुगा बाजूला केला आणि म्हणाला, हे मला वेळ नाही आहे. पण ती मुलगी पुन्हा हसली आणि म्हणाली, काका तुम्ही हसल्यावर खूप छान दिसता, हा फुगा घ्या आणि प्लीज हसा ना. त्या मुलीचं ते निष्पाप हसू आणि तिचे शब्द ऐकून त्या कठोर माणसाच्या मनातला राग एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेला. त्याला आठवलं की तो शेवटचं कधी मनापासून हसला होता. त्याने तो फुगा घेतला आणि पहिल्यांदाच तो खळखळून हसला. त्या दिवशी जेव्हा तो मीटिंगला गेला तेव्हा त्याचा स्वभाव पूर्णपणे बदललेला होता. त्याच्या एका हसण्यानं मीटिंगमधला सगळा तणाव दूर झाला आणि त्याचं कामही यशस्वी झालं. तात्पर्य हेच, आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल जगात आपण खऱ्या अर्थानं हसायला विसरलेलो आहोत. चेहऱ्यावरचं एक छोटंसं हसू केवळ तुमचंच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचाही दिवस सुंदर बनवू शकतं. म्हणून डिजिटल इमोजी सोबतच प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा मनमोकळं हसायला शिकलं पाहिजे. आज 17 जुलैचा हा दिवस आपल्याला तिरोत सिंग यांच्याकडनं मातृभूमीच्या प्रेमाची आणि जागतिक इमोजी दिनातून भावना व्यक्त करण्याची प्रेरणा देतोय. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या विचारांमध्ये चेहऱ्यावरच्या हास्यामध्ये असते. स्वतःचं काम प्रामाणिकपणे करण्याचा संकल्प केला तर जगातील कोणतीही शक्ती आपला दिवस अशुभ करू शकत नाही. तेव्हा हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

श्रीराम समर्थ 17 जुलै गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरता आलो हेच विसरलो आहेत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो. विषयाचाच आनंद मानू लागलो आणि त्याचं सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? आणि जे सुख मिळते ते अंती खोटेच ठरते. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहे त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल त्याचे फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते. गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारख्या निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञाप्रमाण मानले असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधनं जाणं. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.

0: नमस्कार शेतकरी बंधन, शेतकरी बंधनो, कागदी लिंबाच्या बागेचं व्यवस्थापनासंदर्भामध्ये आपण आज उहापोह करणार आहोत. कागदी जी लिंब आहेत त्याची अभिवृद्धी ही बियापासून होते आणि कलमाद्वारे सुद्धा त्यांची अभिवृद्धी केली जाऊ शकते. पण असं असलं तरी जी कागदी लिंबाची लागवड आहे ती बियापासून तयार केलेल्या रोपा पासूनच करावी. बियापासून तयार केलेल्या रूपात मातृवृक्षाचे 100% गुणधर्म उतरलेले असतात. लागवड करत असताना हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळं हमखास पाणी पुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड केली पाहिजे. अयोग्य जमीन त्याच्यासाठी आपण निवडली पाहिजे. चुनखडी नसणारी, क्षार नसणारी आणि चांगल्या प्रकारे पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी जमीन आपण निवडून 6x6 मीटर अंतरावर याची लागवड केली पाहिजे. आणि लागवडीसाठी 1x1 असे खड्डे आपण या मीटर आकाराचे जे खड्डे आहेत ते आपण लागवडीपूर्वी मेमध्ये जर आपण तयार करून घेतले आणि त्याच्यात शिफारशीप्रमाणे शेण किंवा चांगलं कुजलेलं शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट याचा भरणा करून घेतला नंतर लागवड केली पाहिजे. तर ही जी बाग आहे लिंबाची याच्या खताच्या व्यवस्थापनासुद्धा आपण चांगल्या प्रकारे शिफारशीप्रमाणे खताच्या मात्रा देणं गरजेचं आहे. त्यासाठी माती परीक्षण करून घेणं केव्हाही चांगलं. 5 वर्षावरील जे झाड आहे त्याचे मोठं झाड ते जोमदार वाढ दर्जेदार फळाचं अधिक उत्पादन व मध्यम खोल जमीनची सुपीकता यासाठी साधारणतः 15 किलो शेणखत, 15 किलो निंबोळी पेंड, 600 ग्रॅम नत्र आणि म्हणजे 300 ग्रॅम स्फुरद आणि 600 ग्रॅम पालाश या पद्धतीने जर आपण खत दिलं तर ते चांगलं राहतं. याच्याबरोबर 500 ग्रॅम फॅम आणि 500 ग्रॅम PSD ज्याला स्फुरद विरघळणारा जीवाणू म्हणतो, 100 ग्रॅम ॲझोस्पोरिलियम आणि 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक खतं जे आहेत प्रतिवर्षी प्रति झाडात जर दिली तर त्याचा फायदा होतो. ही खत मात्र देताना 40% नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश शेणखत निंबोळी पेंड व जैविक खत जूनमध्ये द्यायची आणि उरलेलं 60% नत्र 2 समान हप्त्यात सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये द्यायचं. आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तपासून माती परीक्षणाच्या आधारावर शासनाच्या मार्गदर्शनाखाली आपण सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायला हरकत नाही. पण त्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावं आणि शासनाचा सल्लाच घ्यावा. कागदी लिंबाच्या बागेमध्ये आपण आंतरपिकाचा जर विचार केला तर सुरुवातीला कांदा, लसूण, मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, गहू यासारखे आंतरपिकं घेता येतील. परंतु एकदा झाड मोठं झालं किंवा ते बहार द्यायला लागलं तर आंतरपिकं घेण्यापूर्वी शासनाचा सल्ला घेऊनच शक्यतो घ्यावी. जी स्पर्धा करू शकणारी पिकं ती या बागेमध्ये घेऊ नये. बहार धरताना जो लिंबाचा बहार असतो वर्षातून 3 वेळा म्हणजे जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये अनियंत्रितपणे फुलोरा येतो. कागदी लिंबात विशिष्ट बहार धरणे शक्य असलं तरी ते आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. पण 3ही बहारापासून फळाचं उत्पादन घ्यावं लागतं. पण तो जर अर्थशास्त्र काढलं तर हस्तबहाराचं नियोजन जर आपण केलं विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे तर हस्तभाराच्या पासून जे लिंब मिळतात ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात आणि त्याचं उत्पादन आपल्याला अधिक मिळतं. त्यासाठी डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या शिफारशी केलेल्या आहेत हस्तभार नियोजनाच्या त्या आपण पाळल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलेराचं प्रमाण फक्त 10-15% असतं. फुलेराचे प्रमाण वाढण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सायकोसिलिया संजीवकाची 1000 PPM फवारणी शिफारसीत आहे. परंतु हे झालं एक पायाभूत तंत्रज्ञान. याच्यामध्ये जाती आहेत, खताचं व्यवस्थापन आहे, लागवड अंतर आहे, छाटणी आहे, त्याच्यावर येणारे वेगवेगळे किडी रोग आहे या संदर्भामध्ये आणि एकंदरच कागदी लिंबाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात अधिक शास्त्रीय माहिती करता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला तर अधिक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या संदर्भात आपल्याला मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन।
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही। हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे। ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे। तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे। तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे। ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे। तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे। या समस्येचं हे उत्तर आहे। आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी। या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीनी जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल। कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी। तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल। हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल। येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे। वेदांतही असंच म्हणतो। प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको। वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे। आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो, पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं। केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं। जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंडासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं, परिस्थितीच्या ओघात प्रवाह पतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसं तरी कुठंतरी भरकटत असायचं। त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल, पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे। आपण कर्म करायलाच हवं। खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वहावणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो। ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो। ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो। एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो, ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो। त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात। त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं, त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो। दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो। तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो। तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो। तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल। मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील, मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग। ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे, हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे। ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे। वासना सोडून देऊ तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे.

गीताई अध्याय 17 परिशिष्ट 2 साधकाचा कार्यक्रम अथवा श्रद्धात्रय विभाग योग। अर्जुन म्हणाला, जे शास्त्र मार्ग सोडूनी श्रद्धा पूर्वक पूजिती त्यांची सात्विकती निष्ठा किंवा राजस तामस। श्री भगवान म्हणाले, तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी ऐक सात्विक ती होय तशी राजस तामस। जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसाची तो। सत्वस्त पूजिती देव यक्ष राक्षस राजस प्रेते आणि भूते खेते पूजिती लोक तामस। शास्त्रे निषेधिले घोर दंभे आचरिती तप अभिमानास पेटूनी कामरागे बळावले। देह धातूस शोषोणी मज आत्म्यास पीडित।

0: भेद यथा रुचि तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐकते सत्व प्रीति सुख स्वास्थ आयुष्य बळ वाढवी रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्विक खारे रुक्ष कडू तीख अम्बल अत्युष्ण दाहक दुःख शोक दहाहार रोगवर्धक वर्धक राजस रसहीन निवालेले शिळे दुर्गंध युक्त जे निषिद्ध आणि उष्टेही तामस प्रिय भोजन फलाभिलाष सोडूनी कर्तव्य ची मनुनिया विधीने मन लावूनी होयतो यज्ञ सात्विक फळाचे अनुसंधान राखुनी दंभ पूर्वक लोकात यजिला जाय जाणतो यज्ञ राजस नसे विधी नसे मंत्र अन्नोत्पत्ती नसे जिथे नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज्ञ तामस गुरु देवादिकी पूजा स्वच्छता वीर्य संग्रह अहिंसा रुजुता अंगी देहाचे तप बोलिले हितार्थ बोलने सत्य प्रेमाने न खुपे लसे स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले प्रसन्न वृत्ती सौम्यत्व आत्मचिंतन संयम भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले तिहेरी तपते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी समत्वे फळ सोडुनी घडले जान सात्विक सत्कारादिक इच्छुनी केले जे दंभ राखुनी ते चंचल इथे जाण तपराजस अस्थिर दुराग्रहेची जे होय अंतरात्म्यास पीडुनी किंवा जे परघातार्थ जाणतामस ते तप देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता धर्मभावेची जे देणे जाणते दान सात्विक उपकार उपेक्षुनी अथवा फळ वांछुनी क्लेशपूर्वक जे देणे जाणते दान राजस करुनी भावना तुच्छ देशादी कन पाहता अनादरेची जे देणे जाणते दान तामस ओम तत्सत् ह्या परी ब्रह्म तिहेरी स्मरले असे त्यातुनी निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक म्हणोनि आधी ओंकार उच्चारुणि उपासक यज्ञ दान तपे उक्त निरंतर अनुष्ठिती तत्कार स्मरणे सर्व तोडुनि फलवाचना नाना यज्ञ तपे दाने करिती मोक्ष लक्षुणी सत्कार स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता तशी सुंदरता कर्मी सत्कारे बोलिली असे यज्ञदान तपे किंवा कर्मे जी त्यास साधक वागने ह्या परी त्यात सत्कार फळ बोलिले यज्ञदाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली बोलिली सर्वती मिथ्या दोन्ही लोकात निष्फळ अध्याय 17 संपूर्ण
1: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हाफ टचिंग
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने
3: MBA MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA MBA BMS BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव
4: ग्राम गीता चिंतन भाग 44 या भागाचं चिंतन करत असताना ग्रामगीता ग्रंथात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात व्याकरण शास्त्रज्ञ पाणिनीप्रमाणे विद्यार्थी आज शालेय क्षेत्रात घडावेत याच अर्थाने मी ग्रामगीता ग्रंथात म्हटले आहे, लहानपणी आश्रमी न्यावी मुले, जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले, संधीपणी द्रोणांनी शिकविले, तैसे विविध ज्ञान द्यावे, साधा या रोतनियमाला, असेच आश्रम काढा गावाला, शिकवा आपल्या भावी पिढीला, लक्ष देवनी मित्र हो। या नियमाप्रमाणे गुरुकुंज आश्रमात मुलींचं वसतिगृह आणि मुलांचे मानवसेवा छात्रालयाची निर्मिती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्वतः केली। आजही त्यांना शालेय शिक्षणाबरोबर सेवाशिस्त, श्रमदान, स्वच्छता, सामुदायिक ध्यान प्रार्थना, संगीत, गायन, वक्तृत्वकला, व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगासनं शिकविल्या जातात। यातून त्यांना जीवन शिक्षणाचे संस्कार मिळतात। एक मुलगी शाळेच्या शिक्षणात खूप हुशार होती, सतत पहिल्या नंबरात अगदी ती पास व्हायची। मोठ्या आई वडिलाची ती मुलगी, आईनं तिला शाळा शिकत असताना कधीही घरचं काम करावं बेटा असं म्हटलेलं नाही। ती सारखी शिकत गेली, शिकत गेली, शिकत गेली, शेवटी 12वा वर्ग फर्स्ट मेरिट मध्ये पास झाली आणि मग उच्च शिक्षणासाठी तिला शहरामध्ये महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला। तिथंही मावशी सगळे घरचे कामं करून तिची व्यवस्था करण्यासाठी ठेवली। कधीही तिनं घरचं काम करून पाहिलेलं नाही, कधी पोळी लाटून पाहिलेली नाही। अशा अवस्थेत मामाला हे सगळं कळलं, पेपरला त्यांनी वाचलं, तेव्हा त्या मामाचं पत्र आलं की अमुक दिवशी या तारखेला मी आणि माझे मित्रमंडळी आम्ही आमच्या भाजीच्या सत्कारासाठी येणार आहोत। दिवस पावसाळ्याचे आहेत, शेतीच्या पेरणीची गडबड सुरू आहे आणि 40 एकर मिरची लावायची आहे। मजूर सांगितले गेले, मजुराच्या मागे जर घरचं कोणी राहणार नाही तर ती बरोबर काम करणार नाहीत अशी अवस्था। तरी मामांनी पाठवलेल्या पत्रातील तारखेप्रमाणे त्या दिवशी काम बंद ठेवलं। आई आणि वडील घरी थांबले, परंतु त्या दिवशी ते पाहुणे आलेच नाही। दुसऱ्या दिवशी ते मजूर कामावर जायला तयार झालं। वडील दुसऱ्या मार्गाने काय अडचण आली पाहुणे येण्यासाठी ते पाहायला निघून गेले। आई शेतात जाणार तेवढ्यात पाहुणे घरी आले। वडील दुसऱ्या मार्गाने गेले, पाहुणे दुसऱ्या मार्गाने घरी आले। तेव्हा आपल्या त्या 12वी शिकणाऱ्या उषा नावाच्या मुलीला आई म्हणते आहे की बेटा, मला घरकाम करताना तू नजरेनं अनेकदा पाहिलेलं आहे, तेव्हा आता मला एवढं मोठं मजूर सोडून घरी पाहुण्याच्या व्यवस्थेसाठी राहता येणार नाही। स्वयंपाक करून जेऊ घालण्याची पाडी आता तुझीच आहे, तू हे सगळं सावर नाही म्हणाची सोय नाही। आई शेतात निघून गेली। या उषा नावाच्या शिक्षित मुलीने पाहुण्याची बसायची व्यवस्था केली, चहा पोह्याची व्यवस्था करून टाकली आणि स्वयंपाकात लागली। पाहुण्याजवळ तिचे आजोबा आहेत। विचार केला की मामा आहेत आणि त्यांचे मित्र सत्कारासाठी आले, चांगलं जेवण दिलं पाहिजे म्हणून पुरणपोळी करण्याचा बेत। कधी साधी पोळीही तिनं करून पाहिली नाही। पाकशास्त्राचं पुस्तक काढलं, पुरण कसं करावं ही पाहायला लागली। तो सगळा खेळ बिघडला, कारण प्रॅक्टिकल ते प्रॅक्टिकल आणि थेअरी ते थेअरी या अर्थानेच शालेय शिक्षणाबरोबर जीवन शिक्षणाच्या संस्काराची नितांत आवश्यकता आहे असं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात। शेवटी साधी पोळी करायला बसली त्याही व्यवस्थित आल्या नाही। आजोबांनी दुसरी मुलगी बोलावली आणि तो स्वयंपाक करून घेतला। जेव्हा पाहुणे जेवायला बसले तेव्हा त्यांना व्यवस्थित वाढताही आलं नाही। आणि म्हणून या अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, म्हणून पाहिजे तर बलवान मुले, कुस्ती मल्लखांब खेळणारे भले, धडाडीने प्रतिकारार्थ धजले, तरीच शिक्षण उपयोगी। मुला मुलींच्या दृष्टीने, दोन्ही दृष्टीने महाराज या ठिकाणी लिहितात। म्हणून ऋषीकालीन ऐशी प्रथा, शिक्षणात होती जीवन संता, याकरिता आश्रमांची व्यवस्था होती पूर्वी। धनुर्विद्या, मल्लविद्या, आयुर्वेद आणि शस्त्रास्त्रविद्या, उत्तमोत्तम 14 विद्या शिकवित होते आचार्य। चित्रकला, चर्मकला, रांगोळ्यांचीही उत्तम कला, बुरडकाम, कुंभारकाम आदी सकला 64 कला नानापरी। संगीतशास्त्र, स्वयंपाकशास्त्र, गृहस्थापनेचे सुंदर तंत्र, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा आदी समग्र जीवनविद्या शिक्षणे। ऐशी प्रथा पूर्वी होती, आता उच्च ज्ञान घेऊन येते। परी गावची न सुधारवी शेती, गावच्या उपलब्ध साधनांनी। शिक्षण झाले वैभवस्थानी, मग गावचे जीवन न बसे मनी। उच्च ज्ञान आणावे साध्या जीवनी, कैसे तेही कळेना, त्यापेक्षा उच्च ज्ञानाची विद्यालय गावीच आणावी निश्चय। जी ग्राम जीवन सजवितील चातुर्ये, शिकवणी जना। मुलांना शिकवाव्या नाना कला, चापल्य ध्येय निष्ठादी सकला, गावची सांभाळू शकेल आपुला, ऐसे द्यावे शिक्षण। गावासी कैसे आदर्श करावे, याचेच शिक्षण प्रामुख्य द्यावे। सक्रियतेने करावयाशी लावावे विद्यार्जनी, सहकार्याची प्रबल भावना, हेच शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा। सहकार्या वाचोणी शिक्षणा महत्व नाही, भावे परस्पराशी पूरक, हेच आहे शिक्षणाचे कौतुक। व्यक्ती निष्ठेने भयान दुःख मानव जीवनी, जनसेवेचे प्रमाणपत्र। त्याची महत्व यावे सर्वत्र, उद्याचे राष्ट्र आजचे कन्यापुत्र समजूनी त्यांना सुधारावे. या जीवन संस्काराने सहजपणे जीवनाचे गणित कळत की मैत्रीतून मत्सर वजा करावा, उद्योग व शील याची बेरीज करा, सुस्वभावाला प्रेमाने गुणावे, मेहनतीस मनोरंजनाने भागावे, परनिंदेचा लघुत्तम काढावा, सद्गुणाचा वर्ग काढावा. या अर्थानेच शिक्षण महर्षी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू होता. शाळेचा उंबरटा न पाहिलेले निष्काम कर्मयोगी वैराग्यमूर्ती गाडगे बाबा म्हणायचे, मोडी विका पण शाळा शिका. या जीवन शिक्षणाचे संस्काराने आजच्या तरुणाला सहज कळेल की जीवनात नशा कोणती असावी, त्याचे एका कवीने सुंदर वर्णन केले आहे. तो कवी म्हणतो, महात्मा गांधी के पुतले के सामने खड़ा एक शराबी गांधी जी से बोल रहा है, ए गांधी, ऐसी भट्टी लगाई तूने कि सारी दुनिया नशे में चूर है, जो तेरी भट्टी की पिया दुनिया में मशहूर है. बराक ओबामा अमेरिका का प्रेसिडेंट दुनिया को कह गया, उसने तेरी भट्टी की ही पी है जो सबसे ताकतवर हो गया. और बोला मार्टिन लूथर किंग भी, तेरी ही भट्टी की पिया था, आखिरी तक नहीं उतरी, पिछड़ों को ताकत दिला गया था, पिछड़ों को ताकत दिला गया था. अफ्रीका का नेता नेल्सन मंडेला, तेरी ही भट्टी पर पी गया, 25 साल जेल में रहा, आजादी पाई और प्रेसिडेंट बन गया. ए गांधी, ऐसी कितनों को पिलाई तूने जो दीवाने हो गए, अंत तक नशा नहीं उतरी, देश के लिए फना हो गए. खुद तूने ही दुनिया को नशे में झकझोर कर दिया और हमारे लिए नशाबंदी का फरमान छोड़ गया. ए गांधी, दुनिया में कितने बड़े बड़े देशभक्त हुए, झांसी वाली लक्ष्मीबाई, तात्या टोपे, महाराणा प्रताप, मंगल पांडे, भगत सिंह, राजगुरु, चंद्रशेखर आजादी के नशे में शहीद हुए, तिलक, वीर सावरकर, नेताजी, सुभाष चंद्र भी महान हुए, वीर तानाजी, शेलार मामा, बाजी प्रभु को शिवाजी ने जमकर पिलाई थी. ए गांधी, ब्रांड अलग अलग थे पर शराब तो वही थी. ए बापू, तूने जो पिलाई दुनिया को, जो लाखों करोड़ों नशे में चूर हो गए, कुर्बान हुए देश पर, दुनिया में मशहूर अमर हो गए, वही तेरी भट्टी की हमें भी पिला दे, सारे जहां में मैखाने खुला दे, हम मर मिटे भारत माँ के चरणों पर. ए गांधी, एक प्याग हमें भी पिला दे, एक प्याग हमें भी पिला दे. हा भाग याच ठिकाणी समाप्त करूया. पुढील भागात यानंतरचं चित्र.
3: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
5: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM.
6: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, खिडकी बाहेर पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की मन नकळत आनंदाने भरून येत असतं, हो ना. गरमागरम चहा, जुनी गाणी आणि पावसाचा तो मातीचा दरवळणारा सुगंध, आहा. पण कधी विचार केलाय का की पाऊस पडल्यावर मातीतून हा सुंदर सुगंध नेमका का येतो? चला तर मग आज जाणून घेऊया या सुगंधामागचं छोटंसं पण खूप रंजक विज्ञान. पाऊस पडल्यावर मातीतून सुगंध का येतो? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन कोरडी पडलेली असते. या काळात झाडं आणि वनस्पती काही नैसर्गिक तेलसदृश घटक जमिनीत सोडत असतात. त्याचबरोबर जमिनीमध्ये राहणारे काही सूक्ष्मजीवही सक्रिय असतात. जेव्हा पहिल्या पावसाचे थेंब कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा या सूक्ष्मजीवांनी तयार केलेले काही घटक आणि जमिनीत साठलेले नैसर्गिक तेल हवेमध्ये मिसळले जातात आणि पावसाच्या थेंबांमुळे हे सूक्ष्म कण लहान फुग्यांच्या रूपात हवेत उडतात आणि आपल्या नाकापर्यंत पोहोचतात. याच सुगंधाला वैज्ञानिक भाषेत पॅट्रिकोर असं म्हणतात. हा सुगंध अनेकांना शांतता, आनंद आणि जुन्या आठवणींची अनुभूती देतो. कुणाला बालपणीच्या कागदी होड्या आठवतात तर कुणाला शाळेची सुट्टी, अंगणातले खेळ आणि आईच्या हातचा गरमागरम भजी चहा। वा, म्हणूनच पावसाचा सुगंध हा केवळ मातीचा वास नसतो तर तो असतो आठवणींचा, भावनांचा आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्यांचा सुगंध। एका जुन्या रिपोर्टनुसार बॅक्टेरियासोबतच झाडातून निघणारं तेलसुद्धा मातीतून येणाऱ्या सुगंधाला कारणीभूत असतं। पाऊस पडतो तेव्हा तुम्ही कच्च्या रस्त्यावर किंवा बागेत किंवा शेतामध्ये तसंच आजूबाजूला माती असणाऱ्या परिसरामध्ये असाल तर एक गोष्ट अनुभवायला मिळतेच, पाऊस पडला रे पडला की सुगंध पसरतो। पावसाचे थेंब पडल्यानंतर मातीतून एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधाची निर्मिती होते। जेव्हा पाण्याचे थेंब जमिनीवर पडतात तेव्हा हवेचे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात। हे बुडबुडे फुटले की ते आधी वरच्या दिशेने पुढे सरकतात आणि हवेमध्ये छोट्या छोट्या कणांना बाहेर काढत असतात, ज्याला एरोसॉल असं म्हणतात। हा सुगंध मग काय येतो, कुठून येतो, नेमका कसा तयार होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना त्यामागे अनेक कारणं सांगण्यात आलेली आहेत। यामागे वनस्पती शास्त्रसुद्धा आहे, जसं मी मगाशी म्हटलंच, आणि जैवविज्ञान शास्त्रसुद्धा असल्याचं मानलं जातं। रिपोर्ट नेमका काय सांगतो तर science.org रिपोर्टनुसार, IANS एका रिपोर्टनुसार बॅक्टेरियासोबत झाडातून निघणारं तेलसुद्धा मातीतून येणाऱ्या सुगंधाचं कारण बनतं। केम्ब्रिजमधील मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर कुलेन बुई यांच्या मते झाडाद्वारे उत्सर्जित केले गेलेल्या काही तरल पदार्थ आणि बॅक्टेरियाद्वारा निघणारे काही विशेष रसायनं यांचा पावसाच्या थेंबासोबत रिॲक्शन होते, ज्यामुळे अशा प्रकारचा सुगंध वातावरणामध्ये तयार होतो। बॅक्टेरियाच पसरवतात बीजाणू। एका रिपोर्टनुसार मातीमध्ये उपलब्ध असणारे बॅक्टेरिया ॲक्टिनोमायसाइट्स किंवा स्ट्रेट्रोमायसेट यांच्या सुगंधाचं कारण सुद्धा बनतं। वैज्ञानिकांच्या अनुसार मातीमध्ये सापडणारे बॅक्टेरिया वेळेसोबतच काही बीजाणूंना मातीमध्ये पसरवून देतो आणि यासोबतच काही झाडं उन्हाळ्यात पाणी न मिळण्याच्या कारणामुळे सुकून जातात। या झाडांच्या द्वारेसुद्धा एक प्रकारचा तरल पदार्थ बाहेर निघतो आणि तो मातीमध्ये मिसळून जातो। पाऊस पडल्यानंतर जसं मातीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी पडतं तेव्हा तो तरल पदार्थ क्लोरीन गॅस आणि मातीच्या जीवाणू पाणीसोबत मिसळून एक केमिकल रिॲक्शन तयार करतात आणि या कारणामुळेच मातीतून सुगंध यायला लागतो। आणि ओझोनच्या कारणामुळे सुद्धा वादळानंतर फ्रेश गंध येऊ लागतो। पाऊस पडल्यानंतर मातीतून येणाऱ्या सुगंधाचं एक कारण फ्रेश सुगंध

0: गंध पसरू लागतो. तर श्रोते हो, पुढच्या वेळी जेव्हा पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडेल आणि तो मोहक दरवळ तुमच्या मनाला स्पर्श करेल, तेव्हा लक्षात ठेवा, निसर्ग आपल्या प्रत्येक क्षणात एखादी सुंदर गोष्ट लपवून ठेवत असतो. फक्त ती अनुभवण्याची नजर आणि मन आपल्याकडे असायला हवं. असाच ज्ञानाचा, मनोरंजनाचा आणि आनंदाचा प्रवास सुरू राहू द्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touching.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी मृणालिनी फडणवीस, केसी सोसायटीमध्ये अकॅडमिक डायरेक्टर. आत्तापर्यंत आपण विभूती योगाचे जे वैशिष्ट्य पाहिले त्याला पुढे नेत आपल्याला असं म्हणता येईल की विभूती योगाचे वैशिष्ट्य जे काही आपल्याला आत्तापर्यंत लक्षात आलेले आहे त्या योगाने सर्वसामान्य माणसांना अशी दृष्टी दिली किंवा भगवंतांनी अशी दृष्टी देण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो असा की जे जे जीवनात उत्कृष्ट आणि श्रेयस्कर आहे तोच परमेश्वर स्वभाव आहे, तोच परमेश्वराचा आविष्कार आहे, तेच परमेश्वर तत्व आहे या दृष्टिकोनातनं आपण पाहिला पाहिजे. त्याचा आदर करावा, त्याच्या उपस्थितीत आनंदी राहावं. अन्यायाच्या ठिकाणी तो असेल तो उत्कृष्ट श्रेयस्कर पाहून आनंदी व्हायला पाहिजे आणि तुमच्या ठिकाणीही ती उत्कृष्टता यायला पाहिजे अशी प्रार्थना करा. ही सुद्धा परमेश्वराचीच उपासना आहे, होऊ शकते असा संदेश विभूती योगाचा आहे. या जगात कोणीही कोणासारखे असण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा. तुमच्या स्वभावाला अनुसरून असे जीवन जगा की ते स्वाभाविक जगण्याचे, त्या परमेश्वराची पूजा करण्याचे होतील. तुमच्या स्वभावास किंवा या स्वभावाला धरून असे जीवन जगले पाहिजे. उत्तरोत्तर तुमची परमेश्वर प्राप्तीची अभिप्सा वाढत जाईल आणि या अनात्म संसाराबद्दलचे तुमचे आग्रह संपूर्ण सम्यक दर्शनाने तुम्हाला औदासीन्य येईल. यासाठी आपल्या स्वाभाविक जीवनाचाच उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे.

0: हेच तर आध्यात्मिक साधनेचे रहस्य आहे. हे कसे करावे हे सांगण्यासाठी गीता प्रवृत्त झाली आहे. याचा अर्थ असा नाही की आपला जो स्वभाव आहे तो बदलून दुसरा स्वभाव धारण करावा. आपल्या स्वाभाविक धर्माचा किंवा स्वाभाविक कर्माचा त्याग करून अन्य कर्माचा स्वीकार करण्याचीही आवश्यकता नाही असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. तुमच्यात काही दोष असतील पण त्या दोषाला धरून सुद्धा त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये महानंदा नावाच्या एका वैश्येची कथा आहे. ती वैश्या आपल्या स्वभावाला धरूनच शेवटी शिवाला प्राप्त करून घेते. अशी अनेक उदाहरणे आहेत. आज आपला जो स्वभाव आहे तो आपल्याला या जड सृष्टीशी बांधून ठेवत आहे, पण त्याच स्वभावाचा उपयोग करून आपल्याला शाश्वत तत्वाकडे वाटचाल करायची आहे. यात म्हटले तर बदलही आहेत, पण म्हटले तर बदलही नाही. बदल नाही असे म्हणावे तर कारण असं की या ठिकाणी जसा आपला स्वभाव आहे त्याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे. बदल कशात आहे तर आजपर्यंत स्वतःची जड आणि विकारी जगाशी आपण बांधून स्वतःला ठेवत आहोत. आपण आपल्या स्वभावाचा उपयोग केला होता, पण त्याच स्वभावाची दिशा बदलून त्याला पुरुषोत्तम प्राप्तीसाठी उपयोगात आणायची आहे. आजपर्यंत आपल्या या प्रवृत्तीचा जो प्रवाह माईक सुखाच्या दिशेने चालला होता तो बदलून त्या पुरुषोत्तमाकडे वळवणे, जसा पक्षाचा स्वभाव आकाशात रमणे हा आहे, पण तो त्या वैनतेय गरुडाने आपला उपयोग करून घेऊन विष्णूला प्राप्त करून घेतले. तसेच अर्जुनाला आपल्या युद्धकोर स्वभावाला न बदलता भगवान श्रीकृष्णांना मिळवले पाहिजे, किंवा तसे त्यांनी मिळवले देखील. आपल्याला आपल्या प्रवृत्तीशी दिशा बदलायची आहे, तिला अनात्म वर्गातून आत्मतत्वाकडे वळवायची आहे. जगात साधारण तीन प्रकारची माणसे असतात. कोणाचा स्वभाव ज्ञान प्रधान असतो, कोणाचा क्रिया प्रधान असतो, कोणाचा स्वभाव भावना प्रधान असतो. एकाने दुसऱ्याच्या स्वभावाची दखल घेण्याची काही गरज नाही. जो आपल्या स्वभावात विशेषत्वाने आहे त्याच्या कौशल्याचा उपयोग करून परमेश्वरी तत्वांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. जसा पुरुषाचा एक स्वभाव असतो तसा स्त्रीचा देखील एक स्वभाव असतो. मुलांचे संगोपन हे स्त्रीच्या जितक्या प्रेम भावनेने ती करते तितक्या पुरुषाला जमेलच असं नाही. फार तर वडील म्हणून पुरुष मुलाचे संगोपन कर्तव्य बुद्धीने करेल, पण आई मात्र तेच प्रेम देऊन किंवा प्रेम भावनेने कर्तव्य करेल. या बाबतीत पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी एका प्रसंगाला इथे सांगतात. माझे सद्गुरू परमपूज्य श्रीमत योगेश्वर महाराजांकडे गुजाबाई नावाची एक मोलकरीण राहत होती. झोपडी वजा ती घरात राहत असे. मुलाचे लग्न झाल्यानंतर तिला झोपडीत राहणे काही जमेना. मग आमच्या गुरुदेवांनी तिला सांगितलं की गुजा तू आता आमच्या घरी झोपत जा. योगेश्वरांनी तिला आपल्या वाड्यातील एक छोटीशी खोली दिली. रोज ती वाड्यातील दिलेल्या खोलीत झोपायची, पण कधी कधी ती दिवाण्याच्या कोपऱ्यात सुद्धा झोपायची. माझी आणि गुरुदेवांची रात्रभर आध्यात्मिक चर्चा चालायची. ते ऐकायची, ती बसायची आणि त्याला खूप गोडीने ऐकायची. आपण दोघांमध्ये कधी कधी ज्या काही गूढ चिंतन विषय होत असले तर ती त्या विषयाला पण ऐकत बसायची. गूढ विषय असले की गुरुदेव माझ्याशी संस्कृत भाषेमध्ये बोलत असे. असे एके दिवशी गुजाबाईंनी सद्गुरूंना विचारले की हा जो तुमचा शिष्य आहे त्याला तुम्ही देवाचा रस्ता दाखविला, मला कुठल्या देवाचा रस्ता दाखविणार का? असे परमपूज्य श्री सद्गुरुनाथ त्यावर म्हणाले, का नाही, तुला पण देवाचा रस्ता दाखवितो. जेव्हा ती म्हणाली, मग मी काय पूजा करत बसू? सद्गुरुनाथ म्हणाले, हो, तुला पण मी एका पूजेचा प्रकार सांगेन. त्या गुजाबाईने मुलास एक मुलगी झाली असे त्यांना सांगितल्या. त्या नातीची अंघोळ वगैरे सगळे गुजाबाई करायची. तिला श्री गुरुनाथ म्हणाले, गुजे, तुला तुझ्या नातीला देवीसारखं समजायचं आहे. अत्य प्रेमाने तिचा अंघोळ घाल. तिचे जे जे काही करशील त्यात देवी आहे असे समजून कर. आता तू कुठल्या मूर्तीची पूजा करण्याची गरज नाही. जितक्या प्रेमाने तू करशील तितक्या प्रेमाने त्या मुलीत असलेली देवी तुझ्यावर प्रसन्न होईल. गुजाबाईने पुढे काय केले हे मला माहीत नाही, पण तिने जर सांगितल्याप्रमाणे केले असेल तर नक्कीच त्या साधनेद्वारे तिला देवीचा साक्षात्कार होईल. परमपूज्य योगेश्वर महाराजांनी तिच्या स्वभावाला अनुसरून साधना सांगितली. त्यांनी तिला तसे कर्म करायला आणि स्वभावास बदलायला सांगितलेले नाही. उलट जे तिच्या आवडीचे होते, तिच्या स्वभावाला धरून होते, त्याला अनुसरून तिला सहज आणि सोप्या अशा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखविला. स्त्रीचा स्वभाव असा असतो की ती जे काही करेल त्याला ती पूर्णपणे करते, आपलं जीव ओतून करते, काम मन लावून करते, हा स्त्रीचा स्वभाव आहे. वैनतीय गरुडाने आपल्या स्वभावाला अनुसरून आकाशात उंच उंच भरारी घेत आकाश तत्वाचा अधिपती भगवान श्री विष्णूस प्राप्त केले. हे दिव्य रजस हे उदाहरण आहे. भगवान श्री नारद हे दिव्य रजस उदाहरण देतात. एरवी सत्वगुण आपल्याला या जगास, या सृष्टीस बांधून ठेवतो, पण नारदांनी या सत्वगुणाचा उपयोग करून देवाला स्वतःशी बांधून घेतले. कोणी विचारले की तमोगुणाद्वारे परमेश्वराची प्राप्ती कशी करायची, तर शेषनाग हे दिव्य तमस हे याचे उदाहरण आहे. शेषाचा स्वभाव तमोगुणी आहे, जो नित्य योग निद्रेत असतो आणि त्या निद्रेचा कधीही त्याग करत नाही, पण त्याच योग निद्रेचा उपयोग करून तो विष्णूची शय्या झाला. म्हणूनच तो दिव्य तमस आहे. या दिव्य तामसी अवस्थेतही तो मुक्तच आहे, कारण तो त्या परमेश्वर तत्वाची अखंड संबंधित आहे, नित्य समीप आहे, आणि देवही त्याच्या नित्य समीप आहे. तरी तो तमोगुणीच आहे. त्यांनी आपला स्वभाव न सोडता त्या स्वभावालाच धरून भगवान श्रीकृष्णाचे अखंड सामिप्य मिळवले, म्हणून तो दिव्य तमस होय. विभूती योगात भगवान श्रीकृष्णाने दोन दृष्टिकोन दिलेले आहे. जीवनामध्ये जे जे उत्कृष्ट आहे ते मिळवण्याचा प्रयत्न अवश्य करा. जर ते उत्कृष्ट दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्याचे कौतुक जरूर करा. ही सुद्धा एक ईश्वरोपासनाच आहे. पण जगातील अशा उत्कृष्टांच्या किती मागे लागायचे हे तुम्ही ठरवा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जगात जे जे काही उत्कृष्ट आहे ते एकत्रित केले तरी माझ्या ठिकाणी असलेले अनंत कल्याण गुणसंपन्न असलेला जो काही अंश समान आहे तो आहेच. या जगातील सर्व उत्कृष्ट हे विशाल सागरातील एका थेंबासारखा असून उरलेली अनंत उत्कृष्टता माझ्याच स्वरूपात विद्यमान आहे. तुम्ही जगातील अंशात्मक उत्कृष्टामध्येच रमणार का, जो सर्व उत्कृष्टाचा महासागर आहे त्यात माझ्या स्वरूपात रमणार. यामुळे ईश्वरी उत्कृष्टता अनुभविण्याचा दृष्टीने वाटचाल करण्याचा निर्णय हा जीवांवर सोपवून 10व्या अध्यायाचा समारोप आपण इथे करतो आहोत. यावर सर्वसामान्य माणूस येथे विचारू शकतो की उत्कृष्ट गोष्टींना तुम्ही परमेश्वराच्या विभूती म्हणता, पण या जगात उत्तम गोष्टी निर्भय स्वरूपात पण कुठे दिसत नाही. उत्कृष्टबरोबर अन्य दोषात्मक अशा अन्य गोष्टी सुद्धा दिसून येतात. उदाहरणार्थ ज्यांच्या ठिकाणी सौंदर्य ही उत्कृष्ट गोष्ट आहे त्या ठिकाणी काही वाईट गोष्टी सुद्धा आहेत. बळ सामर्थ्य एक चांगली गोष्ट आहे, पण बळाबरोबर उन्मत्तता मस्ती अशी सुद्धा आहे. एखाद्या उत्तम कुळातील बुद्धिमान असेल, पण त्याचबरोबर त्या कुळाचा त्याला अहंकार आहे, अभिमान सुद्धा दिसून येतो. त्यामुळे आपण या गोष्टीची उत्कृष्ट म्हणून पाहणी करतो त्या निर्भय उत्कृष्ट अशा स्वरूपात दिसत नाही. त्यामध्ये काही वाटपणीचं मिश्रण आपल्याला दिसून येतं. या स्थितीमध्ये आपल्याला असं उदाहरण देता येईल की गंगा नदी ही आपण पवित्र समजतो. गंगेमध्ये जर स्नान केले तर आपण पापमुक्त होतो अशी हिंदूंची श्रद्धा आहे. पण गंगेचे आजचे जे चित्र आहे ते आनंददायक नाही. आज सर्व घाण गंगेत पडलेली आहे. आपल्याला खूप वाटते की ती गंगा पवित्रच आहे, पण तिच्यामधील अशुद्धता पाहून स्नान करावेसे वाटत नाही. हा मानवीय स्वभाव आहे. जे उत्कृष्ट आहे ते पूर्णतया उत्कृष्ट पाहिजे, आणि त्यात काहीही वाईट शिरलेले नको, तर त्या उत्कृष्टाचा मनापासून आदर करता येईल असे होत नाही. सामान्य माणसाच्या मनामध्ये विभूती पूजनाच्या बाबतीत हीच काही एक अडचण आपल्याला दिसते. भगवान श्रीकृष्णांनी ज्या विभूती म्हणून जिथे सांगितले आहेत त्याचा एका अर्थाने आपण असं म्हणू की त्या कुठेतरी अपूर्ण आहे असं सामान्यांना वाटतं. जसे सौंदर्य ही एक विभूती आहे पण त्यात कुरूपतेचा दोष आहे. सामर्थ्य ही एक उत्तम गोष्ट आहे पण त्याच्यात अभिमानाचा संसर्ग आहे. तसेच या सर्व श्रेयस्कर म्हणून सांगितलेल्या गोष्टी कालतत्वाने क्षीण होणाऱ्या आहेत. त्यामध्ये सामान्य पुढे जर हा प्रश्न आहे की यांना विभूती म्हणून कसे स्वीकारायचे आणि जरी त्यांना स्वीकारले तरी ते पूजनीय कशा वाटतील, अशा ठिकाणी परिपूर्णतेचा हा जो स्वरूप आहे त्याला आपण कोणताच दोष नाही, त्या निर्दोष आहे. किंवा परिपूर्ण विभूती सामान्य माणसास हवी आहे कारण विभूती पूर्ण सत्य नाही, असे सत्याचे अपूर्ण आविष्कार आहे असे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी भगवान श्रीकृष्ण विश्वरूप दर्शन योग या श्रीमद भगवद्गीतेतील 11व्या अध्यायामधून जीवनाकडे समग्रतेने पाहण्याचा उपदेश करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सौंदर्यच माझे स्वरूप आहे पण त्याच्याबरोबर कुरूपता सुद्धा मीच आहे. उत्तम आरोग्य हे माझे स्वरूप आहे पण जीवन मात्राचे तेच उत्तम आरोग्य क्षीण होत पाहून ज्या मृत्यूच्या खाईत ते लोटले जातात तो सुद्धा मीच आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचे खरे ईश्वरीय स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होते. अर्जुनाची प्रार्थना पूर्वक विनंती ऐकून भगवान म्हणतात, हे पार्थ, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकाराची, नाना रंगाची आणि नाना आकाराची अलौकिक रूपे पहा. हे रूप पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनास प्रथम दिव्यदृष्टी देतात आणि नंतर विश्वरूप दर्शन दाखवतात. कारण हे विश्वरूप दर्शन सामान्य चक्षुने पाहता येणार नाही आणि सामान्य बुद्धीला ते सहनही होणार नाही. याचा महर्षी भगवान वेद व्यासाने श्रीमद भगवत गीतेत निर्देश केलेला आहे. त्या विश्वरूप दर्शनात मानवीय बुद्धीला आवडणारे किंवा न आवडणारे असे समग्र सत्य जीवन दर्शन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविले आणि ते सर्व जीवन दर्शन हे त्यांचे स्वरूपच आहे असे सांगितले. या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद
1: श्रोते हो. आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण आपणा सर्वांच्या अतिशय आवडत्या कार्यक्रमाचा म्हणजे इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील मान्यवरांसोबतच्या काही आठवणी सांगतायत. कारण हाताची पाचही बोट सारखी नसतात, त्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, पण त्या लहान वयातही काही जणांचे स्वभाव गुण अधिकच तापट स्वरूपाचे, तर काही जणांचे स्वभाव आईसारखे प्रेम देणारे, जपणारे, माया लावणारे असे लेखिकेला जाणवले. त्यापैकीच मामांचा स्वभाव. एकदा काय झालं, सकाळी सकाळी मामा मस्त पैकी स्नान करून आलेले, स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर नेसलेले, हातात धुतलेले कपडे आणि तोंडाला देवाचं नामस्मरण चाललेलं. तेवढ्यात लेखिकेची स्वारी आली आणि ती काय म्हणून तर हातात दात घासायला काळं दंतमंजन घेऊनच. आणि अशा अवस्थेत ही स्वारी धडकली थेट मामांनाच आणि मंजन असलेली हाताची मूठ सुटली. मामांचे पांढरे शुभ्र धोतर आणि पाय काळे कुट्ट झाले. पण हा एवढा सगळा प्रकार घडूनही मामा लेखिकेला तीळ मात्रही चिडले नाही किंवा रागावले सुद्धा नाही, तर आणखी छानपैकी लेखिकेला ग्लासभर दूध दिलं आणि पोट भरून जेवू घालून लेखिकेच्या मनावरचं एक प्रकारचं दडपणच कमी झालं. आणि हे दडपण कमी होऊन ती जागा घेतली एका निरागस मायेच्या ओलाव्यानं, प्रेमानं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 12वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: कोल्हापूर जिल्ह्यात आमची शाळा फार प्रसिद्ध, चांगली म्हणून गणली जायची. शाळा ताराराणी विद्यापीठ, त्यात उषाराजी हायस्कूल, माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग, डीएड आणि पुन्हा महाविद्यालयीन विभाग अशी ही संस्था बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत पसरलेली होती. अध्यक्ष माननीय श्रीयुत व्ही टी पाटील म्हणजे संस्थेचे काका. सर्वजण त्यांना नेहरू चाचा म्हणत, कारण त्यांचा पेहरावही चाचा नेहरू सारखाच असे. गुलाबाचं फुलही न चुकता ते गोटावर लावतच, त्यामुळे सर्वांचे ते नेहरू चाचा. त्यांच्या महाराष्ट्रभर अनेकांशी ओळखी. शाळेत सगळे शिक्षकही खूप चांगले होते, मन लावून अभ्यास करायचे, शिकवायचे आणि आम्हीही तितकंच मन लावून अभ्यास करायचो. दरवर्षी नवरात्रात नवरात्रोत्सव साजरा करत त्या 9 दिवसात सगळ्या क्षेत्रातल्या 9 प्रख्यात लोकांना बोलवायचे आणि त्यांची भाषणं कार्यक्रम आम्हा मुलींसमोर ठेवायचे. मी या शाळेत अगदी पहिलीपासून ते 11वीपर्यंत शिकले. मी बहुतेक 9वी किंवा 10वीला असावी. त्यावर्षी खूप मोठे मोठे साहित्यिक आलेले होते. त्यावेळी गाजत असलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत, स्वामीकार रणजित देसाई, पुण्याचे नामजोशी इत्यादी मोठमोठी मंडळी येऊन गेली. त्याचवेळी 8वं किंवा 9वं पुष्प गुंफायला प्रख्यात गीत रामायणकार ग दि माडगुळकर उर्फ अण्णा आले होते. दुपारी 12-12:30 वेळ असेल. आम्ही हजारो मुली त्यांची गोष्ट ऐकण्यासाठी कान टवकारून पुढे पुढे सरकून बसलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला महाभारतातील एकलव्याची गोष्ट सांगितली, पण ती महाभारतात आहेत अशी नाही तर स्वतःची. एकलव्य द्रोणाचार्य यांचं नातं गुरु शिष्यांचं अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष जरी असलं तरी द्रोणाचार्यांना कठोर का व्हावं लागलं वगैरे वगैरे सांगितलं. ते कथा सांगत असतानाचा त्यांचा चेहरा आजही मला आठवतोय. अपरंपार माया त्यांच्या पोटातून ओठी ओसंडत होती. नकळत ती कथा सांगता सांगता अश्रुधारा डोळ्यातून वाहत होत्या. आम्हा मुलींच्या समूहातूनही सुरू झाले होते. गदिमांच्या पलीकडे म्हणजे एका बाजूला व्हीटी काका, दुसऱ्या बाजूला भाऊ म्हणजे वी स खांडेकर बसलेले होते. ते मात्र अगदी शांत तटस्थ वाटत होते. गोष्ट संपल्यानंतर त्यांनी आम्हाला काय वाटतं हे लिहून काढून माझ्याकडे म्हणजे गदिमानकडे पाठवून द्या म्हणून सांगितलं. गोष्ट संपली, होमवर्कही देऊन झालं. ते स्टेजवरून खाली उतरले. भाऊंनाही एक दोघांनी हळूहळू खाली उतरवलं. आमच्या छात्रालयाचे गायकवाड काका मला तिथं अण्णांच्या समोर आलेले दिसले. मी दचकलेच. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले, एकमेकांना कडकडून मिठी मारली. काका अण्णांशी काहीतरी बोलले. ते दोघंही तिथून गेले. आपल्या काकांचे जे इतके जवळचे चांगले मित्र आहेत याचं भूषण वाटलं मला. आम्ही सगळ्या मुली हळूहळू 1:30 हॉस्टेलवर आलो. भूकही लागलेली होती. पाय डोकं उन्हानं तापलं होतं. पोटही भुक्यानं व्याकुळलं होतं. छात्रालयाचे गेट उघडून आत चाललो तोच काकांनी खिडकीतून आवाज दिला, इंदो इंदो इकडे ये यार. अरे बापरे, काय झालं? आपलं काही चुकलं की काय? भीतच काकांच्या खोलीत आले तर काय? गदी मा काकांच्या जागेवर मांडी घालून बसलेले होते. ते म्हणाले, ये बाळ ये, अशी जवळ ये. आणि अण्णांनी मला लगेच पोटाशी घेतलं. मला कस तरी गुदमरल्यासारखं वाटून मी वर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ते रडत होते. मला काहीच समजेना, यांना काय झालं. मग मी त्यांच्या डेकवरचं पत्र पाहिलं आणि मला सगळा उलगडा झाला. ते पत्र माझ्या छोट्या भावाचं श्रीरामचं होतं. त्यानं मला ते लिहिलं होतं आमच्या वडिलांच्या संदर्भात, कारण त्यावर्षी महात्मा गांधी यांची जन्मशताब्दी होती, 1969 साल, आणि आमचे वडील तुरुंगातून सुटणार होते. आम्ही तिन्ही भावंड तीन ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये. वडील तिकडे, त्यांना खरं तर जन्मठेपेची शिक्षा झालेली, पण चांगल्या वर्तणुकीमुळे 10-11 वर्षातच त्यांना सरकार सोडणार होत. ताई, अण्णा सुटल्यावर जाणार कुठ, राहणार कुठ, करणार काय? ते थकलेले शरीरानं मनानं कस काय व्हावं त्यांचं? आतापर्यंत तुरुंगात छान काम करून तरी खायला मिळत होत, ओलं सुख कस का असेल? पण आता ताई, आपल्या अण्णांना आता कोण वर आभाळ खाली धरती बसून कोण काम देणार, वगैरे वगैरे. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही ते पत्र वाचून गहिवरून येतो. असं ते पत्र गदी अण्णांनी वाचलं आणि मला पोटाशी घेऊन ते रडू लागले. ते रडताना पाहून मीही रडू लागले. खूप खूप रडले. मग प्रेमाचा, सांत्वनाचा, मायेचा हात पाठीवरून फिरल्याचं समाधान झालं. गदिमांनी आमच्या गायकवाड काकांना आमचा पूर्ण इतिहास विचारला. ते म्हणाले, अरे हा तर जिवंत अनुभव माझ्या समोर दिसतोय. त्यांनी एक पूर्ण कथा पटकथा लिहिली आणि एक चित्रपटही काढला म्हणे. आशा काळेंची त्यात मुख्य भूमिका असलेला चित्रपट तयार झाला म्हणे. पण अण्णा गेल्यावर तो अर्धवट राहिलेला कसा तरी म्हणजे आमच्या वस्तुस्थितीशी काहीही संबंध नसलेला चित्रपट पूर्ण झाला. कुणी केलं माहीत नाही. पूर्वार्धापर्यंत बरोबर, पण उत्तरार्ध चूक केल्याचं कोल्हापूरच्या माझ्या काही शिक्षकांनीच मला सांगितलं.
0: इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12 भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजी.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका इंदुमती जोंधळे यांचा छोटा भाऊ श्रीराम याने वडिलांच्या कारागृहातून सुटकेसंदर्भात एक पत्र लेखिकेला पाठवलं. त्यावेळी या पत्रामध्ये श्रीरामनं वडिलांची सुटका झाल्यानंतर ते कुठे जाणार आहेत, काय खाणार, कसे जगणार, कारण ही तीनही भावंड एकमेकांपासून खूपच लांबच्या गावी होती आणि त्यात पुन्हा वडील हे कुठे राहतील. आधीच या प्रत्येकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा होता आणि अशा प्रकारे ही सर्व इतंभूत माहिती म्हणण्यापेक्षा एवढ्या लहान वयातही पित्याविषयीचं प्रेम, जिव्हाळा आणि एकंदरीत काळजीच अधिक जाणवत होती. आणि नेमकं हेच पत्र गदी माडगुळकर यांच्या हातात पडलं आणि गदिमांनी हृदयाला पाजर फोडणारे ते अनुभव वाचलेत. शब्दांच्या माध्यमातून का होईना, कारण कधी शब्द असतात मुके, कधी शब्द असतात बोलके. शब्द गहिवर आणतात मनाला, शब्द पाजर फोडतात पाषाणाला, तर कधी हे शब्दच भिडतात हृदयाला. मैत्रिणींनो, आणि नेमकं हेच घडलं. गदिमांना हे पत्र वाचून लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या केविलवाण्या जीवनकथेचा संपूर्ण इतिहासच कळला आणि त्यांना खूप गहिवरून आलं. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही हे पत्र वाचून अक्षरशः रडला असता. प्रख्यात गीत रामायणकार गदिमाही हे पत्र वाचून लेखिकेसह ढसढसा रडले. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 13वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: मी 11वीची परीक्षा दिली. परीक्षा झाली की सगळ्या मुली आपापल्या गावी घरी जायच्या. आम्ही कोड कमिटेड मुली 7-8 जणी मात्र हॉस्टेलवरच राहत असू, कारण आमच्यापैकी कुणालाही घर नव्हतं. प्रेमाचं असं कुणी घरी घेऊन जाणारं नव्हतं, आपलं माणूस नव्हतं. अशा वेळी आम्हाला तीव्रतेने घर नसलेल्या घराची आठवण व्हायची. आपल्यालाही आई वडील सर्वजण असते तर असं वाटून आम्ही काही वेळा रडत असू. त्यावेळी ते हॉस्टेल खूप मोठं मोठं, उदास, मोकळं वाटायचं, फकास. ज्या हॉस्टेलवर 8-9 महिने 70-80 मुली असत, तिथे सुट्ट्या लागल्या की आम्ही 7-8 जणीच असू. तरी आम्हाला काका काही ना काही काम लावत. आमचं स्वयंपाक पाणी, झाडाला पाणी वगैरे झालं की 12 रिकामेच. मग काका गोष्टींची पुस्तकं वाचायला देत. त्या अगोदरच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण नाथ माधव, साने गुरुची आणि इतर चांगली पुस्तकं वाचली होती. आता यावेळी काकांनी मला वि स खांडेकरांचं ययाती वाचायला दिलं. हातात नवं पुस्तक पडलं की हवऱ्यासारखं वाचतच सुटायचं. अगदी रात्री उशिरापर्यंत नाही संपलं तर लवकर उठून ते पूर्ण करायचं. पण 1-2 दिवसात ते पूर्ण केलंच पाहिजे. पुन्हा नवं पुस्तक मिळावं या ईर्षेनं वाचत असो. खरं तर त्यावेळी 11वीची परीक्षा दिलेली, तशी मोठीच 15-16 वर्षांची असेल. पण आजच्या 16 वर्षांच्या तरुणीपेक्षा सगळ्याच बाबतीत अगदी गावंढळ, अडाणी, अपरिचित. ते पुस्तक वाचतच राहिले. स्त्री पुरुष संबंध, त्यातही एक राजा स्त्री लंपट. राजवाड्यातल्या दासींचा, कुमारिकांचा उपभोग घेणारा हा भोगी राजा. किळसरी अगदी. आणि शेवटी तर या यौवनापायी आपल्या पुत्राचं तारुण्य बदलवून घेऊन त्या पुत्राला वार्धक्य देणारा हा राजा. किती किती अप्पलपोटी भोगी असावा याला काही मर्यादा. खूप खूप राग आला त्या राजाचा, पुस्तकाचा आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचा सुद्धा. पुस्तक तर वाचून झालं आणि दिलं बाजूला फेकून त्यावेळी त्या क्षणी संताप झाला. वाटलं आत्ता जर तो ययाती माझ्या समोर असता तर मी नक्कीच नरड दाबून टाकीन त्याच. खूप अस्वस्थ झाले. ते पुस्तक परत उचललं, काकांकडे गेले, पुस्तक परत केलं. झालं वाचून आता कोणतं पुस्तक देऊ असं म्हणून काकांनी वर माझ्याकडे पाहिलं. मी नाक उडवलं. तशी म्हणाले, काय नाक लाल व्हायला काय झालं? माझं काहीतरी बिनसलंय, राग आलाय हे फक्त काकांनाच, तेही माझ्या नाकावरूनच समजायचं. मी म्हटलं, काय नको मला या असलं घाणेरडं पुस्तक, तुम्ही मला वाचायला दिलं? छी, काय झालं? काय काका, असा घाणेरडा राजा असू शकतो का? त्याशिवाय त्या लेखकांनी ते लिहिलंय का? तरीही तू आता एकच कर, सायंकाळी उन्हं उतरली की भाऊंकडे जा आणि त्यांना विचार. झालं, मी ठरवलं जायचं म्हणून. कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी त्यांच्याकडे जाते असं झालं मला. बरोबर 5:30 ताराराणीच्या मागच्या बाजूला भाऊंचा नंदादीप बंगला आहे, तर भाऊ पुढच्या व्हरांड्यात हातात काठी घेऊन येरझारा घालत असायचे. त्यांची रोजची सवय असते. डोळ्यांना दिसत नव्हतं, अशक्तही खूप होते आणि अंगावर कोड आल्यानं अधिकच पांढुरके दिसत होते. मी दुरूनच त्यांना पाहत मनात विचार केला, क्रौंचवत लिहिणारे भाऊ आणि ययाती लिहिणारे भाऊ हेच ना. खर तर रागच जास्त होता मनात. जवळ गेल्याबरोबर त्यांना समजलं. त्यांनी विचारलं, कोण आहे? मी उत्तरले, मी इंदू जाधव, छात्रालयातून आले. मागे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धांबरोबर सुद्धा आले होते. हा समजलं, काय करतेस? आत्ता 11वीची परीक्षा दिली. कोणत्या शाळेतून? ताराराणीतून. पेपर वगैरे कसे गेले? ठीक गेलेत. बरं, मग आत्ता काय काम काढलं? असं बोलत बोलत फिरणं चालूच होतं त्यांचं. मी अपराध्यासारखी पायरीवरच उभी होते. बोलावं की नाही? पुन्हा त्यांनी विचारलं, कशासाठी आली होतीस? मनाचा हिय्या करून मी म्हणाले, भाऊ मी आज पूर्ण ययाती वाचली. बरं मग, बरी वाटली? बिलकुल नाही. किती किती घाणेरडा आणि भोगी राजा होता होतो. असे कुठे राजे असतात का माणसं असतात? किती स्त्रियांचं जीवन त्यानं उद्ध्वस्त केलं. मला असा राजा आणि हे एकूण कादंबरीच आवडली नाही. ठीक आहे, शांतपणे ते म्हणाले, बाळ तुझं वय काय? असेल 15-16. मग त्यांनी मला जवळ बोलावलं, डोक्यावरून पाठीवरून अंदाजानच, कारण दिसत नव्हतं ना त्यांना. हात फिरवून म्हणाले, हे बघ अजून 2-4 वर्ष जाऊ दे, मग पुन्हा एकदा ती कादंबरी वाच. काय वाटतं ते मला येऊन सांग. माझं काही शंका निरसन भाऊंनी केलं नाही. मी पुन्हा ती कादंबरी वाचली नाही आणि गेलेही नाही. नंतर जी गेले ते त्यांच्या अखेरच्या दर्शनालाच 1976. पण त्यावेळी मला त्या कादंबरीचा अर्थ समजलेला होता. त्यांना मी सांगू शकलेच नसते. त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनोमन म्हणाले, भाऊ 5-6 वर्षांपूर्वी मी तुम्हाला बोलले, मला क्षमा करा. भाऊ मी तेव्हा अजाण अज्ञान होते, पण आज ययाती सारखी माणसं पावलो पावली मला दिसतात. ओ भाऊ, फकफकलेल्या नजऱ्यांनी लांडग्यांसारखी जागोजागी फिरत असतात. भाऊ मला क्षमा करा, क्षमा करा, मला चुकलं, खरंच चुकलं माझं, मला क्षमा करा. 11वीची परीक्षा झाल्याबरोबर छात्रालयातल्या सगळ्या मुली आपापल्या गावी परतल्या. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे त्याचवेळी छात्रालयात महिनाभर मुक्कामासाठी आले. त्यांची प्रथमच सेवा करण्याचं भाग्य मिळणार म्हणून खूप आनंदले मी. त्यानंतर त्यांना थोडंसं बरंही नव्हतं. त्यांचं औषध पाणी जेवणाखाण्याच्या वेळा मी व्यवस्थित पार पाडायला लागले. 8-10 दिवस झाले असतील की औरंगाबादहून सौ कल्पना दळवीबाईंचं मला पत्र आलं. आता तुला सुट्ट्या लागल्या असतील, सामान घेऊन इकडं माझ्याकडेच राहायला ये, म्हणजे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने तुझी सोय पण करता येईल. अण्णासाहेब काका मला म्हणाले, आता त्याच तुझ्या औरंगाबाद मधल्या पालक आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तू लगेच उद्या परवा औरंगाबादला जायची तयारी कर. औरंगाबादला जायचं म्हटलं की आकाश ठेंगणं व्हायचं. औरंगाबादला जायची तयारी केली. तयारी म्हणजे काय? 2-3 कपडे, काही गोष्टींची पुस्तकं, इंग्लिश डिक्शनरी, हे सगळं शाळेत असताना बक्षीस मिळालेलं ते सगळं एका ट्रंकेत घातलं. ती ट्रंकही काकांनीच घेऊन दिलेली, 4थीत चांगल्या नंबरनी पास झाली म्हणून. तिची किंमत होती 7 रुपये फक्त, पण ती ट्रंक अतिशय मजबूत आणि दणकट होती. माझ्या आवडीच्या काही वस्तूंपैकी ती एक आवडती वस्तू आणि आपल्या आवडत्या माणसानं घेऊन दिलेली म्हणून मी तिला फार जपायची. प्रवासात त्या ट्रंकेवर कुणी बसणार नाही अशीच ठेवायची. धडाधड कधी तिची उघडझापही केली नाही. तर या माझ्या प्रिय ट्रंकेसह माझा औरंगाबादला जायचा दिवस उजाडला. भावांच्या भेटीच्या उत्कंठेतच होते. पण आता आपण कायमच छात्रालय सोडून जाणार? ज्या छात्रालयात 1-2 वर्ष नाही, चांगली 10 वर्ष राहिले, तळहातावरच्या रेषेसारखा एक एक कोपरान कोपरा माझ्या परिचयाचा होता. खूप काही अनुभवलं, शिकले, सवरले. अख्खं बालपण संपवून कुमारावस्था ही जवळजवळ संपून गेली होती. अनेक कडूगोड आठवणींचे साक्षीदार अशा तिथल्या खोल्या कोपरे भिंती होत्या. त्यामुळे मन थोडं विषण्ण झालं. ज्या ताईबाईंनी आपल्याला रागावलं, मारलं, उपाशी ठेवलं, प्रसंगी त्यांनी आईवत माया सुद्धा केली. आणि सर्वात मोठं दुःख होतं ते काका अण्णांना सोडून जायचं. सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागलं. माझं हिरमुसलेलं तोंड पाहून काकाबाई पण म्हणाले, अग वाईट कशाला वाटून घेतेस, आता तू तुझ्या प्रदेशात चालली आहेस. तुझी भावंड वडील यांना तुला वारंवार भेटता येईल, तो तुमचाच भाग, तुमचीच माणसं तिकडे. तेव्हा आता वाईट वाटून घेऊ नकोस. जेव्हा इकडं यावंसं वाटेल तेव्हा माहेरपणाला ये, घर तुझंच आहे. अण्णासाहेब मला काही सांगणार? इतक्यात 2-4 माणसं अण्णांना भेटायला आली. त्यांनी अण्णांना पास दिला आणि म्हणाले, हे पा अण्णासाहेब, आपण इथं आल्याचं आम्हाला कळलं, लगेच आम्ही हे निमंत्रण घेऊन आलोत, आपणाला यावंच लागेल. कोल्हापुरात एक भव्य नवीन सिनेमा टॉकीजचं उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावं ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे. आणि लगेच एक चित्रपटही दाखवणार आहोत, प्रीमियर शोला आपणाला थांबावंच लागेल. अहो, पण मी कधी चित्रपट पाहिले नाहीत आणि कधी सवडही झाली नाही, तेव्हा तुम्ही एखादा दुसरा पाहुणा शोधा. पण ती मंडळी काय ऐकेनात? गुरुवार्य रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित हा चित्रपट दाखवणार आहोत आणि तो निश्चितच आपल्याला आवडेल अण्णासाहेब. रवींद्रनाथांचं नाव घेतल्यावर अण्णा फारसं काही बोलले नाहीत. चित्रपटाचं नाव होतं उपहार. अण्णांनी मला बोलून दाखवलं, हे बतुजी, आजची तिकीटं औरंगाबादची काढली नसती तर मी तुलाही या चित्रपटाला नेलं असतं. आजच तुला जायचं आणि आजच नाईलाजानं का होईना, पण या मंडळींच्या आग्रहाखातर चित्रपटगृहाच्या उद्घाटनाला आणि चित्रपटाला मला जावंच लागणार. तुझी गाडी सायंकाळी 6 हलते आणि तो चित्रपट अंदाजे 6-6:30 नंतरच संपेल. हरकत नाही, आताच आपण भेटून घेऊ. गायकवाड काका तुझ्याबरोबर एसटी स्टँडवर तुला सोडायला येतीलच. मीही प्रयत्न करतो, त्या दरम्यान येईनच बहुतेक, पण त्या मंडळींच्या ताब्यातून मला निसटता आलं पाहिजे. खरं तर मी बरीच नर्वस झाले होते. एकतर अण्णा स्टँडवर येऊ शकणार नव्हते आणि इतका चांगला चित्रपट आपल्यालाही पाहायला मिळू नये. त्यात काकांचा स्वभाव अतिशय कडक वक्तशीर. कुठल्याही गावाला जायचं म्हटलं की एक दीड तास अगोदरच स्टँडवर पोचायचं. त्यात कुठेही इकडे तिकडे 5 मिनिटं वाया गेलेली त्यांना खपायचं नाही. झालं 6:00 गाडी तर काकांनी 5:45 हॉस्टेल बाहेर काढलं. छात्रालय ते स्टँड 5-7 मिनिटांचा रस्ता. ताईबाईंना नमस्कार करून ट्रंक घेऊन आम्ही दोघे रिक्षात बसलो आणि कोल्हापूर प्लॅटफॉर्मवर आलो आणि पाहतो तर काय आश्चर्य. अण्णासाहेब आमच्या अगोदरच फलाटावर येऊन बसलेले आमची वाट बघत. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आनंद अश्रूंनी डोळे डबडबून आले. अण्णांनी माझ्याकडे पाहिलं, जवळ बसवून घेऊन म्हणाले, अग वेडे, तुझ्यासाठी तर आलो अर्धवट चित्रपट सोडून. मध्यंतरापर्यंत कसा बसा बसलो पण नंतर काही मन लागेला. कोणाचंच लक्ष नाही असं पाहून हळूच तिथून सटकलो. ते थेट स्टँडच गाठलं. मला माहित होतं काका तुला 1-1.5 तास अगोदरच इथं आणतील. मग आता झालं तुझं समाधान? आधी पूस पूस बरं ते डोळ्यातलं पाणी पूस. अगं तुझ्या भेटीपेक्षा तो सिनेमा मला महत्वाचा होता का? चल डोळे पूस. असे हे आमचे अण्णा, अगदी संन्यस्त माणूस पण माझ्यासारख्या पोरीला वात्सल्य देणारा एक संसारी पिताच होता तो. अण्णा, माझे अण्णा.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचर.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आणि श्रोते हो आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या कार्यक्रमाला भेट ज्यांनी दिली आहे ते एक असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे आपण बहुगुणी किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना म्हणू शकतो, जे अक्षरातून व्यक्तिमत्व उलगडतात. होय, आपण बोलतोय ते स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्यांचे आवड छंद याविषयी सुद्धा. ते एक स्मरणशक्तीचे सम्राट असं म्हणून सुद्धा ज्यांना आपण ओळखतो आणि विस्मय नावाने त्यांचं लिखाण जे आहे ते करत असतात. चांगले साहित्यिक ते आहेत, मराठी हिंदी कवितांचं भरपूर असं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि खूप सारं लिखाण ते करत असतात. ते आहेत श्री संजय वामनराव पाटील, जे फेस रिडिंग तर करतातच तसंच हस्ताक्षर आणि स्वाक्षरी तज्ज्ञ सुद्धा आहेत. थोडक्यात सिग्नेचर एक्सपर्ट ज्यांना आपण म्हणू शकतो ते आज आपल्या स्टुडिओत भेटीला आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, माणूस काय विचार करतो, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याची भावना, हे सगळं फक्त एका स्वाक्षरीवरून जाणून घेणं हे फारच मोठं दिव्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. तर हे स्किल जे आहे ते सरांकडे आहेच, पण मग स्वाक्षरीवरून स्वभाव ओळखणं यावर खरंच आपला विश्वास बसू शकतो का? ही गोष्टही तितकीच आपण विचार करायला लावणारी आहे. आणि आज आपल्यासोबत असंच या क्षेत्रात पारंगत असलेले तज्ज्ञ आहेत. चला तर मग त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण करून घेऊया आणि जाणून घेऊया त्यांचा प्रवास. सर मला सुरुवातीला तुमच्याबद्दल सांगा आणि तुमचं बालपण कुठे गेलं वगैरे त्याबद्दल सुरुवातीला सांगा ना.
1: माझं बालपण आपलं जळगाव पासून 25-30 किलोमीटरवर एक गाव आहे धरणगाव तालुक्यामध्ये सातखेडा म्हणून, तिथंच माझा जन्म झाला. आणि चावलखेडा म्हणून तिथं निळकंठेश्वर हायस्कूल शाळा आहे, तिथं 5वी ते 10वी मी शिक्षण घेतलं. आणि शिक्षण 10वीनंतर झाल्यानंतर मी 2 वर्ष अहमदाबादला होतो मावशीकडे आणि 31 मार्च 1998 मी जळगावमध्ये आलो. आणि पुढे मग कामानिमित्तच थांबलो इथं. एक कोरिअर सर्व्हिस होती तिथं मी जॉब केला 51 दिवस. आणि पुढे एक महाराष्ट्र डेअरी म्हणून होती तिथं मिनिमम मी 5 वर्ष वर्किंग केलं, सकाळी दूध वाटप करणे वगैरे. तर सकाळी दूध वाटप मला लवकर उठण्याची सवय झाली आणि दूध वाटप झाल्यानंतर मी ओंकारेश्वर मंदिर होतं आपलं जळगावला जयनगरमध्ये, तिथं मला 10 मिनिटं मी बसायचो फक्त शांततेत. काहीच विचार नव्हता मनामध्ये की आपल्याला काही अभिलाषा नव्हती परमेश्वराकडून, फक्त बसायचो शांत एकांतमध्ये, मेडिटेशन करायचो. आणि दुकानावर आल्यावर हिशोब दिल्यावर मी घरी जायचो. पण घरी जाण्याच्या अगोदर मी माझं एका मित्राचं दुकान आहे सलूनचं, त्याच्याकडे मी पेपर वाचन करायचो. पेपरला फ्रंट पेजला जो सुविचार आहे तो कोणाचा आहे, तो व्यक्ती कोण आहे, जगात त्याचं योगदान काय, याच्याबद्दल मला ते छान वाटायचं. की एकदा मी असाच विचार वाचला, त्या विचार असा होता, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही तर राग नका मानू, त्याचे आभार माना. आणि खाली नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. मी विचार केला की समोरचा व्यक्ती हा विचार कसा सांगतोय, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही त्याचा राग नका मानू, त्याचे आभार माना.
0: मनाला पटत नाही ते.
1: हा, तर पण मग ह्या विचारात एक तथ्य लपलं होतं की तुम्ही तुमचं कार्य सोडत नाही, तुम्ही पुढे वर्किंग करता, पण मदत मिळाली तर आपण थांबतो.
0: बरोबर.
1: मग असं रोजचे विचार वाचण्यात मला आवड निर्माण व्हायची. मग एखाद्या व्यक्तीचं नाव नवीन आहे, त्याने शोध काय लावला, काही लोकांचे नाव असे ऐकले की ते विचारात पडलो की अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे, एडिसन कोण आहे, मार्टिन कुपूर कोण आहे, बिल गेट्स कोण आहे, वॉरेन बफे कोण आहे, म्हणजे एक उद्योगपती, एक सायंटिस्ट आहे, एक जगविख्यात बिझनेसमॅन आहे. असं मला वाचण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून नवीन शोधायला लागलो की क्रिकेटचा जन्म कधी झाला, क्रिकेट भारतात कधी आलं, पहिल्यांदा क्रिकेट कोणत्या देशाने कोणत्या देशाविरुद्ध खेळलं, असं चालत होतं ते. पण मला रोज ते माझी रुटीनच होती, वाटप झाली मंदिरातून दुकानात हिशोब दिला, पेपर वाचल्यानंतर म्हणजे मला ते आवड निर्माण.
0: सर्च इंजिन चालूच झालं तुमचं
1: काम मी करतच होतो.
0: अच्छा अच्छा, बरोबर. तर मग सिग्नेचर अनालिसिस किंवा आपण जे म्हणतो ग्राफोलॉजी, तर हे नेमकं काय आहे त्याबद्दल सांगा.
1: एक कोर्स केला होता आम्ही जळगावला सरांच्या, तिथं 2 दिवसाची कार्यशाळा होती ती. त्या कोर्स मध्ये आम्ही पाहिलं की एनालिसिस काय असतं, सिग्नेचरातून व्यक्तिमत्व ओळखता येतात का, कसे आहेत का. ते मराठी हिंदी मध्ये 2 दिवस ते कार्यशाळेमध्ये शिकायला भेटलं आणि तो कोर्स आम्ही करून पाहिला. आणि प्रॅक्टिकल मी काही लोकांच्या गुगलवर सिग्नेचर पाहिल्या, म्हणजे उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन सरांना तर आपण भेटणार नाही, कारण ते ह्या जगात नाहीत, इथला आपण भेटू शकत.
0: बरोबर.
1: किंवा अमिताभ बच्चन असेल, महात्मा गांधी असेल, राष्ट्रपती असेल, तर ह्या लोकांचं मी ते पाहायचो आणि अभ्यास करायचो की हे अक्षर असं आहे, याच्यातून अजून काय करता येईल का, किंवा याच्यामध्ये काय आहेत, की समोरच्या अक्षराचा ये अक्षर आहे, दुसऱ्याचा बी ए, पण हा ए मध्ये ह्या ए मध्ये काय फरक आहे,
0: असं
1: अभ्यास मी पुढे सुरू केला आणि करत गेलो आणि प्रॅक्टिकल लोकांचे चेक करतच गेलो. जसे जसे मला मित्रमंडळी भेटले किंवा जळगावतील उद्योगपती असतील, राजकारणी असतील, जिल्ह्याच्या बाहेर जसं जसं मी जात होतो शाळा कॉलेजला, तर मग अनुभव वाढतच गेला आणि शिकतच गेलो अजून नवीन नवीन. त्याच्यात काही व्यक्तिमत्व ज्यांचे अक्षरे ओपन आहेत, काही लोकांचे अक्षरे असे गोल असतात, तर त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, ओपन आहेत ते कसे आहेत, ज्यांचं स्पष्टपणा दिसतोय, त्यांचा साधेपणा काय आहे, अशा काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून समजून येतात, जसं ते लक्षातच येतं.
0: बरोबर. फेस रिडिंग याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: फेस रिडिंगचा जर पाहिला आपण कसा ओळखायचा, तर ही गोष्ट मी माझ्या डोक्यात आलं भगवान श्रीराम ज्यांचा पहिल्यांदा भेट झाली ती हनुमान सोबत, आणि हनुमान दुसऱ्या रूपात भेटले होते, पण ते हनुमान आहेत असं श्रीरामांनी ओळखलं, तर हनुमान मूळ रूपात आले की बाबा तुम्ही मला कसं ओळखलं, कारण ते परीक्षा पाहायला आले होते सुग्रीवकडे, ते होते की बाबा दोन मनुष्य येत आहेत, मग ते शत्रू तर नाही किंवा मित्र, ते कन्फर्म साठी त्यांनी रूप बदललं पाहिलं. मग ते डोक्यात कल्पना आली की रामाने फक्त हनुमान बद्दल नाही, पण जटायूला पहिल्यांदा भेटले असतील, सुग्रीवला भेटले तर त्याने मला मैत्री केली, तर त्या टाइमला मैत्रीची व्याख्या तिथून मला कळली, कारण जेव्हा सुग्रीवला ते भेटले तर सुग्रीवने सांगितलं की तुम्ही मला मदत करा माझं राज्य आणि माझी पत्नीसाठी, तर मी तुम्हाला मदत करेल, तर रामाने मैत्रीची व्याख्या खूप सुंदर सांगितली, मी तुम्हाला मदत करणार, तुम्ही मला मदत करणार, तर ही मैत्रीने हा व्यवहार झाला, मी तुम्हाला मदत करतो, बाकी तुम्ही करा ना करा हा भाग तुमचा, तर मी फक्त मैत्री करतो. तर इथं मैत्रीची व्याख्या कळाली, मग तिथून मी अजून स्टडी करायला लागलो काही लोकांना भेटून, मग कृष्णनीती काय सांगते ते वाचत गेलो, मग ते शिकता शिकता त्याच्यातून कोणाचे अवभाव कसे आहेत, कोणाचं बोलणं कसं आहे, एखाद्या व्यक्तीचं नाक लांब आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा बी स्वभाव तसा आहे का, थोडासा विरुद्ध आहे, स्माइलिंग मधून दिसतंय की तो मनातून हसतोय का वरवर हसतोय, त्याच्या चालण्यावरून गेसिंग की चालताना प्रभावशाली कसा दिसतो, असे थोडं
0: छान छान. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग. तर तुमच्या या शब्दांवरनं मला एक कोट आठवला आता नुकताच, मैत्री आणि प्रेम यावर आधारित तो आहे, लेने के बदले देना ये तो व्यवहार है, व्यापार है, जो देकर भी कुछ ना मांगे वही प्यार है.
1: बद्दल मी ऐकलं तर मला तो अनुभव तिथंच कळाला, कारण काही लोक मैत्री करतात तर तिथं व्यवहार आणतात.
0: बरोबर.
1: मैत्रीमध्ये व्यवहार नका आणू, मैत्री मैत्रीच्या जागेवर व्यवहार व्यवहार.
0: अगदी बरोबर.
1: या गोष्टी
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
0: तुमची ओळख स्मरण शक्तीचे सम्राट म्हणून सुद्धा आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: म्हणजे माझ्या लक्षात राहण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी आहे. जेव्हा पेपर मी वाचायचो तर त्याच्यामध्ये मला नाविन्य शोधायचो, मी काही काही सुविचार येतो, त्या सुविचारमध्ये काय लपले, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल माहिती आली, त्या व्यक्तीचं नाव आहे पण तो कुठल्या देशाचा आहे, त्याने काय कार्य केलं, त्याचं योगदान काय आहे, तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती, फ्रीडम फायटर आहे, ऍक्टर आहे, क्रिकेटर आहे, जे काही असेल त्या गोष्टीतून मग मी विचार करायचो की हे व्यक्तिमत्व आहे, याच्याबद्दल वाचलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीबद्दल आलं तर ते वाचतच होतो, पण ते मेंदूमध्ये साठत गेलं.
0: बर.
1: XYZ आता मी एकदा असं पेपर वाचला, त्याच्यात आलं की 6 फेब्रुवारी आहे, सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमध्ये एंट्री केली 71 मध्ये, आणि हे पहिले व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी कसोटीमध्ये 10,000 रन पूर्ण केले, मग हे लक्षात राहून जायचं. किंवा भारतात पहिला चित्रपट कधी आला, बोलपट हा 14 मार्च 1931 ला आला, त्याच्या पहिले मूक सिनेमा होता, तो मूक सिनेमाचे निर्माते कोण, तो कधी जन्माला आला, 3 मे 1913 ला आला, लोकांनी वेडासारखं पाहिलं कारण नवीन विचार होता जगासमोर. हे लक्षात राहत गेलं तर ते कायमस्वरूपी राहतच गेलं. किंवा भारतात नोबेल कोणाला मिळाला, कशासाठी मिळाला, त्याचं रिझन काय, रवींद्रनाथ टागोर सरांना 13 नोव्हेंबर 1913 ला मिळाला, रेमन मॅक्सेस पुरस्कार आहे, तुमचे भारतरत्न आहे, असं विविध क्षेत्रातून, असं एकच सब्जेक्ट नव्हता की माझं हे लक्षात राहिलं, तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण, दुसरे कोण, तिसरे कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, जळगाव जिल्ह्यातला पहिला म्हणजे मला घेण्याची माझी जो पावर ती वाढत गेली.
0: ग्रॅस्पिंग जे आहे ते तुमचं चांगलं आहे आणि ते तुम्ही जपून पण ठेवतात आणि म्हणजे ते फिट ठेवतात आपल्या माइंड मध्ये, त्यामुळे ते सहज सोपं तुम्हाला होतं.
1: असं माझं 10,000 पेक्षा जास्त अंक तोंडी पाठ आहे तर ते वाढतच जात आहे, डिलीट होत नाही ते माइंड मधून. मी प्रयत्न केला पण ते एक सबकॉन्शियस आणि कॉन्शियस दोन मन आहे, तर सबकॉन्शियस आपला खूप स्ट्रॉंग असतो.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये साठतच गेलं आणि मला तो वाढतच गेला डाटा. पण ती आवड निर्माण झाली, त्याच्यातून मी कवी झालो. एक कवी संमेलनला मी गेलो आणि पाहिलं की किती लोक सुंदर बोलतायत. मी वरती आवाज दिला परमेश्वराला की मला पण लिहायचं आहे.
0: क्या बात आहे.
1: आणि मी तिथंच माझी पहिली हिंदी कविता लिहिली, ए वक्त थमजा जरा म्हणून.
0: वा, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: ए वक्त थमजा जरा ही मेरी पहिली मुलाकात आहे उनसे. ए वक्त सुन जरा, ए वक्त थमजा जरा. भीड़ में बैठे थे वो सामने मेरे, मिलकर भी उनसे मिलना सका है, शिकायत है मुझे कुछ शिकवा कर लूँ जरा.
0: क्या बात है.
1: समझा जरा, ए वक्त सुन जरा, यकीन नहीं होता ये सच है सपना, इस उलझन को सुलझाने दे जरा. ए वक्त समझा जरा,
0: बढ़िया
1: सुन जरा, जब वो मुझसे बातें करने लगे, आंखों में अपनापन, बातों में दूजापन, और क्या क्या है जान लू जरा. ए वक्त समझा जरा, ए वक्त सुन जरा. हे माझा पहिला प्रवास होता, मोबाईल मध्ये ते थोडंसं टाइप केलं, इंग्लिश मध्येच लिहिलं आणि मी सांगितलं आयोजकाला की बाबा मला हे असं तुडकं मुडकं लिहिलंय, काय जमतं का पा, तुम्ही हिंदी कसं लिहिलं, मग तर लिहिलं.
0: हा,
1: पहिला प्रवास झाला आणि आज भगवान कृपाने माझं 100 पेक्षा जास्त हिंदी कविता आहे.
0: अरे वा.
1: भगवान कृष्णावर माझं जास्त लिखाण आहे, कारण 4 ओळी मी भगवान कृष्णावर आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त येत.
0: अच्छा अच्छा.
1: आणि चित्राला गेसिंग करून लिहायला मला खूप आवडतं, ते चित्र असो किंवा काही पाहिलं चित्र, तर त्याच्यात काय लपलेलं आहे ते शोधायला मला आवडतं.
0: उदाहरणादाखल एखादं सांगू शकता आम्हाला.
1: तुम्हाला ती कविता वाचून दाखवली, भगवान कृष्णाने राधे तुझ्या हा कदम रक्षा.
0: श्रोत्यांना ऐकायला आवडेल ना,
1: माझं पाठच सगळं.
0: ते एक तुमचं आहेच ना टॅगलाईन, स्मरण शक्तीचे सम्राट. त्यानिमित्त तो तुमचा वेगळा फायदा तुम्हाला होत असतो.
1: ती कविता तुझ्या हा कदम रखे म्हणजे ते चित्र होतं भगवान कृष्णाच्या हातात राधाच्या पाय.
0: अच्छा अच्छा.
1: तर त्याला तो विचार करून मी ती कविता फक्त 7 मिनिटाच्या आत लिहिली. तू जहा कदम रखे ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे, वहां एक मंदिर बनाओ तेरी मूर्त उसमें सजाओ, तेरी सजदा करू रोज वो हक मुझे दे.
0: क्या कल्पना है सुंदर.
1: ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे, रब को मैंने देखा नहीं बस महसूस किया है, कहीं तू रब तो नहीं वो विश्वास मुझे होने दे, ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहां कदम रखे हो जमी मुझे दे. ते पहिल्यांदा जसं मी गेसिंग केलं तर जेव्हा मी ते बनवलं आणि त्या ग्रुपला सेंड केलं की बाबा असं लिहिलंय, तर खूप सुंदर वाटलं ते मला आणि शब्द बी छान वाटले. तर कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्ती लाईक करेल ही अपेक्षा चुकीची, प्रत्येकाला शब्द कळत नाही,
0: त्या भावना कळत नाही.
1: कवी हा लिहितो
0: लिहितो,
1: वाचणारा फक्त शब्द,
0: त्याचा भावार्थ सगळ्यांना समजेल असं नसतच.
1: तर असं आणि मग बाकी 4 ओळी, एक चित्र पाहिलं दुसरं की त्याच्यावरून काय लिहायचंय, किंवा एखाद्याने तुम्हाला तुमची स्तुती केली तर स्तुती मनापासून आहे का बरोबर आहे. आता एकाने माझ्या बर्थडेला मला सांगितलं की ट्रकभर फुल मुबारक तुम्ही, मग मी म्हणतो तो त्याचा स्वभाव मला माहिती आहे, त्याचा सिग्नेचर मी चेक केला आहे, त्याच्यावर शेर लिहिला, अगर दुआ दिल से तो दो फूल काफी है, तेरे फूलों का बाग मेरे किस काम का.
0: तर
1: माणूस आहे एवढा शक्तिशाली आहे मॅम, फक्त तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण एव्हरीवन जीनियस, एव्हरीवन,
0: प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असू
1: शकतो. निसर्गाने तुम्हाला या धरतीवर पाठवलं तर चूक नाही केली आहे,
0: बरोबर,
1: फक्त तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्यामध्ये काय. आणि स्वतःशी अगोदर मैत्री स्वतःशी करा, नंतर जगाशी करा.
0: करेक्ट.
1: जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही ओळखणार जग तुम्हाला नाही ओळखणार. माझी असंच मला 2-4 दिवसापूर्वी एका लेडीने फोन केला की सर मला जगण्याची इच्छा नाही होत, आता असा प्रॉब्लेम आहे. माझी एक कविता हिम्मत नहार, ती मी तिला बनवली छान आणि त्यांना सेंड केली की हिम्मत नहार, तू कोशिश कर फिर एक बार, हिम्मत नहार, तुझे तुझसे बेहतर कोण जाणत आहे, तू गैरों पे भरोसा करना छोड़, तू खुद पर विश्वास करना शिकले, तू हिम्मत ना हार, आने दे तूफान को, कब तक आएगा तेरे जीत के आगे चकना चूर हो जाएगा.
0: प्रेरणादायी कविता.
1: कुठेतरी तुमच्या शब्दांमध्ये अशी ताकद पाहिजे की नवीन. एक मी आनंद बक्षी सरांची मुलाखत ऐकली होती आणि त्यांच्या मुलांनी त्याला प्रश्न केला की सर तुम्हाला 4,000 गाणे लिहिले आणि 4 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. आनंद बक्षी सर म्हणाले की आपल्या घरातल्या मंदिरात जा, तिथे एक चिठ्ठी पडली, ती चिठ्ठी एका मामूली माणसाची, पण ती मी मंदिरात ठेवली. म्हणजे साहित्यिक काय असतो, लेखकाची ताकद काय असते, त्या चिठ्ठीने सांगितलं की ते 4,000 गाण्यांपेक्षा ही चिठ्ठी मला महत्वाची, कारण एका त्या माणसाने चिठ्ठी पाठवली होती, तो आत्महत्येला जात होता.
0: अच्छा.
1: आणि ट्रेन मध्ये सुसाईड करू ग, आणि तिथं दोस्ती चित्रपटातलं गाणं चालू होतं एका रेडिओला, दोस्ते म्हणून धर्मेंद्र हेमा मालिनी शत्रुघ्नचे ना त्या गाण्याचे बोल चालू होते जेव्हा तो सुसाईड साठी जात होतो. ते बोल होते गाडी का नाम मत कर वदना. या एवढ्या शब्दाने त्या माणसाने आपला जीवनाचा निर्णय बदलला. आणि आनंद बक्षी सरांना पत्र लिहिलं आणि आनंद बक्षी सरांनी ते पत्र मंदिरात ठेवलं आणि त्यांच्या राकेश नावाच्या मुलाला सांगितलं की मला पुरस्कार किती भेटलं ते महत्वाचं नाही पण हा जो पुरस्कार आहे याची किंमत नाही.
0: नक्कीच नक्कीच किंमत.
1: काही गोष्टी अशा तुम्ही किती लिहिता ते महत्वाचं नाही. तुमचे काही शब्द माझे खूप मराठी कविता पण खूप आहेत
0: नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतील.
1: तर त्याच्यातून कविता मला खूप छान वाटत. थोडं बोलायचं होतं म्हणून आपण कोणाला म्हणतो या शब्द जेव्हा तुमची एखाद्याची बॉन्डिंग असते. आम्ही दुःख प्रत्येकाशी व्यक्त नाही करत माणूस. भगवान कृष्णाचा जवळचा मित्र जरी सुदामा असला तरी भगवान कृष्णाने दुःख फक्त कर्णासोबत व्यक्त केलंय.
0: बरोबर बरोबर.
1: कारण कर्ण म्हणतो माझ्या आईने जन्म दिला आणि मला गंगेमध्ये सोडून दिलं. पण कृष्ण म्हणतो तुझ्या आईने तुला गंगेत सोडलं. माझा मामाचं माझा जन्माच्या अगोदर प्लॅनिंग करतो मला मारायचं. तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं आहे. जन्म झाला तर झाला. तसंच माझा बाबा मला भर पाण्यात दुसऱ्या गावाला घेऊन गेला. तिथं गेलं तर गेलं पण तिथे कंसाचे राक्षस तिथे यायचे मला मारायचे. म्हणजे तुझं दुःख मोठं का माझं दुःख मोठं. म्हणजे जेव्हा माणूस व्यक्त होतो एखाद्याजवळ भगवान कृष्णाने पूर्ण दुःख ना सुदामाला कळवलं ना अर्जुनाशी पण कर्णासोबत जे बॉन्डिंग होते कृष्णाची ते बेटर होती. कारण कर्ण हा विशेष होता.
0: विशेष
1: आणि विशेष त्याच्यामध्ये कारण असं आहे की अगर तुम विशेष हो पीडा तर होगी पीडा मेही आनंद आहे ये बात तुम्ही समजणे होगी. कर्णाला खंत वाटते की आयुष्यात माझं पराक्रम बद्दल इतिहास काही प्रश्न करेल का. तेव्हा त्यांनी 2 मिनिटात त्यांचं मनोगत आणि त्यांचं मनोबल वाढवलं होतं. कारण विशेष हो तुला जेव्हा आम्ही मारणार आहे त्या टायमाला तुझ्या हातात धनुष्य नाही तू रथावर नाहीये हेच तुझं पराक्रम आहे. म्हणजे जेव्हा व्यक्ती विशेष व्यक्तीशी बोलतो किंवा त्याच्यासोबत संवाद साधतो तो आनंद वेगळा असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की थोडं बोलायचं होतं वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं. ही कविता पण त्याच्यातूनच आहे.
0: नक्कीच ऐकायला आवडेल.
1: थोडं बोलायचं होतं वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं थोडं बोलायचं होतं. माहित आहे मला तुझी खूप धावपळ घरकाम नोकरी तरी थोडा वेळ काढशील आज जरा एकटं वाटत होतं थोडं बोलायचं होतं. एकांत असो का कामात तू असतो नेहमी आसपास तरी का दूर भासत होतं थोडं बोलायचं होतं. लास्ट लाईन खूप हार्ट टचिंग आहे. आयुष्याच्या वाटेवर परत भेट होईल का जर आयुष्याची संध्या झाली तर अंतविधीला येशील. तुला पाहून नव्याने उभं राहायचं होतं थोडं बोलायचं होतं. कधीतरी आमची लास्ट भेट राहून जाते. धावपळचं जग आहे सगळेजण बिझी आहे तिथं. तर जीवनामध्ये जगताना मला वाटतं थोडा वेळ जर दिला आपल्या खास लोकांना तर खूप छान राहील.
0: खरंच खरंच खूप महत्वाचं आहे. सर तुमची महाराष्ट्राचे गुगल गुरु म्हणून सुद्धा ओळख आहे त्याबद्दल सांगा ना.
1: माझी एक परीक्षा घेण्यात आली होती की प्रश्न उत्तर त्यांनी विचारलं की हे तुझ्या लक्षात कसं राहतं. हा लाईट आहे लाईट एडिसननी कधी जन्माला घातला म्हणजे 31 मार्च 1889 पहिल्यांदा लाईट लागला. आमच्या हातात जे आज हे मोबाईल नावाचं यंत्र 3 एप्रिल 1973 पहिल्यांदा मोबाईलवर बोलण्यात आलं पहिला कॉल मार्टिन कपूर सर. त्यांनी खंत पण व्यक्त केली त्यांच्या मागच्या वाढदिवसाला की इसका आविष्कार करके मैंने गलती तो नहीं की. जिवंत आहेत मार्टिन कपूर सर. आणि असं माझ्या लक्षात राहायचं पहिल्यांदा लँडलाईनवर कोण बोललं हॅलो बोलले का बोलले हॅलोच्या मागे कारण काय. आम्ही हॅलोची व्याख्या नमस्कार मध्ये त्यांचं प्रेमिकाचं होतं नंतर व्हायरल झाले होते.
0: ओके ओके.
1: असे हजारो पहिल्यांदा नोबेल भारतात कोणाला दिला जगामध्ये पहिल्यांदा कोणाला दिला आणि नोबेल ज्यांच्या नावाने दिला जातं अल्फ्रेड नोबेलच्या मनात ही संकल्पना कशी आली की त्यांनी जिवंत असताना त्यांची मरणाची बातमी पेपर मध्ये वाचली.
0: बापरे
1: जिवंत पण
0: ऐकलंय मी.
1: हो तर ते विचारात पडले आज ना उद्या ते होणार आहे कारण कन्फर्म तिकीट सगळ्यांचं आहे
0: जायचं सगळ्यांनाच.
1: त्यांनी सांगितलं की माझ्या जाण्यानंतर जगात काही विशेष कार्य करते त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा. कारण भारतामध्ये नोबेल फक्त 10 लोकांना मॅडम. भारताची लोकसंख्या 1.50 अब्ज अमेरिकेची लोकसंख्या 30 करोड अमेरिकेत 370 आसपास नोबेल.
0: खूप मोठा डिफरन्स आहे खरंच.
1: आणि पाहायला गेलं तर असं या गोष्टी राहत गेल्या तर मग परीक्षा झाली तर मला गुगल ही पदवी मिळाली. मला खूप अजून काही प्रश्न आहेत. पहिला चित्रपट कधी बनला कोणी बनवला भारत क्रिकेटमध्ये कधी आलं पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला बोलपट कधी आलेत भारतातील सगळ्यात ग्रेट गीतकार कोण संगीतकार कोण ग्रेट ऍक्टर कोण ऍक्ट्रेस कोण साहित्यिक कोण भारताचे पहिले पंतप्रधान असं जनरल जनरल.
0: अनेक दिग्गजांच्या तुमच्या म्हणजे टोनपाठ आहेत बर्थडेट सुद्धा.
1: बर्थडेट पण आणि डेट ऑफ डेट पण. तर बर्थडेटच नाही डेट ऑफ डेट पण आहेत. मोबाईल नंबर बी मी माझं कोणाला मला कॉल करायचा असला तुम्ही
0: सरळ कॉलिंग नंबर टाइप करून.
1: नाही फक्त इकडे तिकडे तुम्हाला जगात सगळ्यात बेस्ट व्याख्या जर असेल हॅबिटची तर हॅबिट जर बेस्ट असेल
0: बरोबर
1: कल्याण आहे म्हणजे त्या गोष्टी. आणि मेडिटेशनातून ह्या गोष्टी मला कळल्या कारण मी न स्वार्थ नव्हता ध्यान साधना करण्याचं. भगवान शिवजवळ जायचो, बसायचं, आपलं काम करायचं. ते हॅबिट मधून आणि आता पण मला एकांत आवडतो, मला एकांत प्रिय जे, मला एकांत मधून खूप काही सुचतं. मला रोज लिहायला आवडतं, चार ओळी तरी, चार ओळी माझ्या असतातच.
0: सुंदर शब्दांशी खेळायला तुम्हाला आवडतं, तर नक्कीच पुन्हा एकदा तुमची एखादी चांगली कविता ऐकायला आम्हाला आवडेल नक्कीच.
1: प्रेम कविता आहे माझी एक, प्रेम नावाची जो कविता आहे मॅम, ती मला म्हणजे व्हॉट इज मीन बाय लव्ह. आपण खूप लोक तारीफ करतात की असं प्रेम तसं प्रेम, पण जेव्हा मी हे प्रेम नावाची कविता लिहिली, प्रेम म्हणजे नेमकं काय, तर त्या कवितेतून तुम्हाला नक्की त्याची व्याख्या करणार पण आहे, किंवा मोटिवेशनल माझ्या कविता पण आहेत. सगळे विषय मला हाताळायला आवडतात, असं नाही की बाबा मी फक्त एका विषयाला निमित्त आहे असं नाहीये. भगवान कृष्णावर बी माझं खूप काही लिखाण आहे आणि एक मोठी कविता पण आहे त्यांच्या. तर प्रेम नावाची कविता मी तुम्हाला नक्की बोलतो आणि त्या कविताची व्याख्या काय ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे. प्रेम, प्रेम हा शब्द नाही, एक सुंदर कल्पना आहे. एका मनाची दुसऱ्या मनाची व्याख्या म्हणजे प्रेम. न बोलता मला कळावं, न सांगता मला समजावं म्हणजे प्रेम. आनंद तिच्या मनात तो मला का होतो हा भास म्हणजे प्रेम. अश्रू तिच्या डोळ्यात मन माझं का भरावं, दुःख तिला वेदना मला का म्हणजे प्रेम.
0: सुंदर.
1: माहित नाही मी कोण तुझ्यासाठी, तरी मनाला तुझी काळजी. हे छोटस असंच
0: अप्रतिम
1: ते लिहायला आवडलं.
0: अगदी निखळ आणि निस्वार्थ प्रेम याच्यातून दिसतंय तुमच्या शब्दांमधन.
1: याच्यात जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे की जगात पहिल्यांदा पेपर कुठून आला, पहिला फोन कोणी बनवला, लँडलाईन पहिल्यांदा कोण बोललं, भारतामध्ये कुठला राजा पहिल्यांदा आला, वास्को द गामा कुठून आले, काय आले, हे जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे जो माझा तोंडीपाठ
0: आहे.
1: निसर्गाची एक देण आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, तर ते राहत जगेल त्याला मी काही करू शकत नाही.
0: सर तुमचं नाव संजय पाटील आहे, पण तुम्ही, मी असं बघितलं की विस्मय नावाने लिखाण करता, याचं काय विशेष आहे असं?
1: मला लोकमत मध्ये मी ड्युटी करायचो, तर मी सिक्युरिटी म्हणून जॉबला होतो, पण 3 वर्ष मला वाचनाची आवड निर्माण झाली. पेपर सगळ्या प्रकारचे यायचे, तर मी मला शोधायची गरज, तर प्रत्येक पेपर मी असं पाहायचो याच्यात काय नवीन नाही, काय भेटत का. तर मग तिथंच संपादक लोक होते माझे, कुंदन पाटील वगैरे, मिलिंद कुलकर्णी सर होते. तर त्यांनी असं एकदा असे बसले होते बाहेर, चर्चा केली. मग एक दिवशी 10-12 लोक आले आणि मीटिंग भरवली आणि त्यांनी प्रश्न केले खूप, आणि मग मला ऑफिसला बोलवलं आणि त्या दिवशी मला विस्मयकारक संजय ही पदवी मिळाली.
0: अच्छा.
1: 16-14 मे थोडाला.
0: विस्मय म्हणजे आश्चर्य,
1: विस्मय
0: आश्चर्यकारक असं त्यांना काय जाणवलं तुमच्यात? ती पदवी मिळण्यास मागचं कारण.
1: हा, तर हे कसं आहे, शक्य आहे. त्यांनी मग त्या काही गोष्टी त्या टायमाला गुगलवर बी चेक केल्या.
0: करेक्ट.
1: त्यांनी मला हे विचारलं की भारत स्वातंत्र्य कधी झाला, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. एकाने मला प्रश्न केला की भारतातला 1975 पंतप्रधान कुठल्या ब्लेडने दाढी. हे माहिती होतं की त्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तर किंवा कुठलेही पंतप्रधान होते की ज्यांचे कपडे बाहेर इस्त्रीला जायचे असं तसं. आता हे जर वाचनांमध्ये आलं तर लक्षातच होत आहे. किंवा देशाची लोकसंख्या किती आहे, भारतातलं प्रमुख शहर कुठले आहेत, असं सगळ्या गोष्टी मग ते वाचत गेलो तर ते लक्षात राहत होते. म्हणून त्यांनी मुलाखत घेतली आणि विस्मयकारक ही पदवी त्या दिवशी भेटली. पूर्ण पेज माझ्या नावाने आणि मी कविता लिहायचो, तर पहिली कविता मी अशी संजय पाटील नावाने लिहिली, पण माझी कविता चोरीला गेली या दुसऱ्याने ती. तर मी त्या दिवसापासून मी विस्मय नावाने लिखायला सुरुवात, आपल्याला जे नाव मिळालं आणि मला छान वाटलं की आता हे जो नाव आहे तेच बेटर आहे.
0: आणि खरंच विस्मयकारीच आहे, एवढं मोठं सगळं माइंडमध्ये ठेवून ते जपून ठेवणं आणि आठवणीत ठेवणं खरंच कठीण काम आहे. तुम्ही जे करता विस्मयकारी कामच आहे. सर तुम्ही या व्यतिरिक्त तुमचे अजून कुठले छंद आहेत?
1: मला आता गीत लिहिण्यासाठी चालू आहे. माझा एक मित्र आहे, त्यांनी माझ्या कविता सगळ्या वाचल्या, तर ते म्हणाले सर तुम्ही गीत लिहा अहिराणीमध्ये. अहिराणी मला म्हणजे बोलायला अवघड वाटते थोडी, चालू आहे माझं. आणि त्यांनी मला लव्ह सॉन्ग दिलंय ऑफर, की अशी अशी सिच्युएशन आहे आणि असं तर मराठी तर मी लिहून काढलं एक, पण अहिराणीमध्ये मी लिहायला वाटतो. आणि हिंदीमध्ये बी माझा ट्राय चालू आहे. आता मराठीचे 2 व्यक्तींना मी मुंबईला जाऊन भेटून येणार आहे. त्यांचा मला परवाच फोन आला की सर जर तुम्ही आले तर ह्या दिवसाला या, कारण वेळ नाही रात समोर आल्याला. त्यांना पहिले मी फोनवर करून घेतलं, महिन्यापासून 3 महिन्यापासून माझं त्यांच्याशी बोलणं चालू आहे, पण ते म्हणे वेळ आल्यावर मी तुम्हाला बोलतो. तर मला वाटतं की संवाद लिखाणावर बी माझं सिच्युएशन पाहिली का त्या सिच्युएशनला काय लिहायचं. आता मला एकाने एक फोटो दाखवला असा की हा फोटो काय म्हणतोय हे लिहा. आता मी मला सेकंड घेतला आणि मी त्या फोटोवरून लिहिण्यासाठी आणि ते जाणकार होते ते म्हणे सर हे कसं सुचलं. म्हणतं सातत्यामधून खूप काही होत की भगवान कृष्णाने अर्जुनाची भूमिका, कर्णाची भूमिका आणि सुदामाची भूमिका बद्दल बोलला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से मेरा बंधन कुछ और है, पर तुम सामने हो तो बात कुछ और होगी. म्हणजे जेव्हा तू माझ्या माझ्या समोर होगा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी राहील. जेव्हा सोबत होते लास्ट टायमिंगची सिच्युएशन आहे ती कर्णाच्या एंडिंग तो संवाद जो आहे तो मुखपट काय सांगतोय हे मला ओळखायचं होतं की तेव्हा कृष्ण म्हणतात त्याला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से बंधन कुछ और है, पर जब बात तुम्हारी होगी तो मेरी आंखें नम होगी. की जेव्हा तुझं काही होईल तर त्या टायमाला माझ्या डोळ्यात म्हणजे मला ते गेसिंग करायला आवडतं. आणि जेव्हा तुम्ही एकांतात असता तर तो भाग तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी खूप महत्वाचा
3: असतो. बरोबर.
1: तुमचा मेंदू एवढा स्ट्रॉंग आहे मॅम सर्वांचा. आम्हाला 1400 ग्रॅम दिलाय परमेश्वराने पण तो एवढा ताकदवान आहे की मज्जातंतूंच्या सिस्टीम जर तुम्ही मोजलं तर ज्यांनी त्याच्याबद्दल विश्लेषण मांडलंय विलियम जेम्स सरांनी की एक मज्जातंतू मोजायला जर 1 सेकंद घेतला तरी संपूर्ण मज्जातंतू मोजायला 3171 वर्षाच्या कालावधी लागू शकतो. आमचं आयुष्य 70 वर्षाचं नाहीये आणि आता म्हातारा होण्याची वाट पण पाहण्याची गरज नाही कारण शॉर्टकट खूप निघाले. म्हणून जिंदगी मे जो जीना आहे हो जिलो, जो करना आहे हो करलो,
3: कल होना हो.
1: तुमच्या चेहऱ्याने मी हसू ठेवा. तुम्ही कोणालाही भेटा, शत्रूला भेटा, मित्राला भेटा, त्याला प्रश्न पडला पाहिजे. कृष्ण ती खूप खूप सांगते. कृष्ण नेहमी म्हणतो एकदा असं जरासन नावाचा एक मोठा दैत्य होऊन गेलाय. म्हणजे कंस यांचे सासरे त्यांनी काल येऊन नावाच्या राक्षसाला बोलवलं की मला 17 वेळा हरवलं कृष्णाने पण तू चिरंजीवी आहे तर तू त्याच्यावर मात करू शकतो. पण जरा काल येऊन म्हणतो की मी कृष्णाला कसं ओळखणार तर जरासन शत्रू बद्दल म्हणतो की ज्याच्या चेहरा स्मित हास्य आणि नेहमी हास्य दिसेल कंडिशन सिच्युएशन काही असो तो कृष्ण.
3: सुंदर.
1: मी मला ते खूप काही वाटतं कृष्णाबद्दल माझं प्रेम आहे. मी मेडिटेशन करतो भगवान शिव बद्दल कारण मेडिटेशनला त्यांना तोंड नाही. हेड ऑफ डिपार्टमेंट
0: आहे.
3: सांगा ना तुमचा जे हा अभ्यास आहे हे क्षेत्र आहे याचा तुम्ही स्टुडंटच्या करिअर काउन्सिलिंग साठी उपयोग करू शकता का?
1: मी शाळा कॉलेजला व्याख्यानच करतोय. आतापर्यंत मी शाळा कॉलेज पोलीस स्टेशन सेंटर जेल ज्येष्ठ नागरिक महिला मंच अशा विविध ठिकाणी मी बोललोय. एक शिक्षण रत्न राष्ट्रीय पुरस्कार झालाय, राज्यस्तरीय झालाय, जिल्हास्तरीयवर विशेष झालेला आहे आणि तिथं त्या हा विषय असतो की आपण स्टडी करतो किंवा काही गोष्टी आपण पाठांतर केल्या तर 72 तासानंतर ते डिलीट होऊन जातं. पण मग असं काय पाहिजे की ते कायमस्वरूपी
3: राहील. तेच माझा पुढचा प्रश्न तोच होता तुम्हाला की असं काय आपण काय एफर्ट्स घेतले पाहिजे त्याच्यासाठी.
1: तर विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी कारण माणूस पण हा आयुष्य विद्यार्थी असतो. पुन्हा रिपीट अँड रिपीट केलं 48 तासानंतर 72 तास तुम्ही पुन्हा त्या सब्जेक्टला छेडा. म्हणजे ते
3: ओके रिव्हिजन
1: मध्ये राहील. आम्ही काय करतो आम्ही पाठांतर केलं 2 दिवस गेले 3 दिवस पण तिसऱ्या दिवसा दिवशी आमच्या माइंड मध्ये ते येत नाही कारण विचारांचा चालूच राहतो. आमचं
3: रिव्हिज्युलाइज केलं पाहिजे ते सगळं.
1: त्या गोष्टी जर तुम्ही परत केल्या आता स्पेलिंग लहान मुलं पाठांतर करतात छोटं स्पेलिंग राहिलं तर लक्षात राहतं 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी पण 11 अक्षरी राहिलं तर त्याला वेळ लागतो ते पाठांतराला. पाडे असतील किंवा तुम्हाला मोबाईल नंबर असेल किंवा काही असेल तर एकदा पाठ केलं तर आपण म्हणतो पाठ झालं पण कालांतराने वेळ गेला का ते पुसलं जातं मेंदूतून. 72 तासानंतर तुमचं असं विज्ञानाचं गणित आहे. पण काही गोष्टीला आपण पुन्हा रिपीट केलं तर मला वाटतं ते लक्षात राहण्यास मदत होईल. किंवा मला डॉक्टरांनी प्रश्न केले की तू खातो पितो काय तर म्हणतो काही नाही साधारण आपलं फॅमिली जे येते. पण याचं रिझन एकच मला पण कळत नाही की लक्षात एवढं का राहिलं किंवा काय विशेष असेल. पण माझी आई भगवान शिवची मोठी साधक आहे तर कुठेतरी मला वाटतं की परमेश्वराने तिला न देताना ते मला दिलं असं.
3: छानच. तर संबंध समजून घेताना याचा या गोष्टीचा फायदा होतो का?
1: होतो ना मॅम. अपने पराय परत पता चल जात आहे.
3: वा
1: कब तक है म्हणून 4 ओळी मी लिहिले कब तक साथ हो तुम श्यामोने तक या सास रुकने तक.
3: सुंदर.
1: आणि हे मोठ्या कवित्रीने मला हे टॉपिक म्हणजे एकच शब्द दिला होता त्या लिहित होत्या खूप मोठ्या प्राध्यापक पण आहेत त्या आणि मी सेकंदात ते 2 ओळी लिहून पाठवून दिलं त्यांना कब तक साथ हो तुम श्यामोने तक या सास रुकने तक.
3: जाता जाता एखादी कविता नक्कीच ऐकायला आवडेल तुमची स्वतःची आवडलेली हे लिखाणारे माझ्या हातून कसं झालं वाटायला लावणार.
1: सगळ्यात बेस्ट आहे, पण मला मी वेदना पण खूप सुंदर लिहिली.
3: बर बर.
1: हिंदीमध्ये चल बाबांना देंगे म्हणून एक आहे, किंवा वेदना मराठीमध्ये पण आहे, पण मला वाटतं गोड हा गोड व्हावा. आम्ही प्रेमासाठी आलोय, प्रेम करा, नफरत करू नका. नफरत कोणी करत असेल तर तो त्याच्याजवळ राहू द्या, तुम्ही तुमचा मार्ग बदला. आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण देऊन जातो, फक्त फरक एवढा आहे की तो व्यक्ती कसा आहे.
3: बरोबर. खरं
1: मग ते तुमच्याकडे आहे. तर एक सुंदर कविता आपण शिकवा तुमसे नाही, ही मला खूप छान वाटते माझी.
3: बर.
1: शिकवा तुमसे नाही शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, चाहा है तुझे हद से भी ज्यादा, चाहूंगा तुझे उम्र भर. जिस दिन कभी याद ना करू समझना मैं नहीं हूँ धरती पर. ये गिला मौत से नहीं, शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. मन में बसा है तुझे विश्वास की तरह, पूजा है तुझे मुहूर्त की तरह. ये सर तेरे आगे झुकता है, क्यों झुकता है सवाल तुमसे. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं.
3: शब्द सौंदर्य खूप छान आहे तुमच्याकडे. तर आपल्यासोबत होते श्री संजय वामनराव पाटील. आता तुम्ही त्यांना ऐकलंच आहे. शब्दांच्या पलीकडचं आणि रेषांच्या आतलं जग आज आपण उलगडून पाहिलं. नक्की श्रोते हो, स्वाक्षरी केवळ ओळख नसते तर ती आपली एक एक अंतःप्रेरणा असते, मनस्थिती असते आणि आपलं आत्मभान सुद्धा असू शकतं. तर हे आज आपल्याला आजच्या या संवादातून स्पष्ट झालेलंच आहे. आपण निखळ हा संवाद ऐकलेला आहे आणि धन्यवाद देते मी सरांचे की या ठिकाणी ते आलेत आणि आपला वेळ दिला आणि आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून बरेच जीवनाबद्दलचे धडे मिळालेत. नक्की श्रोते हो, तुम्ही सुद्धा या ज्ञानाचा वापर करून घ्या. आजपासून जेव्हा तुम्ही एखाद्याची स्वाक्षरी बघाल तेव्हा त्यातही एक जग असू शकतं याचं भान नक्कीच आपण ठेवू शकतो, हो ना. तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आभारी आहे.
1: मी पण तुमचे आभार व्यक्त करतो, आपण मला बोलवलं, दोन शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली.
3: धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार.
1: त्याला देवाचं रूप द्यावं. त्यानंतर राम शेवाळकरांच्या त्यांचं स्वागत मी स्वतः करीत आहे. असं म्हणतो की आपल्याला कळेल आदरणीय जरा जोरदार ताळ्या वाजवा. दैवत आहे त्याला नमस्कार करतो आणि अतिशय उत्तम फुलवतात आणि लोत्र फुलं तुम्ही आज जरी असलं जे अपेक्षित आहे शिरीष जे आहे आपलं आपण विल्सन ज्याचं नाव हा ऋतूंचे कालिदासाश्रमी आहे त्याने सगळे वेळ घेतलं या 120 पुस्तकांचे अनुवाद वाचायचे असतील तर पुन्हा परदेशी घालतात त्याबरोबर गौरी आपल्याला समजतात. आपली साहित्य परीक्षेची जी भूमिका आहे
2: त्याबद्दल संस्कृत गीत गायनासाठी आमंत्रित करीत आहे. आमच्या
1: गंगेवर काळा आणि पांढरा कंप्लीट पुरस्कार असं म्हणतात ते आपण वाहू शकतो आणि ह्यानंतर तो येतो दशपूर नगरीला.

रामकृष्ण हरी। आपलं कुठे चुकतंय हे समजणं खूप गरजेचं असतं। नातं असो, मैत्री असो किंवा आयुष्यातील कुठलाही संबंध टिकविण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची तयारी। आपण थोडा वेळ थांबून स्वतःला विचारायला हवं की आपलं कुठे चुकतंय। कधी कधी आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे, दुर्लक्ष केल्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन दुखावत असतं, आपल्याला ते लगेच लक्षात येत नाही। यामुळे नाती तुटत जरी नसली तरी ती हळूहळू कमकुवत होत जातात। न बोललेले शब्द, न समजलेली भावना आणि वेळेत न ओळखलेली चूक, या सगळ्यांमुळे मनामध्ये अंतर वाढत जातं। आणि मग एक दिवस असाही येतो की ती माणसं आपल्या आयुष्यातून दूर निघून जातात। त्यावेळी मात्र आपल्या चुकीची जाणीव, पण नंतर पश्चातापाला फारशी किंमत उरत नाही, कारण वेळ निघून गेली असते।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 17 जुलै हा दिवस जागतिक न्यायप्रणाली आणि आपल्या भावना व्यक्त करण्याच्या आधुनिक पद्धतीसाठी विशेष मानला जातो. जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन युद्ध गुन्हे, मानवताविरोधी गुन्हे आणि नरसंहार सारख्या गंभीर जागतिक गुन्ह्याविरुद्ध लढण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 1998 आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा पाया रचणारा रोम करार स्वीकारण्यात आला होता. जागतिक इमोजी दिन. आजच्या डिजिटल जगात जिथे शब्दांशिवाय आपण आपल्या भावना इमोजीद्वारे व्यक्त करत असतो, त्या डिजिटल भाषेचा आनंद साजरा करण्यासाठी हा दिवस. आजच्याच दिवशी विज्ञान आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या दिग्गजांचा जन्म झाला होता. जॉर्जेस लेमेत्रे, बेल्जियमचे महान खगोलशास्त्रज्ञ आणि कॅथोलिक याजक, यांनी विश्वाच्या उत्पत्तीचा सर्वात प्रसिद्ध बिग बँग सिद्धांत पहिल्यांदा मांडला होता. विश्वाचा विस्तार होत आहे हे सांगणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. रवी किशन, भारतीय चित्रपटसृष्टीतील विशेषतः भोजपुरी सिनेमाचे महानायक, ज्यांनी आपल्या कसदार अभिनयानं हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतसुद्धा एक वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांचा वाढदिवस आहे. अँजेला मार्केल, जर्मनीच्या माजी चॅन्सलर आणि जागतिक राजकारणातील अत्यंत खंबीर आणि शक्तिशाली महिला नेत्या. आजच्याच दिवशी आपण भारताच्या एका महान आणि अत्यंत आदराने स्मरण केल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाचं स्मरण करतो. तिरोथ सिंग, ईशान्य भारतातील मेघालय राज्याच्या खासी टेकड्यांमधील महान आदिवासी क्रांतीवीर. त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि खासी भूमीवरील अतिक्रमणाविरुद्ध अत्यंत धाडसाने खासी बंड उभारलं होतं. 1835 आजच्याच दिवशी तुरुंगवासात असताना त्यांनी मातृभूमीसाठी प्राण सोडले. शब्दांमध्ये जरी ताकद असली तरी चेहऱ्यावरचं एक प्रामाणिक हसू कोणत्याही कठीण प्रसंगाला आणि दुखावलेल्या मनाला शांत करू शकतं. जगाला जिंकण्यासाठी हास्यासारखं दुसरं मोठं शस्त्र नाही. आणि आजची बोधकथा, एका शहरात एक अत्यंत कठोर आणि रागीट व्यावसायिक राहत होता. तो कोणाशीही नीट बोलत नसे आणि त्याच्या चेहऱ्यावर कधीच हसूसुद्धा नसायचं. त्याचे सर्व कर्मचारी, आजूबाजूचे लोक त्याला खूप घाबरायचे. एक दिवस तो एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी घाईघाईत चालला होता. वाटेत त्याला एका छोट्या मुलीने अडवलं. तिच्या हातात एक फुगा होता. ती मुलगी खूप निरागसपणे हसली आणि तिने तो फुगा त्याच्याकडे दिला. त्याने चिडून तो फुगा बाजूला केला आणि म्हणाला, हे मला वेळ नाही आहे. पण ती मुलगी पुन्हा हसली आणि म्हणाली, काका तुम्ही हसल्यावर खूप छान दिसता, हा फुगा घ्या आणि प्लीज हसा ना. त्या मुलीचं ते निष्पाप हसू आणि तिचे शब्द ऐकून त्या कठोर माणसाच्या मनातला राग एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेला. त्याला आठवलं की तो शेवटचं कधी मनापासून हसला होता. त्याने तो फुगा घेतला आणि पहिल्यांदाच तो खळखळून हसला. त्या दिवशी जेव्हा तो मीटिंगला गेला तेव्हा त्याचा स्वभाव पूर्णपणे बदललेला होता. त्याच्या एका हसण्यानं मीटिंगमधला सगळा तणाव दूर झाला आणि त्याचं कामही यशस्वी झालं. तात्पर्य हेच, आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल जगात आपण खऱ्या अर्थानं हसायला विसरलेलो आहोत. चेहऱ्यावरचं एक छोटंसं हसू केवळ तुमचंच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचाही दिवस सुंदर बनवू शकतं. म्हणून डिजिटल इमोजी सोबतच प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा मनमोकळं हसायला शिकलं पाहिजे. आज 17 जुलैचा हा दिवस आपल्याला तिरोथ सिंग यांच्याकडनं मातृभूमीच्या प्रेमाची आणि जागतिक इमोजी दिनातून भावना व्यक्त करण्याची प्रेरणा देतोय. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या विचारांमध्ये चेहऱ्यावरच्या हास्यामध्ये असते. स्वतःचं काम प्रामाणिकपणे करण्याचा संकल्प केला तर जगातील कोणतीही शक्ती आपला दिवस अशुभ करू शकत नाही. तेव्हा हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रीराम समर्थ 17 जुलै गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरता आलो हेच विसरलो आहेत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो, विषयाचाच आनंद मानू लागलो आणि त्याचं सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख जरी कसे मिळणार, आणि जे सुख मिळते ते अंती खोटेच ठरते. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु जरी काय करतो तर विषय हे खोटे आहे त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील, कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते. गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारख्या निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरुआज्ञाप्रमाणे मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीनं मिळेल यात शंका नाही. सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधनं जाणं. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधन, शेतकरी बंधनांनो, कागदी लिंबाच्या बागेचं व्यवस्थापनासंदर्भामध्ये आपण आज उहापोह करणार आहोत. कागदी जी लिंब आहेत त्याची अभिवृद्धी ही बियापासून होते आणि कलमाद्वारे सुद्धा त्यांची अभिवृद्धी केली जाऊ शकते. पण असं असलं तरी जी कागदी लिंबाची लागवड आहे ती बियापासून तयार केलेल्या रोपा पासूनच करावी. बियापासून तयार केलेल्या रूपात मातृवृक्षाचे 100% गुणधर्म उतरलेले असतात. लागवड करत असताना हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळं हमखास पाणी पुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड केली पाहिजे. अयोग्य जमीन त्याच्यासाठी आपण निवडली पाहिजे. चुनखडी नसणारी, क्षार नसणारी आणि चांगल्या प्रकारे पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी जमीन आपण निवडून 6x6 मीटर अंतरावर याची लागवड केली पाहिजे. आणि लागवडीसाठी 1x1 असे खड्डे आपण या मीटर आकाराचे जे खड्डे आहेत ते आपण लागवडीपूर्वी मेमध्ये जर आपण तयार करून घेतले आणि त्याच्यात शिफारशीप्रमाणे शेण किंवा चांगलं कुजलेलं शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट याचा भरणा करून घेतला नंतर लागवड केली पाहिजे. तर ही जी बाग आहे लिंबाची याच्या खताच्या व्यवस्थापनासुद्धा आपण चांगल्या प्रकारे शिफारशीप्रमाणे खताच्या मात्रा देणं गरजेचं आहे. त्यासाठी माती परीक्षण करून घेणं केव्हाही चांगलं. 5 वर्षावरील जे झाड आहे त्याचे मोठं झाड ते जोमदार वाढ दर्जेदार फळाचं अधिक उत्पादन व मध्यम खोल जमीनची सुपीकता यासाठी साधारणतः 15 किलो शेणखत, 15 किलो निंबोळी पेंड, 600 ग्रॅम नत्र आणि म्हणजे 300 ग्रॅम सुरद आणि 600 ग्रॅम पालाश या पद्धतीने जर आपण खत दिलं तर ते चांगलं राहतं. याच्याबरोबर 500 ग्रॅम फॅम आणि 500 ग्रॅम PSB ज्याला स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणतो, 100 ग्रॅम ॲझोस्पोरिलियम आणि 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक खतं जे आहेत प्रतिवर्षी प्रतिझाडात जर दिली तर त्याचा फायदा होतो. ही खत मात्र देताना 40% नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश शेणखत निंबोळी पेंड व जैविक खत जूनमध्ये द्यायची आणि उरलेलं 60% नत्र 2 समान हप्त्यात सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये द्यायचं.

0: घेवडा, भुईमुग, गहू यासारखे आंतरपिकं घेता येतील. परंतु एकदा झाड मोठं झालं किंवा ते बहार द्यायला लागलं तर आंतरपिकं घेण्यापूर्वी शास्त्रीय सल्ला घेऊनच शक्यतो घ्यावी. जी स्पर्धा करू शकणारी पिकं ती या बागेमध्ये घेऊ नये. बहार धरताना जो लिंबाचा बहार असतो वर्षातून 3 वेळा म्हणजे जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये अनियंत्रितपणे फुलोरा येतो. कागदी लिंबात विशिष्ट बहार धरणे शक्य असलं तरी ते आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. पण तिन्ही बहारापासून फळाचं उत्पादन घ्यावं लागतं. पण तो जर अर्थशास्त्र काढलं तर हस्तबहाराचं नियोजन जर आपण केलं विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे तर हस्तबहाराच्या पासून जे लिंब मिळतात ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात आणि त्याचं उत्पादन आपल्याला अधिक मिळतं. त्यासाठी डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या शिफारशी केलेल्या आहेत हस्तबहार नियोजनाच्या त्या आपण पाळल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलराचं प्रमाण फक्त 10-15% असतं. फुलराचे प्रमाण वाढण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सायकोसिलिया संजीवकाची 1000 PPM फवारणी शिफारसीत आहे. परंतु हे झालं एक पायाभूत तंत्रज्ञान. याच्यामध्ये जाती आहेत, खताचं व्यवस्थापन आहे, लागवड अंतर आहे, छाटणी आहे, त्याच्यावर येणारे वेगवेगळे किडी रोग आहे या संदर्भामध्ये आणि एकंदरच कागदी लिंबाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात अधिक शास्त्रीय माहिती करता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर संपर्क केला तर अधिक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या संदर्भात आपल्याला मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन।
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही। हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे। ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे। तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे। तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे। ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे। तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे। या समस्येचं हे उत्तर आहे। आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी। या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीनी जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल। कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी। तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल। हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल। येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे। वेदांतही असंच म्हणतो। प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको। वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे। आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो, पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं। केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं। जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंड्यासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं, परिस्थितीच्या ओघात प्रवाह पतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसं तरी कुठंतरी भरकटत असायचं। त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल, पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे। आपण कर्म करायलाच

खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वहावणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो. ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो. ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो. एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो. ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं. त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो. दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो. तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो. तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो. तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल. मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील. मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग. ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे. हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे. ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे. वासना सोडून देऊ तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं

गीताई अध्याय 17 परिशिष्ट 2 साधकाचा कार्यक्रम अथवा श्रद्धात्रय विभाग योग। अर्जुन म्हणाला, जे शास्त्र मार्ग सोडूनी श्रद्धापूर्वक पूजिती त्यांची सात्विकती निष्ठा किंवा राजस तामस। श्री भगवान म्हणाले, तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी ऐक सात्विक ती होय तशी राजस तामस। जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे, श्रद्धेचा घडीला जीव जशी श्रद्धा तसाची तो। सत्वस्त पूजिती देव यक्ष राक्षस राजस, प्रेते आणि भूते खेते पूजिती लोक तामस। शास्त्रे निषेधिले घोर दंभे आचरिती तप, अभिमानास पेटूनी कामरागे बळावले। देह धातूस शोषोणी मज आत्म्यास पीडिती।

0: वेद यथा रुचि तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐकते सत्व प्रीति सुख स्वास्थ आयुष्य बळ वाढवी रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्विक खारे रुक्ष कडू तीख अम्बल अत्युष्ण दाहक दुःख शोक दहाहार रोगवर्धक वर्धक राजस रसहीन निवालेले शिळे दुर्गंध युक्त जे निषिद्ध आणि उष्टेही तामस प्रिय भोजन फलाभिलाष सोडूनी कर्तव्यची म्हणूनिया विधीने मन लावूनी होयतो यज्ञ सात्विक फळाचे अनुसंधान राखुनी दंभपूर्वक लोकात यजिला जाय जाणतो यज्ञ राजस नसे विधी नसे मंत्र अन्नोत्पत्ती नसे जिथे नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज्ञ तामस गुरु देवादिकी पूजा स्वच्छता वीर्य संग्रह अहिंसा रुजुता अंगी देहाचे तप बोलिले हितार्थ बोलने सत्य प्रेमाने न खुपे लसे स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले प्रसन्न वृत्ती सौम्यत्व आत्मचिंतन संयम भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले तिहेरी तपते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी समत्वे फळ सोडुनी घडले जान सात्विक सत्कारादिक इच्छुनी केले जे दंभ राखुनी ते चंचल इथे जाण तपराजस अस्थिर दुराग्रहेची जे होय अंतरात्म्यास पीडुनी किंवा जे परघातार्थ जाणतामस ते तप देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता धर्मभावेची जे देणे जाणते दान सात्विक उपकार उपेक्षुनी अथवा फळ वांछुनी क्लेशपूर्वक जे देणे जाणते दान राजस करुनी भावना तुच्छ देशादी कन पाहता अनादरेची जे देणे जाणते दान तामस ओम तत्सत् ह्या परी ब्रह्म तिहेरी स्मरली असे त्यातुनी निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक म्हणोनि आधी ओंकार उच्चारुणि उपासक यज्ञ दान तपे उक्त निरंतर अनुष्ठिती तत्कार स्मरणे सर्व तोडुनि फलवाचना नाना यज्ञ तपे दाने करिती मोक्ष लक्षुणी सत्कार स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता तशी सुंदरता कर्मी सत्कारे बोलिली असे यज्ञदान तपे किंवा कर्मे जी त्यास साधक वागने ह्या परी त्यात सत्कार फळ बोलिले यज्ञदाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली बोलिली सर्वती मिथ्या दोन्ही लोकात निष्फळ अध्याय 17 संपूर्ण
1: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग
2: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC's ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने
3: MBA MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA MBA BMS BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव
4: ग्राम गीता चिंतन भाग 44 या भागाचं चिंतन करत असताना ग्रामगीता ग्रंथात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात व्याकरण शास्त्रज्ञ पाणिनीप्रमाणे विद्यार्थी आज शालेय क्षेत्रात घडावेत याच अर्थाने मी ग्रामगीता ग्रंथात म्हटले आहे, लहानपणी आश्रमी न्यावी मुले, जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले, संधीपणी द्रोणांनी शिकविले, तैसे विविध ज्ञान द्यावे, साधा या रोतनियमाला, असेच आश्रम काढा गावाला, शिकवा आपल्या भावी पिढीला, लक्ष देवनी मित्र हो। या नियमाप्रमाणे गुरुकुंज आश्रमात मुलींचं वसतिगृह आणि मुलांचे मानवसेवा छात्रालयाची निर्मिती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी स्वतः केली। आजही त्यांना शालेय शिक्षणाबरोबर सेवाशिस्त, श्रमदान, स्वच्छता, सामुदायिक ध्यान प्रार्थना, संगीत गायन, वक्तृत्वकला, व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगासनं शिकविल्या जातात। यातून त्यांना जीवन शिक्षणाचे संस्कार मिळतात। एक मुलगी शाळेच्या शिक्षणात खूप हुशार होती, सतत पहिल्या नंबरात अगदी ती पास व्हायची। मोठ्या आई वडिलाची ती मुलगी, आईनं तिला शाळा शिकत असताना कधीही घरचं काम करावं बेटा असं म्हटलेलं नाही। ती सारखी शिकत गेली शिकत गेली शिकत गेली, शेवटी 12वा वर्ग फर्स्ट मेरिट मध्ये पास झाली आणि मग उच्च शिक्षणासाठी तिला शहरामध्ये महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला। तिथंही मावशी सगळे घरचे कामं करून तिची व्यवस्था करण्यासाठी ठेवली। कधीही तिनं घरचं काम करून पाहिलेलं नाही, कधी पोळी लाटून पाहिलेली नाही। अशा अवस्थेत मामाला हे सगळं कळलं, पेपरला त्यांनी वाचलं, तेव्हा त्या मामाचं पत्र आलं की अमुक दिवशी या तारखेला मी आणि माझे मित्रमंडळी आम्ही आमच्या भाजीच्या सत्कारासाठी येणार आहोत। दिवस पावसाळ्याचे आहेत, शेतीच्या पेरणीची गडबड सुरू आहे आणि 40 एकर मिरची लावायची आहे। मजूर सांगितले गेले, मजुराच्या मागे जर घरचं कोणी राहणार नाही तर ती बरोबर काम करणार नाहीत अशी अवस्था। तरी मामानी पाठवलेल्या पत्रातील तारखेप्रमाणे त्या दिवशी काम बंद ठेवलं। आई आणि वडील घरी थांबले, परंतु त्या दिवशी ते पाहुणे आलेच नाही। दुसऱ्या दिवशी ते मजूर कामावर जायला तयार झालं। वडील दुसऱ्या मार्गाने काय अडचण आली पाहुणे येण्यासाठी ते पाहायला निघून गेले। आई शेतात जाणार तेवढ्यात पाहुणे घरी आले। वडील दुसऱ्या मार्गाने गेले, पाहुणे दुसऱ्या मार्गाने घरी आले। तेव्हा आपल्या त्या 12वी शिकणाऱ्या उषा नावाच्या मुलीला आई म्हणते आहे की बेटा, मला घरकाम करताना तू नजरेनं अनेकदा पाहिलेला आहे, तेव्हा आता मला एवढं मोठं मजूर सोडून घरी पाहुण्याच्या व्यवस्थेसाठी राहता येणार नाही। स्वयंपाक करून जेवू घालण्याची पाडी आता तुझीच आहे, तू हे सगळं सावर नाही म्हणाची सोय नाही। आई शेतात निघून गेली। या उषा नावाच्या शिक्षित मुलीने पाहुण्याची बसायची व्यवस्था केली, चहा पोह्याची व्यवस्था करून टाकली आणि स्वयंपाकात लागली। पाहुण्याजवळ तिचे आजोबा आहेत। विचार केला की मामा आहेत आणि त्यांचे मित्र सत्कारासाठी आले, चांगलं जेवण दिलं पाहिजे म्हणून पुरणपोळी करण्याचा बेत। कधी साधी पोळीही तिनं करून पाहिली नाही। पाकशास्त्राचं पुस्तक काढलं, पुरण कसं करावं ही पाहायला लागली। तो सगळा खेळ बिघडला, कारण प्रॅक्टिकल ते प्रॅक्टिकल आणि थेअरी ते थेअरी या अर्थानेच शालेय शिक्षणाबरोबर जीवन शिक्षणाच्या संस्काराची नितांत आवश्यकता आहे असं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात। शेवटी साधी पोळी करायला बसली त्याही व्यवस्थित आल्या नाही। आजोबांनी दुसरी मुलगी बोलावली आणि तो स्वयंपाक करून घेतला। जेव्हा पाहुणे जेवायला बसले तेव्हा त्यांना व्यवस्थित वाढताही आलं नाही। आणि म्हणून या अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, म्हणून पाहिजेत बलवान मुले, कुस्ती मल्लखांब खेळणारे भले, धडाडीने प्रतिकारार्थ धजले, तरीच शिक्षण उपयोगी। मुला मुलींच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने महाराज या ठिकाणी लिहितात। म्हणून ऋषीकालीन ऐशी प्रथा, शिक्षणात होती जीवन संता, याकरिता आश्रमांची व्यवस्था होती पूर्वी। धनुर्विद्या, मल्लविद्या, आयुर्वेद आणि शस्त्रास्त्र विद्या, उत्तमोत्तम 14 विद्या शिकवित होते आचार्य। चित्रकला, चर्मकला, रांगोळ्यांचीही उत्तम कला, बुरडकाम, कुंभारकाम आदि सकला 64 कला नानापरी। संगीतशास्त्र, स्वयंपाकशास्त्र, गृहस्थापनेचे सुंदर तंत्र, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा आदी समग्र जीवनविद्या शिक्षणे। ऐशी प्रथा पूर्वी होती, आता उच्च ज्ञान घेऊन येते। परी गावची न सुधारवे शेती, गावच्या उपलब्ध साधनांनी। शिक्षण झाले वैभवस्थानी, मग गावचे जीवन न बसे मनी। उच्च ज्ञान आणावे साध्या जीवनी, कैसे तेही कळेना, त्यापेक्षा उच्च ज्ञानाची विद्यालय गावीच आणावी निश्चय। जी ग्राम जीवन सजवितील चातुर्ये, शिकवणी जना मुलांना शिकवाव्या नाना कला, चापल्य ध्येय निष्ठादी सकला, गावची सांभाळू शकेल आपुला, ऐसे द्यावे शिक्षण। गावासी कैसे आदर्श करावे, याचेच शिक्षण प्रामुख्य द्यावे, सक्रियतेने करावयाशी लावावे विद्यार्जनी। सहकार्याची प्रबल भावना, हेच शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा, सहकार्या वाचोणी शिक्षणा महत्व नाही। भावे परस्पराशी पूरक, हेच आहे शिक्षणाचे कौतुक, व्यक्ती निष्ठेने भयान दुःख मानव जीवनी। जनसेवेचे प्रमाणपत्र, त्याची महत्व यावे सर्वत्र, उद्याचे राष्ट्र आजचे कन्यापुत्र समजूनी त्यांना सुधारावे. या जीवन संस्काराने सहजपणे जीवनाचे गणित कळत की मैत्रीतून मत्सर वजा करावा, उद्योग व शील याची बेरीज करा, सुस्वभावाला प्रेमाने गुणावे, मेहनतीस मनोरंजनाने भागावे, परनिंदेचा लघुत्तम काढावा, सद्गुणाचा वर्ग काढावा. या अर्थानेच शिक्षण महर्षी भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू होता. शाळेचा उंबरटा न पाहिलेले निष्काम कर्मयोगी वैराग्यमूर्ती गाडगेबाबा म्हणायचे, मोडी विका पण शाळा शिका. या जीवन शिक्षणाचे संस्काराने आजच्या तरुणाला सहज कळेल की जीवनात नशा कोणती असावी, त्याचे एका कवीने सुंदर वर्णन केले आहे. तो कवी म्हणतो, महात्मा गांधी के पुतले के सामने खड़ा एक शराबी गांधी जी से बोल रहा है, ए गांधी, ऐसी भट्टी लगाई तूने कि सारी दुनिया नशे में चूर है, जो तेरी भट्टी की पिया दुनिया में मशहूर है. बराक ओबामा अमेरिका का प्रेसिडेंट दुनिया को कह गया, उसने तेरी भट्टी की ही पी है जो सबसे ताकतवर हो गया. और बोला मार्टिन लूथर किंग भी, तेरी ही भट्टी की पिया था, आखिरी तक नहीं उतरी, पिछड़ों को ताकत दिला गया था, पिछड़ों को ताकत दिला गया था. अफ्रीका का नेता नेल्सन मंडेला, तेरी ही भट्टी पर पी गया, 25 साल जेल में रहा, आजादी पाई और प्रेसिडेंट बन गया. ए गांधी, ऐसी कितनों को पिलाई तूने जो दीवाने हो गए, अंत तक नशा नहीं उतरी, देश के लिए फना हो गए. खुद तूने ही दुनिया को नशे में झकझोर कर दिया और हमारे लिए नशाबंदी का फरमान छोड़ गया. ए गांधी, दुनिया में कितने बड़े बड़े देशभक्त हुए, झांसी वाली लक्ष्मीबाई, तात्या टोपे, महाराणा प्रताप, मंगल पांडे, भगत सिंह, राजगुरु, चंद्रशेखर आजादी के नशे में शहीद हुए, तिलक, वीर सावरकर, नेताजी, सुभाष चंद्र भी महान हुए, वीर तानाजी, शेलार मामा, बाजी प्रभु को शिवाजी ने जमकर पिलाई थी. ए गांधी, ब्रांड अलग अलग थे पर शराब तो वही थी. ए बापू, तूने जो पिलाई दुनिया को, जो लाखों करोड़ों नशे में चूर हो गए, कुर्बान हुए देश पर, दुनिया में मशहूर अमर हो गए, वही तेरी भट्टी की हमें भी पिला दे, सारे जहां में मैखाने खुला दे, हम मर मिटे भारत माँ के चरणों पर. ए गांधी, एक प्याग हमें भी पिला दे, एक प्याग हमें भी पिला दे. हा भाग याच ठिकाणी समाप्त करूया. पुढील भागात यानंतरचं चित्र.
3: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
5: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM.
6: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आर्ज शुभांगी सोबत. श्रोते हो, खिडकी बाहेर पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की मन नकळत आनंदाने भरून येत असतं, हो ना. गरमागरम चहा, जुनी गाणी आणि पावसाचा तो मातीचा दरवळणारा सुगंध, आहा. पण कधी विचार केलाय का की पाऊस पडल्यावर मातीतून हा सुंदर सुगंध नेमका का येतो? चला तर मग आज जाणून घेऊया या सुगंधामागचं छोटंसं पण खूप रंजक विज्ञान. पाऊस पडल्यावर मातीतून सुगंध का येतो? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन कोरडी पडलेली असते. या काळात झाडं आणि वनस्पती काही नैसर्गिक तेलसदृश घटक जमिनीत सोडत असतात. त्याचबरोबर जमिनीमध्ये राहणारे काही सूक्ष्मजीवही सक्रिय असतात. जेव्हा पहिल्या पावसाचे थेंब कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा या सूक्ष्मजीवांनी तयार केलेले काही घटक आणि जमिनीत साठलेले नैसर्गिक तेल हवेमध्ये मिसळले जातात आणि पावसाच्या थेंबांमुळे हे सूक्ष्म कण लहान फुग्यांच्या रूपात हवेत उडतात आणि आपल्या नाकापर्यंत पोहोचतात. याच सुगंधाला वैज्ञानिक भाषेत पॅट्रिकोर असं म्हणतात. हा सुगंध अनेकांना शांतता, आनंद आणि जुन्या आठवणींची अनुभूती देतो. कुणाला बालपणीच्या कागदी होड्या आठवतात तर कुणाला शाळेची सुट्टी, अंगणातले खेळ आणि आईच्या हातचा गरमागरम भजी चहा। वा, म्हणूनच पावसाचा सुगंध हा केवळ मातीचा वास नसतो तर तो असतो आठवणींचा, भावनांचा आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्यांचा सुगंध। एका जुन्या रिपोर्टनुसार बॅक्टेरियासोबतच झाडातून निघणारं तेलसुद्धा मातीतून येणाऱ्या सुगंधाला कारणीभूत असतं। पाऊस पडतो तेव्हा तुम्ही कच्च्या रस्त्यावर किंवा बागेत किंवा शेतामध्ये तसंच आजूबाजूला माती असणाऱ्या परिसरामध्ये असाल तर एक गोष्ट अनुभवायला मिळतेच, पाऊस पडला रे पडला की सुगंध पसरतो। पावसाचे थेंब पडल्यानंतर मातीतून एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधाची निर्मिती होते। जेव्हा पाण्याचे थेंब जमिनीवर पडतात तेव्हा हवेचे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात। हे बुडबुडे फुटले की ते आधी वरच्या दिशेने पुढे सरकतात आणि हवेमध्ये छोट्या छोट्या कणांना बाहेर काढत असतात, ज्याला एरोसॉल असं म्हणतात। हा सुगंध मग काय येतो, कुठून येतो, नेमका कसा तयार होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना त्यामागे अनेक कारणं सांगण्यात आलेली आहेत। यामागे वनस्पती शास्त्रसुद्धा आहे, जसं मी मगाशी म्हटलंच, आणि जैवविज्ञान शास्त्रसुद्धा असल्याचं मानलं जातं। रिपोर्ट नेमका काय सांगतो तर science.org रिपोर्टनुसार, IANS एका रिपोर्टनुसार बॅक्टेरियासोबत झाडातून निघणारं तेलसुद्धा मातीतून येणाऱ्या सुगंधाचं कारण बनतं। केम्ब्रिजमधील मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर कुलेन बुई यांच्या मते झाडाद्वारे उत्सर्जित केले गेलेल्या काही तरल पदार्थ आणि बॅक्टेरियाद्वारा निघणारे काही विशेष रसायनं यांचा पावसाच्या थेंबासोबत रिॲक्शन होते, ज्यामुळे अशा प्रकारचा सुगंध वातावरणामध्ये तयार होतो। बॅक्टेरियाच पसरवतात बीजाणू। एका रिपोर्टनुसार मातीमध्ये उपलब्ध असणारे बॅक्टेरिया ॲक्टिनोमायसाइट्स किंवा स्ट्रेट्रोमायसाइट यांच्या सुगंधाचं कारण सुद्धा बनतं। वैज्ञानिकांच्या अनुसार मातीमध्ये सापडणारे बॅक्टेरिया वेळेसोबतच काही बीजाणूंना मातीमध्ये पसरवून देतो आणि यासोबतच काही झाडं उन्हाळ्यात पाणी न मिळण्याच्या कारणामुळे सुकून जातात। या झाडांच्या द्वारेसुद्धा एक प्रकारचा तरल पदार्थ बाहेर निघतो आणि तो मातीमध्ये मिसळून जातो। पाऊस पडल्यानंतर जसं मातीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी पडतं तेव्हा तो तरल पदार्थ क्लोरीन गॅस आणि मातीच्या जीवाणू पाणीसोबत मिसळून एक केमिकल रिॲक्शन तयार करतात आणि या कारणामुळेच मातीतून सुगंध यायला लागतो। आणि ओझोनच्या कारणामुळे सुद्धा वादळानंतर फ्रेश गंध येऊ लागतो। पाऊस पडल्यानंतर मातीतून येणाऱ्या सुगंधाचं एक कारण फ्रेश सुगंध सुद्धा सांगितलं जातं। खरं तर ओझोनच्या कारणामुळे वादळानंतर फ्रेश गंध येऊ लागतो। वैज्ञानिकांच्या अनुसार ओझोनमध्ये क्लोरीन गॅसमध्ये प्रमाणे तिखट आणि तेज गंध असतो। पाऊस पडल्यानंतर जेव्हा वातावरणामध्ये उपलब्ध असणारा ओझोन गॅस काही प्रमाणामध्ये पाण्यात मिसळतो आणि यामुळेच वातावरणामध्ये सुगंध पसरू लागतो। तर श्रोते हो, पुढच्या वेळी जेव्हा पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडेल आणि तो मोहक दरवळ तुमच्या मनाला स्पर्श करेल तेव्हा लक्षात ठेवा, निसर्ग आपल्या प्रत्येक क्षणात एखादी सुंदर गोष्ट लपवून ठेवत असतो, फक्त ती अनुभवण्याची नजर आणि मन आपल्याकडे असायला हवं। असाच ज्ञानाचा, मनोरंजनाचा आणि आनंदाचा प्रवास सुरू राहू द्या। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच।
5: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच।

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM टेची।
1: आजवरी 100% ट्रेनमेंट असिस्टेंस इंस्टिट्यूट ऑफ
2: माहे देणाऱ्या कॉलेज ग्रुप MCSR तसेच BBA, BMS, BCSR के UG कोर्सेस सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा। विजिट करा NAC A ग्रेड एंड MBA फॉर MBA प्रोग्राम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव।

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी मृणालिनी फडणवीस, KCA सोसायटीमध्ये अकॅडेमिक डायरेक्टर. आत्तापर्यंत आपण विभूती योगाचे जे वैशिष्ट्य पाहिले त्याला पुढे नेत आपल्याला असं म्हणता येईल की विभूती योगाचे वैशिष्ट्य जे काही आपल्याला आत्तापर्यंत लक्षात आलेले आहे त्या योगाने सर्वसामान्य माणसांना अशी दृष्टी दिली किंवा भगवंतांनी अशी दृष्टी देण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो असा की जे जे जीवनात उत्कृष्ट आणि श्रेयस्कर आहे तोच परमेश्वर स्वभाव आहे, तोच परमेश्वराचा आविष्कार आहे, तेच परमेश्वर तत्व आहे या दृष्टिकोनातनं आपण पाहिला पाहिजे. त्याचा आदर करावा, त्याच्या उपस्थितीत आनंदी राहावं. अन्यायाच्या ठिकाणी तो असेल तो उत्कृष्ट श्रेयस्कर पाहून आनंदी व्हायला पाहिजे आणि तुमच्या ठिकाणीही ती उत्कृष्टता यायला पाहिजे अशी प्रार्थना करा. ही सुद्धा परमेश्वराचीच उपासना आहे, होऊ शकते असा संदेश विभूती योगाचा आहे. या जगात कोणीही कोणासारखे असण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा, तुमच्या स्वभावाला अनुसरून वाढत जाईल आणि या अनात्म संसाराबद्दलचे तुमचे आग्रह संपून समला भाविक हे आत्मिक साधने हे सांगण्यासाठी हवा. आपल्या धर्माचा किंवा परमेश्वरापरवाचा बदल नाही असे म्हणावे तर कारण असं की या ठिकाणी जसा आपला स्वभाव आपल्याला करायचा आहे की आपण बांधून स्वतः आपण आपल्या स्वभावाचा उपयोग त्याची आहे. आपल्या या प्रवाह होतून माकडे वळवून आकाशात पण तो ते गरुडाने विष्णूला अरल्या युद्ध किंवा तसे देखील याची आहे. गातून आत्म घडवायची आहे. जगात साधतात कोणाचा स्वभाव कोणाचा असतो, स्वभाव एकाचा स्वभाव त्याचा कौशभाव असतो तसाच तो मुलांचे संगोपन जमेलच फार तर कर्तव्य बुद्ध पण आई वाच किंवा प्रेम या बाबतीत पूज्य श्री गुरुदेवची एका पूज्य योगेश्वर महाराज गुजरात होते. झोपडी वजा ती घरात राहत असे. मुलाचे लग्न झाल्यानंतर तिला झोपडीत राहणे काही जमेना. मग आमच्या गुरुदेवांनी तिला सांगितलं की गुजा तू आता आमच्या घरी झोपत जा. योगेश्वरांनी तिला आपल्या वाड्यातील एक छोटीशी खोली दिली. रोज ती वाड्यातील दिलेल्या खोलीत झोपायची पण कधी कधी ती दिवाण्याच्या कोपऱ्यात सुद्धा झोपायची. माझी आणि गुरुदेवांची रात्रभर आध्यात्मिक चर्चा चालायची. ते ऐकायची, ती बसायची आणि त्याला खूप गोडीने ऐकायची. आपण दोघांमध्ये कधी कधी ज्या काही गूढ चिंतन विषय होत असले तर ती त्या विषयाला पण ऐकत बसायची. गूढ विषय असले की गुरुदेव माझ्याशी संस्कृत भाषेमध्ये बोलत असे. असे एके दिवशी गुजाबाईंनी सद्गुरूंना विचारले की हा जो तुमचा शिष्य आहे त्याला तुम्ही देवाचा रस्ता दाखविला, मला कुठला देव

देवाचा रस्ता दाखविणार का? असे परमपूज्य श्री सद्गुरुनाथ त्यावर म्हणाले, का नाही, तुला पण देवाचा रस्ता दाखवितो. जेव्हा ती म्हणाली, मग मी काय पूजा करत बसू? सद्गुरुनाथ म्हणाले, हो, तुला पण मी एका पूजेचा प्रकार सांगेन. त्या गुजाबाईने मुलास एक मुलगी झाली असे त्यांना सांगितल्या. त्या नातीची अंघोळ वगैरे सगळे गुजाबाई करायची. तिला श्री गुरुनाथ म्हणाले, गुजे, तुला तुझ्या नातीला देवीसारखं समजायचं आहे. अत्य प्रेमाने तिचा अंघोळ घाल. तिचे जे जे काही करशील त्यात देवी आहे असे समजून कर. आता तू कुठल्या मूर्तीची पूजा करण्याची गरज नाही. जितक्या प्रेमाने तू करशील तितक्या प्रेमाने त्या मुलीत असलेली देवी तुझ्यावर प्रसन्न होईल. गुजाबाईने पुढे काय केले हे मला माहीत नाही, पण तिने जर सांगितल्याप्रमाणे केले असेल तर नक्कीच त्या साधनेद्वारे तिला देवीचा साक्षात्कार होईल. परमपूज्य योगेश्वर महाराजांनी तिच्या स्वभावाला अनुसरून साधना सांगितली. त्यांनी तिला तसे कर्म करायला आणि स्वभावास बदलायला सांगितलेले नाही. उलट जे तिच्या आवडीचे होते, तिच्या स्वभावाला धरून होते, त्याला अनुसरून तिला सहज आणि सोप्या अशा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखविला. स्त्रीचा स्वभाव असा असतो की ती जे काही करेल पूर्णपणे करते, आपलं जीव काम मन लावून करते. स्वभाव मला अनुसरून उंच उंच भरारी घेत तत्वाचा अधिपती भगवान श्री विष्णू हे रजस प्रण आहे. श्री आपल्याला या जगास तो, पण नारदांनी व गुणाचा उपयोग करून देवाला धुन घेतले. कोणी विचारले की ते परमेश्वर दिव्य तमस हे याचे उदाहरण आहे. शेषाचा स्वभाव तमोगुणी आहे, जो नित्य योग निद्रेत असतो आणि त्या निद्रेचा कधीही त्याग करत नाही, पण त्याच योग निद्रेचा उपयोग करून तो विष्णूची शय्या झाला. म्हणूनच तो दिव्य तमस आहे. या दिव्य तामसी अवस्थेतही तो मुक्तच आहे, कारण तो त्या परमेश्वर तत्वाची अखंड संबंधित आहे, नित्य समीप आहे, आणि देवही त्याच्या नित्य समीप आहे. तरी तो तमोगुणीच आहे. त्यांनी आपला स्वभाव न सोडता त्या स्वभावालाच धरून भगवान श्रीकृष्णाचे अखंड सामिप्य मिळवले, म्हणून तो दिव्य तमस होय. विभूती योगात भगवान श्रीकृष्णाने दोन दृष्टिकोन दिलेले आहे. जीवनामध्ये जे जे उत्कृष्ट आहे ते मिळवण्याचा प्रयत्न अवश्य करा. जर ते उत्कृष्ट दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्याचे कौतुक जरूर करा. ही सुद्धा एक ईश्वरोपासनाच आहे. पण जगातील अशा उत्कृष्टांच्या किती मागे लागायचे हे तुम्ही ठरवा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जगात जे जे काही उत्कृष्ट आहे ते एकत्रित केले तरी माझ्या ठिकाणी असलेले अनंत कल्याण गुणसंपन्न असलेला जो काही अंश समान आहे तो आहेच. या जगातील सर्व उत्कृष्ट हे विशाल सागरातील एका थेंबासारखा असून उरलेली अनंत उत्कृष्टता माझ्याच स्वरूपात विद्यमान आहे. तुम्ही जगातील अंशात्मक उत्कृष्टामध्येच रमणार का, जो सर्व उत्कृष्टाचा महासागर आहे त्यात माझ्या स्वरूपात रमणार? यामुळे ईश्वरी उत्कृष्टता अनुभविण्याचा दृष्टीने वाटचाल करण्याचा निर्णय हा जीवांवर सोपवून 10व्या अध्यायाचा समारोप आपण इथे करतो आहोत. यावर सर्वसामान्य माणूस येथे विचारू शकतो की उत्कृष्ट गोष्टींना तुम्ही परमेश्वराच्या विभूती म्हणता, पण या जगात उत्तम गोष्टी निर्भय स्वरूपात पण कुठे दिसत नाही. उत्कृष्टाबरोबर अन्य दोषात्मक अशा सुद्धा दिसून येतात. उदाहरणात ज्यांच्या उत्कृष्ट ठिकाणी अशी सुद्धा आहे असेल त्या कुळाचा त्याला अहंकार आहे, अभिमान सुद्धा दिसून येतो. त्यामुळे आपण या गोष्टीची उत्कृष्ट म्हणून पाहणी करतो त्या निर्भय उत्कृष्ट अशा स्वरूपात दिसत नाही. त्यामध्ये काही वाटपणीचं मिश्रण आपल्याला दिसून येतं. या स्थितीमध्ये आपल्याला असं उदाहरण देता येईल की गंगा नदी ही आपण पवित्र समजतो. गंगेमध्ये जर स्नान केले तर आपण पापमुक्त होतो अशी हिंदूंची श्रद्धा आहे. पण गंगेचे आजचे जे चित्र आहे ते आनंददायक नाही. आज सर्व घाण गंगेत पडलेली आहे. आपल्याला खूप वाटते की ती गंगा पवित्रच आहे, पण तिच्यामधील अशुद्धता पाहून स्नान करावेसे वाटत नाही. हा मानवीय स्वभाव आहे. जे उत्कृष्ट आहे
ते पूर्णतया उत्कृष्ट पाहिजे आणि त्यात काहीही वाईट शिरलेले नको, तर त्या उत्कृष्ट

त्याचा मनापासून आदर करता येईल असे होत नाही. सामान्य माणसाच्या मनामध्ये विभूती पूजनाच्या बाबतीत हीच काही एक अडचण आपल्याला दिसते. भगवान श्रीकृष्णांनी ज्या विभूती म्हणून जिथे सांगितल्या आहेत त्याचा एका अर्थाने आपण असं म्हणू की त्या कुठेतरी अपूर्ण आहे असं सामान्यांना वाटतं. जसे सौंदर्य ही एक विभूती आहे पण त्यात कुरूपतेचा दोष आहे. सामर्थ्य ही एक उत्तम गोष्ट आहे पण त्याच्यात अभिमानाचा संसर्ग आहे. तसेच या सर्व श्रेयस्कर म्हणून सांगितलेल्या गोष्टी कालतत्वाने क्षीण होणाऱ्या आहेत. त्यामध्ये सामान्य पुढे जर हा प्रश्न आहे की यांना विभूती म्हणून कसे स्वीकारायचे आणि जरी त्यांना स्वीकारले तरी त्या पूजनीय कशा वाटतील, अशा ठिकाणी परिपूर्णतेचा हा जो स्वरूप आहे त्याला आपण कोणताच दोष नाही, त्या निर्दोष आहे. किंवा परिपूर्ण विभूती सामान्य माणसास हवी आहे कारण विभूती पूर्ण सत्य नाही, असे सत्याचे अपूर्ण आविष्कार आहे असे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी भगवान श्रीकृष्ण विश्वरूप दर्शन योग या श्रीमद भगवद्गीतेतील 11व्या अध्यायामधून जीवनाकडे समग्रतेने पाहण्याचा उपदेश करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सौंदर्यच माझे स्वरूप आहे पण त्याच्याबरोबर कुरूपता सुद्धा मीच आहे. उत्तम आरोग्य हे माझे स्वरूप आहे पण जीवन मात्राचे तेच उत्तम आरोग्य क्षीण होत पाहून ज्या मृत्यूच्या खाईत ते लोटले जातात तो सुद्धा मीच आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचे खरे ईश्वरीय स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होते. अर्जुनाची प्रार्थना पूर्वक विनंती ऐकून भगवान म्हणतात, हे पार्थ, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकाराची नाना रंगाची आणि नाना आकाराची अलौकिक रूपे पहा. हे रूप पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनास प्रथम दिव्य दृष्टी देतात आणि नंतर विश्वरूप, कारण हे क्षण चक्षुने पाहता येईल आणि होणार नाही याचा महर्षी भगवान व्यासाने निर्देश केलेला आहे. त्या विश्वरूप दर्शनात मानवीय बुद्धीला आवडणारे किंवा न असे समग्र सत्य जीवन दर्शन त्याने अर्जुनाला दाखविले. हे त्यांचे स्वरूपच आहे असे सांगितले. या आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आताच आपण श्री गुरुदेव आमरावकर, सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले. प्रगाढ अध्याभ्यासातून त्यांनी अनेक अध्यात्मे श्रीमद भगवतासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल

शोध लेनिकेचे आपणा स्वागत करतीये. मैत्रिणींनो, आज सर्वांच्या अतिशय आवडते लिखित बिनपटाची चौकट भाव सारखे प्रेम देणारे, जपणारे, माया लावणारे असे एकदा सकाळी सकाळी मामा कपडे दात घासतानाच आंध्रे शुभ्र धोतर आणि पट झाले. पण हा एवढा सगळा प्रकार घडूनही मामा

0: मानवतेचा स्पर्श गोंधळे सीमा मोघे
1: ताराराणी उषाराजी हायस्कूल आणि पुण्यालयीन असून त्यापर्यंत पसरलेली होती. अध्यक्ष माननीय श्रीयुतील काका नेहरूच्या अशा, कारण त्यांचा नेहरू सारखाच गुलाबाचं फुलही न चुकता देतच, त्यामुळे भर अनेक शाळेत सगळे चांगले होते. अभ्यास करायचे, शिकवायचे आणि आज करायचो साजरा करत त्या 9 दिवसातल्या 9 प्रख्यात लोकांना बोलवायचे आणि त्यांची भाषणं कार्यक्रम आम्हा मुलींसमोर ठेवायचे. मी या शाळेत अगदी पहिलीपासून ते 11वीपर्यंत शिकले. मी बहुतेक 9वी किंवा 10वीला असावी. त्यावर्षी खूप मोठे मोठे साहित्यिक आलेले होते. त्यावेळी गाजत असलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत, स्वामीकार रणजित देसाई, पुण्याचे नामजोशी इत्यादी मोठमोठी मंडळी येऊन गेली. त्याचवेळी 8वं किंवा 9वं पुष्प गुंफायला प्रख्यात गीत रामायणकार माडगुळकर उर्फ दुपारी 12:30 वेळ असेल. आम्ही हजारो मुली त्यांची गोष्ट ऐकण्यासाठी कान टवकारून पुढे पुढे सरकून बसलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला महाभारतातील एकलव्याची गोष्ट सांगितली, पण ती महाभारतात आहे तशी नाही तर स्वतःची. एकलव्य द्रोणाचार्य यांचं नातं गुरु शिष्यांचं अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष जरी असलं तरी द्रोणाचार्यांना कठोर का व्हावं लागलं वगैरे वगैरे सांगितलं. कथा सांगत असतानाचा त्याचंही मला आठवतोय. माया पोटातून ओठी ओस कथा सांगत डोळ्यातून वाहत होत्या. आम्हा मुलींच्या समूहातूनही त्यांच्या पलीकडे एका बाजूला विटी काका, दुसऱ्या बाजूला भाऊ म्हणजे वी स खांडेकर बसले. ते मात्र अगदी शांत वाटत होते. गोला काय वाटत हे लिहून काढून माझ्याकडे म्हणजे गदिमान गोष्ट संपली. होमवर्कही देऊन झालं. ते स्टेजवरून खाली उतरले. भाऊंनाही हळवलं. आमच्या मी दचक दोघांनी एकदा कडकडून मिठी मारली. अशी काहीतरी बोलले. ते दोघंही तिथून गेले. आपल्या काकांचे जे इतके जवळचे चांगले मित्र आहेत याचं भूषण वाटलं मला. आम्ही सगळ्या मुली हळूहळू 1:30 हॉस्टेलवर आलो. भूकही लागलेली होती. पाय डोकं उन्हानं तापलं होतं. पोटही भुक्यानं व्यालया उघडून आत आपलं काही चुकलं की काय? भीतच काकांच्या खोलीत आधी मा काकांच्या ते म्हणाले, ये बाळ ये अशी जवळ ये. आणि अण्णांनी मला लगेच पोटाशी घेतलं. मला कळल्यासारखं वाटून मी वर त्यांच्या चेहऱ्याकडे तर ते रडत होते. मला काहीच समजेना यांना काय झालं. मग मी त्यांच्या डेकवरचं पत्र पाहिलं आणि मला सगळा उलगडा झाला. ते पत्र माझ्या छोट्या भावाचं श्रीरामचं होतं. त्यानं मला ते लिहिलं होतं आमच्या वडिलांच्या संदर्भात, कारण त्यावर्षी महात्मा गांधी यांची जन्मशताब्दी होती. 1900 वडील जाणार होते. मी भावंड 3 ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये. इकडे जन्मठेपेची शिक्षा झालेली. त्या वर्तणुकीमुळे 10-11 वर्षातच त्यांना सरकार सोडणार होत. ताई अण्णा सुटल्यावर जाणार कुठं, राहणार कुठं, करणार काय? त्या थकलेले शरीरानं मनानं कस काय भाव. तुरुंगात छान काम करत होत. बोल सुख कस, पण आपल्या कोण वर आभार बसून कोण काम देणार वगैरे वगैरे. आ कठोर हृदय कही वरून येत असं ते पत्र कधी अण्णांनी वाचलं अशी घेऊन ते रडू लागले. मग प्रेमाचा सांत्वनाचा मायेचा हात पाठीवरून फिरल्याचं समाधान झालं. गदिमांनी आमच्या गायकवाड काकांना आमचा पूर्ण इतिहास विचारला. ते म्हणाले, अरे हा तर जिवंत अनुभव माझ्या समोर दिसतोय. त्यांनी पूर्ण कथा पटकथा लिहिली आणि एक चित्रपटही काढला म्हणे. आशा काळेंची त्यात मुख्य भूमिका असलेला चित्रपट तयार झाला म्हणे. पण अण्णा गेल्यावर तो अर्धवट राहिलेला कसा तरी म्हणजे आमच्या वस्तुस्थितीशी काहीही

0: संबंध नसलेला चित्रपट पूर्ण झाला. कोणी केलं माहित नाही. पूर्वार्धापर्यंत बरोबर, पण उत्तरार्ध चूक केल्याचं कोल्हापूरच्या माझ्या काही शिक्षकांनीच मला सांगितलं.
1: इंदुमती जोंधळी लिखित भिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12वा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

0: रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा ऐकणार आहोत. श्रोते हो, ची चौकट या आत्मकथा लेखिका इंदुमती जोंधळे यांचा छोटा याने वडिलांच्या काके संदर्भात एक पत्र लेखिकेला पाठवलं. त्यावेळी या पत्रामध्ये श्रीरामनं वडिलांची सुटका झाल्यानंतर ते कुठे जाणार आहेत, काय खाणार, कसे जगणार, कारण ही तीनही भावंड एकमेकांपासून खूपच लांबच्या गावी होती आणि त्यात पुन्हा वडील हे कुठे राहतील. आधीच या प्रत्येकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा होता आणि अशा प्रकारे ही सर्व इतंभूत माहिती म्हणण्यापेक्षा एवढ्या लहान वयातही पित्याविषयीचं प्रेम, जिव्हाळा आणि एकंदरीत काळजीच अधिक जाणवत होती. आणि नेमकं हेच पत्र गदी माडगुळकर यांच्या हातात पडलं आणि गदिमांनी हृदयाला ते अनुभव वाचलेत. शब्द का होईना, कारण शब्द असतात मुके, कधी बोलके वर आणतात मनब्द पाझर फोडतात पाषाणाला, तर कधी हे शब्दच भिडतात हृदयाला. मैत्रिणींनो, आणि नेमकं हेच घडलं. गदिमांना हे पत्र वाचून लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या केविलवाण्या जीवनकथेचा संपूर्ण इतिहासच कळला आणि त्यांना खूप गहिवरून आलं. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही हे पत्र वाचून अक्षरशः रडला असता. प्रख्यात गीत रामायणकार गदिमाही हे पत्र वाचून लेखिकेसह ढसढसा रडले. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 13वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: मी 11वीची परीक्षा दिली. परीक्षा झाली की सगळ्या मुली आपापल्या गावी घरी जायच्या. आम्ही कोर्ट कमिटेड मुली 7-8 जणी मात्र हॉस्टेलवरच राहत असू, कारण आमच्यापैकी कुणालाही घर नव्हतं. प्रेमाचं असं कोणी घरी घेऊन जाणारं नव्हतं, आपलं माणूस नव्हतं. अशा वेळी आम्हाला तीव्रतेने घर नसलेल्या घराची आठवण व्हायची. आपल्यालाही आई वडील सर्वजण असते तर असं वाटून आम्ही काही वेळ रडत असू. त्यावेळी ते हॉस्टेल खूप मोठं मोठं उदास मोकळं वाटायचं, फकास. ज्या हॉस्टेलवर 8-9 महिने 70-80 मुली असत तिथे सुट्ट्या लागल्या की आम्ही 7-8 जणीच असू. तरी आम्हाला काका काही ना काही काम लावत. आमचं स्वयंपाक पाणी, झाडाला पाणी वगैरे झालं की 12 रिकामेच. मग काका गोष्टींची पुस्तकं वाचायला देत. त्या अगोदरच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण नाथ माधव, साने गुरुची आणि इतर चांगली पुस्तकं वाचली होती. आता यावेळी काकांनी मला वीस खांडेकरांचं ययाती वाचायला दिलं. हातात नवं पुस्तक पडलं की हवऱ्यासारखं वाचतच सुटायचं. अगदी रात्री उशिरापर्यंत नाही संपलं तर लवकर उठून ते पूर्ण करायचं. पण 1-2 दिवसात ते पूर्ण केलंच पाहिजे. पुन्हा नवं पुस्तक मिळावं या ईर्षेनं वाचत असू.

खरे तर त्यावेळी 11वीची परीक्षा दिलेली, तशी मोठीच 15-16 वर्षांची असेल, पण आजच्या 16 वर्षांच्या तरुणीपेक्षा सगळ्याच बाबतीत अगदी गावंढळ, अडाणी, अपरिचित। ते पुस्तक वाचतच राहिले। स्त्री पुरुष संबंध, त्यातही एक राजा स्त्रीलंपट, राजवाड्यातल्या दासींचा कुमारिकांचा उपभोग घेणारा हा भोगी राजा, किळसरी अगदी। आणि शेवटी तर या यौवनापायी आपल्या पुत्राचं तारुण्य बदलवून घेऊन त्या पुत्राला वार्धक्य देणारा हा राजा किती किती अप्पलपोटी भोगी असावा, याला काही मर्यादा? खूप खूप राग आला त्या राजाचा, पुस्तकाचा आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचा सुद्धा। पुस्तक तर वाचून झालं आणि दिलं बाजूला फेकून त्यावेळी त्या क्षणी संताप झाला। वाटलं आत्ता जर तो ययाती माझ्या समोर असता तर मी नक्कीच नरड दाबून टाकीन त्याचं। खूप अस्वस्थ झाले। ते पुस्तक परत उचललं, काकांकडे गेले, पुस्तक परत केलं, झालं वाचून, आता कोणतं पुस्तक देऊ असं म्हणून काकांनी वर माझ्याकडे पाहिलं। मी नाक उडवलं, तशी म्हणाले, काय नाक लाल व्हायला काय झालं? माझं काहीतरी बिनसलंय, राग आलाय हे फक्त काकांनाच, तेही माझ्या नाकावरूनच समजायचं। मी म्हटलं, काय नको मला हे असलं घाणेरड पुस्तक, तुम्ही मला वाचायला दिलं? छी, काय झालं? काय हो काका, असा घाणेरड राजा असू शकतो का? त्याशिवाय त्या लेखकाने ते लिहिलंय का? तरीही तू आता एकच कर, सायंकाळी उन्ह उतरली की भाऊंकडे जा आणि त्यांना विचार। झालं, मी ठरवलं जायचं म्हणून। कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी त्यांच्याकडे जाते असं झालं मला। बरोबर 5:30-6 ताराराणीच्या मागच्या बाजूला भाऊंचा नंदादीप बंगला आहे, तर भाऊ पुढच्या व्हरांड्यात हातात काठी घेऊन येरझारा घालत असायचे। त्यांची रोजची सवय असते, डोळ्यांना दिसत नव्हतं, अशक्तही खूप होते आणि अंगावर कोड आल्यानं अधिकच पांढुरके दिसत होते। मी दुरूनच त्यांना पाहत मनात विचार केला, क्रौंचवध लिहिणारे भाऊ आणि ययाती लिहिणारे भाऊ हेच ना? खरं तर रागच जास्त होता मनात। जवळ गेल्याबरोबर त्यांना समजलं, त्यांनी विचारलं, कोण आहे? मी उत्तरले, मी इंदू जाधव, छात्रालयातून आले, मागे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंबरोबर सुद्धा आले होते। हा समजलं, काय करतेस? आत्ता 11वीची परीक्षा दिली। कोणत्या शाळेतून? ताराराणीतून। पेपर वगैरे कसे गेले? ठीक गेलेत। बर, मग आत्ता काय काम काढलं? असं बोलत बोलत फिरणं चालूच होतं त्यांचं, मी अपराध्यासारखी पायरीवरच उभी होते। बोलावं की नाही? पुन्हा त्यांनी विचारलं, कशासाठी आली होतीस? मनाचा हिय्या करून मी म्हणाले, भाऊ मी आज पूर्ण ययाती वाचली। बरं मग, बरी वाटली? बिलकुल नाही। किती किती घाणेरडा आणि भोगी राजा होता हो तो? असे कुठे राजे असतात का माणसं असतात? किती स्त्रियांचं जीवन त्यानं उद्ध्वस्त केलं। मला असा राजा आणि हे एकूण कादंबरीच आवडली नाही। ठीक आहे, शांतपणे ते म्हणाले, बाळ तुझं वय काय? असेल 15-16। मग त्यांनी मला जवळ बोलावलं, डोक्यावरून पाठीवरून अंदाजानच, कारण दिसत नव्हतं ना त्यांना। हात फिरवून म्हणाले, हे बघ, अजून 2-4 वर्ष जाऊ दे, मग पुन्हा एकदा ती कादंबरी वाच, काय वाटतं ते मला येऊन सांग। माझं काही शंका निरसन भाऊंनी केलं नाही, पुन्हा ती कादंबरी वाचली नाही आणि गेले। नंतर जी गेले आलाच, एक त्यावेळी मला त्या कादा समजलेला होता, त्यांना मी सांगू शकलेच नसते। त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनोमन म्हणाले, भाऊ

0: 5-6 वर्षांपूर्वी मी तुम्हाला बोलले, मला क्षमा करा भाऊ, मी तेव्हा अजाण अज्ञान होते, पण आज ययाती सारखी माडो पावलो भाऊ, नजऱ्यांनी लांडग्या माफ करा, चुकलं, खरंच चुकलं माझं।
1: 11वीची परीक्षा झाल्याबरोबर छात्रालयातल्या सगळ्या मुली आपापल्या गावी परतल्या। सहस्त्रबुद्धे त्याचवेळी छात्रालयात महिनाभर मुक्कामासाठी आले। त्यांची प्रथम सेवा करण्याचं भाग्य मिळणार म्हणून खूप आनंदले मी। त्यानंतर त्यांना थोडंसं बरंही नव्हतं। त्यांचं औषध पाणी जेवणाखाण्याच्या वेळा मी व्यवस्थित पार पाडायला लागले। 8-10 दिवस झाले असतील की औरंगाबादहून सौ कल्पना दळवीबाईंचं मला पत्र आलं, आता तुला सुट्ट्या लागल्या असतील, सामान घेऊन इकडं माझ्याकडेच राहायला ये, म्हणजे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने तुझी सोय पण करता येईल। अण्णासाहेब काका मला म्हणाले, आता त्याच तुझ्या औरंगाबाद मधल्या पालक आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तू लगेच उद्या परला जायची तयारी कर। मला जायचं म्हटलं की औरंगाबादला जायची तयारी केली। कपडे काही गोष्ट इंग्लिश डिक्शनरी हे सगळं शाळेत असताना बघते सगळं एका टंकेत घातलं। टंकही काकांनीच घेऊन दिलेली, 4थीत चांगल्या नंबरनी पास झाली म्हणून। तिची किंमत होती 7 रुपये फक्त, पण ती ट्रंक अतिशय मजबूत आणि दणकट होती। माझ्या आवडीच्या काही वस्तूंपैकी ती एक आवडती वस्तू आणि आपल्या आवडत्या माणसानं घेऊन दिलेली म्हणून मी तिला फार जपायची। प्रवासात त्या ट्रंकेवर कुणी बसणार नाही अशीच ठेवायची, धाई केली नाही, तर या माझ्या प्रिय ट्रंकेसह माझा औरंगाबादला जायचा दिवस उजाडला। भावांच्या भेटीच्या उत्कंठेतच होते, पण आता आपण कायमच छात्रालय सोडून जाणार, ज्या छात्रालयात 1-2 वर्ष नाही चांगली 10 वर्ष राहिले, तळहातावरच्या रेषेसारखा एक एक कोपरान कोपरा माझ्या परिचयाचा होता। खूप काही अनुभवलं, शिकले, सवरले, अख्खं बालपण संपवून कुमारावस्था ही जवळजवळ संपून गेली होती। अनेक कडूगोड आठवणींचे साक्षीदार अशा तिथल्या खोल्या कोपरे भिंती होत्या, त्यामुळे मन थोडं विषण्ण झालं। ज्या ताईबाईंनी आपल्याला रागावलं, मारलं, उपाशी ठेवलं, प्रसंगी त्यांनी आईवत माया सुद्धा केली, आणि सर्वात मोठं दुःख होतं ते काका अण्णांना सोडून जायचं। सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागलं। माझं हिरमुसलेलं तोंड पाहून काकाबाई पण म्हणाले, अगं वाईट कशाला वाटून घेतेस, आता तू तुझ्या प्रदेशात चालली आहेस, तुझी भावंड वडील यांना तुला वारंवार भेटता येईल, तो तुमचाच भाग, तुमचीच माणसं तिकडे, तेव्हा आता वाईट वाटून घेऊ नकोस, जेव्हा इकडे यावंसं वाटेल तेव्हा माहेरपणाला ये, घर तुझंच आहे। अण्णासाहेब मला काही सांगणार इतक्यात 2-4 माणसं अण्णांना भेटायला आली। त्यांनी अण्णांना पास दिला आणि म्हणाले, हे पा अण्णासाहेब, आपण इथं आल्याचं आम्हाला कळलं, लगेच आम्ही हे निमंत्रण घेऊन आलोत, आपणाला यावंच लागेल, कोल्हापुरात एक भव्य नवीन सिनेमा टॉकीजचं उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावं ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे, आणि लगेच एक चित्रपटही दाखवणार आहोत, प्रीमियर शोला आपणाला थांबावंच लागेल। अहो, पण मी कधी चित्रपट पाहिले नाहीत आणि कधी सवडही झाली नाही, तेव्हा तुम्ही एखादा दुसरा पाहुणा शोधा, पण ती मंडळी काय ऐकेनात, गुरुवारी अगोरांच्या कथेवर आधार दाखवणार आहोत आणि तो निश्चितच। अण्णासाहेब रवींद्रनाथांचं नाव घेतल्यावर अण्णा फारस चित उपहार बोलून दाखवलं, हे ब तुझी आजची तिकीट औरंगाबादची काढली नसती तर मी तुलाही या चित्रपटाला नेलं असतं, आजच तुला जायचं आणि आजच नाईलाजानं का होईना, पण या मंडळींच्या आग्रहाखातर चित्रपट उद्घाटनाला आणि मला जावंच लागणार, चालते 6-6:30 नंतरच संपेल, हरकत नाही, आताच आपण भेटून घेऊ, गायकवाड काका तुझ्या उडायला येतीलच, मीही प्रयत्न करतो, दरम्यान येईनच बहुतेक, पण त्या मंडळींच्या ताब्यातून मला निसटता आलं पाहिजे, खरं तर मी बरे होते।

0: एकतर आणि इतरपट त्या काकांचा स्वभाव अतिशय कडक. कुठलाच म्हटलं की दीड तास अगोदरच त्याकडे तिकडे 5 मिनिटं वाया गेलेली त्यांना खपायचं नाही. झालं 6:00 गाडी तर काकांनी 4:45-5:00 हॉस्टेल बाहेर काढलं. छात्रालय ते स्टँड 5-7 मिनिटांचा रस्ता. ताईबाईंना नमस्कार करून ट्रंक घेऊन आम्ही दोघी रिक्षात बसलो. आलो आणि आश्चर्य, अण्णासाहेब आमच्या आले बघत झालं म्हणून सांगू. आनंद अश्रूंनी डोळे डबडबून आले. अण्णांनी माझ्याकडे पाहिलं, जवळ बसवून घेऊन म्हणाले, अग वेडे तुझ्यासाठी तर आलो अर्धवट चित्रपट सोडून. मध्यंतरापर्यंत कसा बसा बसलो पण नंतर काही मन लागेल. कोणाचंच लक्ष नाही असं पाहून हळूच तिथून सटकलो. ते थेट स्टँडच गाठलं. मला माहित होत काका तुला 1-1.5 तास अगोदरच इथं आणतील. मग आता झालं तुझं समाधान? आधी पूस पूस बरं ते डोळ्यातलं पाणी पूस. हा अगं तुझ्या भेटीपेक्षा तो सिनेमा मला महत्वाचा होता का? हा चल डोळे पूस. असे हे आमचे अण्णा, अगदी संन्यस्त माणूस पण माझ्यासारख्या पोरीला वात्सल्य देणारा एक संसारी पिताच होता तो. अण्णा, माझे अण्णा.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी.

0: रेडियो मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM। मी आरजे शुभांगी आणि श्रोते हो आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्या कार्यक्रमाला भेट ज्यांनी दिली आहे ते एक असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे आपण बहुगुणी किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना म्हणू शकतो जे अक्षरातून व्यक्तिमत्व उलगडतात। होय, आपण बोलतोय ते स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्यांचे आवड छंद याविषयी सुद्धा। ते एक स्मरणशक्तीचे सम्राट असं म्हणून सुद्धा ज्यांना आपण ओळखतो आणि विस्मय नावाने त्यांचं लिखाण जे आहे ते करत असतात। चांगले साहित्यिक ते आहेत, मराठी हिंदी कवितांचं भरपूर असं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि खूप सारं लिखाण ते करत असतात। ते आहेत श्री संजय वामनराव पाटील, जे फेस रिडिंग तर करतातच तसंच हस्ताक्षर आणि स्वाक्षरी तज्ज्ञ सुद्धा आहेत, थोडक्यात सिग्नेचर एक्सपर्ट ज्यांना आपण म्हणू शकतो। ते आज आपल्या स्टुडिओत भेटीला आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सर नमस्कार।
1: नमस्कार।
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत।
1: धन्यवाद मॅडम।
0: श्रोते हो, माणूस काय विचार करतो, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याची भावना, हे सगळं फक्त एका स्वाक्षरीवरून जाणून घेणं हे फारच मोठं दिव्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच। तर हे स्किल जे आहे ते सरांकडे आहेच, पण मग स्वाक्षरीवरून स्वभाव ओळखणं यावर खरंच आपला विश्वास बसू शकतो का, ही गोष्टही तितकीच आपण विचार करायला लावणारी आहे। आणि आज आपल्यासोबत असंच या क्षेत्रात पारंगत असलेले तज्ज्ञ आहेत, चला तर मग त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण करून घेऊया आणि जाणून घेऊया त्यांचा प्रवास। सर मला सुरुवातीला तुमच्याबद्दल सांगा आणि तुमचं बालपण कुठे गेलं वगैरे त्याबद्दल सुरुवातीला सांगा ना।
1: माझं बालपण आपला जळगाव पासून 25-30 किलोमीटरवर एक गाव आहे धरणगाव तालुक्यामध्ये सातखेडा म्हणून, तिथंच माझा जन्म झाला। आणि चावलखेडा म्हणून तिथं निळकंठेश्वर हायस्कूल शाळा आहे, तिथं 5वी ते 10वी मी शिक्षण घेतलं आणि शिक्षण 10वी नंतर झाल्यानंतर मी 2 वर्ष अहमदाबादला होतो मावशीकडे आणि 31 मार्च 1998 मी जळगावमध्ये आलो आणि पुढे मग कामानिमित्तच थांबलो इथं। एक कोरिअर सर्व्हिस होती तिथं मी जॉब केला 51 दिवस आणि पुढे एक महाराष्ट्र डेअरी म्हणून होती तिथं मिनिमम मी 5 वर्ष वर्किंग केलं, सकाळी दूध वाटप करणे वगैरे। तर सकाळी दूध वाटप मला लवकर उठण्याची सवय झाली आणि दूध वाटप झाल्यानंतर मी ओंकारेश्वर मंदिर होतं आपलं जळगावला जयनगरमध्ये, तिथं मला 10 मिनिटं मी बसायचो फक्त शांततेत, काहीच विचार नव्हता मनामध्ये की आपल्याला काही अभिलाषा नव्हती परमेश्वराकडून, फक्त बसायचो शांत एकांतमध्ये मेडिटेशन करायचो आणि दुकानावर आल्यावर हिशोब दिल्यावर मी घरी जायचो। पण घरी जाण्याच्या अगोदर मी माझं एका मित्राचं दुकान आहे सलूनचं, त्याच्याकडे मी पेपर वाचन करायचो। पेपरला फ्रंट पेजला जो सुविचार आहे तो कोणाचा आहे, तो व्यक्ती कोण आहे, जगात त्याचं योगदान काय, याच्याबद्दल मला ते छान वाटायचं। की एकदा मी असाच विचार वाचला, त्या विचार असा होता, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही तर राग नका मानू, त्याचे आभार माना। आणि खाली नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन। मी विचार केला की समोरचा व्यक्ती हा विचार कसा सांगतोय, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही त्याचा राग नका मानू, त्याचे आभार माना,
0: मनाला पटत नाही ते।
1: हा तर पण मग ह्या विचारात एक तथ्य लपलं होतं की तुम्ही तुमचं कार्य सोडत नाही, तुम्ही पुढे वर्किंग करता, पण मदत मिळाली तर आपण थांबतो।
0: बरोबर।
1: मग असं रोजचे विचार वाचण्यात मला आवड निर्माण व्हायची। मग एखाद्या व्यक्तीचं नाव नवीन आहे, त्याने शोध काय लावला, काही लोकांचे नाव असे ऐकले की ते विचारात पडलो की अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे, एडिसन कोण आहेत, मार्टिन कुपूर कोण आहे, बिल गेट्स कोण आहे, वॉरेन बफे कोण आहे, म्हणजे एक उद्योगपती, एक सायंटिस्ट आहे, एक जगविख्यात बिझनेसमॅन आहे, असं मला वाचण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून नवीन नवीन शोधायला लागलो की क्रिकेटचा जन्म कधी झाला, क्रिकेट भारतात कधी आलं, पहिल्यांदा क्रिकेट कोणत्या देशाने कोणत्या देशाविरुद्ध खेळलं, असं चालत होतं ते। पण मला रोज ते माझी रुटीनच होती, वाटप झाली मंदिरातून दुकानात हिशोब दिला, पेपर वाचल्यानंतर म्हणजे मला ते आवड निर्माण।

0: अक्षरातून व्यक्तिमत्व ओळखता येतात का, अनुभव कसे आहेत का? ते मराठी हिंदी मध्ये दोन दिवस कार्यशाळेमध्ये शिकायला भेटलं आणि तो कोर्स आम्ही करून पाहिला आणि प्रॅक्टिकल मी काही लोकांच्या गुगलवर सिग्नेचर पाहिल्या, म्हणजे उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन सरांना तर आपण भेटणार नाही कारण ते ह्या जगात नाहीत, गेटला आपण भेटू शकत
1: बरोबर,
0: किंवा अमिताभ बच्चन असेल, महात्मा गांधी असेल, राष्ट्रपती असेल, तर ह्या लोकांचं मी ते पाहायचो आणि अभ्यास करायचो की हे अक्षर असं याच्यातून अजून काय करता येईल का, किंवा याच्यामध्ये काय की समोरच्या अक्षराचा ये अक्षर आहे, दुसऱ्याचा बी ये, पण हा ये मध्ये ह्या ये मध्ये काय फरक आहे,
1: असं
0: अभ्यास मी पुढे सुरू केला आणि करत गेलो आणि प्रॅक्टिकल लोकांचे चेक करतच गेलो. जसे जसे मला मित्रमंडळी भेटले किंवा जळगावतील उद्योगपती असतील, राजकारणी असतील, जिल्ह्याच्या बाहेर जसं जसं मी जात होतो शाळा कॉलेजला, तर मग अनुभव वाढतच गेला आणि शिकतच गेलो अजून नवीन नवीन. त्याच्यात काही व्यक्तिमत्व ज्यांचे अक्षरे ओपन आहेत, काही लोकांचे अक्षरे असे गोल असतात, तर त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, ओपन आहेत ते कसे आहात, ज्यांचं स्पष्टपणा दिसतोय, त्यांचा साधेपणा काय आहे, अशा काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून समजून येतात, जसं ते लक्षातच येतं.
1: बरोबर. फेस रिडिंग याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: फेस रिडिंगचा जर पाहिला आपण कसा ओळखायचा, तर हे गोष्ट मी माझ्या डोक्यात आलं, भगवान श्रीराम ज्यांचा पहिल्यांदा भेट झाली ती हनुमान सोबत, आणि हनुमान दुसऱ्या रूपात भेटले होते पण ते हनुमान आहेत असं श्रीरामांनी ओळखलं, तर हनुमान मूळ रूपात आले की बाबा तुम्ही मला कसं ओळखलं, कारण ते परीक्षा पाहायला आले होते सुग्रीवकडे, ते होते की बाबा दोन मनुष्य येत आहेत, मग ते शत्रू तर नाही किंवा मित्र, ते कन्फर्म साठी त्यांनी रूप बदललं पाहिलं. मग ते डोक्यात कल्पना आली की रामाने फक्त हनुमान बद्दल नाही पण जटायूला पहिल्यांदा भेटले असतील, सुग्रीवला भेटले तर त्याने मला मैत्री केली, तर त्या टाइमला मैत्रीची व्याख्या तिथून मला कळली, कारण जेव्हा सुग्रीवला ते भेटले तर सुग्रीवने सांगितलं की तुम्ही मला मदत करा माझं राज्य आणि माझी पत्नीसाठी, तर मी तुम्हाला मदत करेल. तर रामाने मैत्रीची व्याख्या खूप सुंदर सांगितली, मी तुम्हाला मदत करणार, तुम्ही मला मदत करणार, तर ही मैत्रीने हा व्यवहार झाला, मी तुम्हाला मदत करतो, बाकी तुम्ही करा ना करा हा भाग तुमचा, तर मी फक्त मैत्री करतो. तर इथं मैत्रीची व्याख्या कळाली, मग तिथून मी अजून स्टडी करायला लागलो काही लोकांना भेटून, मग कृष्णनीती काय सांगते ते वाचत गेलो, मग ते शिकता शिकता त्याच्यातून कोणाचे अवभाव कसे आहेत, कोणाचं बोलणं कसं आहे, एखाद्या व्यक्तीचं नाक लांब आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा बी स्वभाव तसा आहे का, थोडासा विरुद्ध आहे, स्माइलिंग मधून दिसतंय की तो मनातून हसतोय का वरवर हसतोय, त्याच्या चालण्यावरून गेसिंग की चालताना प्रभावशाली कसा दिसतो, असे थोडं
1: छान छान. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग. तर तुमच्या या शब्दांवर ना मला एक कोट आठवला आता नुकताच, मैत्री आणि प्रेम यावर आधारित तो आहे, लेने के बदले देना ये तो व्यवहार है व्यापार है, जो देकर भी कुछ ना मांगे वही प्यार है.
0: खूप छान बद्दल मी ऐकलं तर मला तो अनुभव तिथेच कळाला, कारण काही लोक मैत्री करतात तर तिथे व्यवहार आणतात.
1: बरोबर.
0: मैत्रीमध्ये व्यवहार नका आणू, मैत्री मैत्रीच्या जागेवर व्यवहार व्यवहार.
1: अगदी बरोबर.
0: ह्या गोष्टी
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: तुमची ओळख स्मरण शक्तीचे सम्राट म्हणून सुद्धा आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: म्हणजे माझ्या लक्षात राहण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी आहे. जेव्हा पेपर मी वाचायचो तर त्याच्यामध्ये मला नाविन्य शोधायचो, मी काही काही सुविचार येतो त्या सुविचारमध्ये काय लपले, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल माहिती आली, त्या व्यक्तीचं नाव आहे पण तो कुठल्या देशाचा आहे, त्याने काय कार्य केले, त्याचं योगदान काय आहे, तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती, फ्रीडम फायटर आहे, ऍक्टर आहे, क्रिकेटर आहे, जे काही असेल त्या गोष्टीतून मग मी विचार करायचो की हे व्यक्तिमत्व याच्याबद्दल वाचलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीबद्दल आलं तर ते वाचतच होतं पण ते मेंदूमध्ये साठत गेलं.
1: बर.
0: XYZ आता मी एकदा असं पेपर वाचलं, त्याच्यात आलं की 6 फेब्रुवारी आहे, सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमध्ये एंट्री केली 71 मध्ये, आणि हे पहिले व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी कसोटीमध्ये 10,000 रन पूर्ण केले, मग हे लक्षात राहून जायचं. किंवा भारतात पहिला चित्रपट कधी आला, बोलपट हा 14 मार्च 1931 ला आला, त्याच्या पहिले मूक सिनेमा होता, तो मूक सिनेमाचे निर्माते कोण, तो कधी जन्माला आला, 3 मे 1913 आला, लोकांनी वेडासारखं पाहिलं कारण नवीन विचार होता जगासमोर. हे लक्षात राहत गेलं तर ते कायमस्वरूपी राहतच गेलं. किंवा भारतात नोबेल कोणाला मिळाला, कशासाठी मिळाला, त्याचं रिझन काय, रवींद्रनाथ टागोर सरांना 13 नोव्हेंबर 1913 मिळाला, रेमन मॅक्सेस पुरस्कार आहे, तुमचे भारतरत्न आहे, असं विविध क्षेत्रातून असं एकच सब्जेक्ट नव्हता की माझं हे लक्षात राहिलं. तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण, दुसरे कोण, तिसरे कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, जळगाव जिल्ह्यातला पहिला आमदार कोण, म्हणजे मला घेण्याची माझी जो पावर ती वाढत गेली.
1: ग्रॅस्पिंग जे आहे ते तुमचं चांगलं आहे आणि ते तुम्ही जपून पण ठेवतात आणि म्हणजे ते फिट ठेवतात आपल्या माइंड मध्ये, त्यामुळे ते सहज सोपं तुम्हाला होतं.
0: असं माझं 10,000 पेक्षा

0: जास्त अंक तोंडी पाठ आहे, तर ते वाढतच जात आहे, डिलीट होत नाही ते माइंड मधून. मी प्रयत्न केला पण ते असा एक सबकॉन्शियस आणि कॉन्शियस दोन मन आहेत आपले, तर सबकॉन्शियस आपला खूप स्ट्रॉंग असतो.
1: अच्छा.
0: तर त्या त्याच्यामध्ये साठतच गेलं आणि मला तो वाढतच गेला डाटा. पण ती आवड निर्माण झाली त्याच्यातून. मी कवी झालो, एक कवी संमेलनला मी गेलो आणि पाहिलं की किती लोक सुंदर बोलतायत. मी वरती आवाज दिला परमेश्वराला की मला पण लिहायचं आहे.
1: क्या बात आहे.
0: आणि मी तिथंच माझी पहिली हिंदी कविता लिहिली, ए वक्त थमजा जरा म्हणून.
1: वा, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
0: ए वक्त थमजा जरा ही मेरी पहिली मुलाकात आहे उनसे. ए वक्त सुन जरा, ए वक्त थमजा जरा. भीड़ में बैठे थे वो सामने मेरे, मिलकर भी उनसे मिलना सका, शिकायतें मुझे कुछ शिकवा कर लूँ जरा.
1: क्या बात है.
0: समझा जरा, ए वक्त सुन जरा, यकीन नहीं होता ये सच है, सपना इस उलझन को सुलझाने दे जरा. ए वक्त समझा जरा,
1: बढ़िया
0: सुन जरा, जब वो मुझसे बातें करने लगे, आंखों में अपनापन, बातों में दूजापन, और क्या क्या आदाय जान लू जरा. ए वक्त समझा जरा, ए वक्त सुन जरा, हे माझा पहिला प्रवास होता. मोबाईल मध्ये ते थोडंसं टाइप केलं, इंग्लिश मध्येच लिहिलं आणि मी सांगितलं आयोजकाला की बाबा मला हे असं तुडकं मुडकं लिहिलंय, काय जमतं का बा, तू म्हणे हिंदी कसं लिहिलं, मग तर लिहिलं.
1: हा,
0: पहिला प्रवास झाला आणि आज भगवान कृपाने माझं 100 पेक्षा जास्त हिंदी कविता आहेत.
1: अरे वा.
0: भगवान कृष्णावर माझं जास्त लिखाण आहे, कारण 4 ओळी मी भगवान कृष्णावर आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त आहेत.
1: अच्छा अच्छा.
0: आणि चित्राला गेसिंग करून लिहायला मला खूप आवडतं, ते चित्र असो किंवा काही काही पाहिलं चित्र, तर त्याच्यात काय लपलेलं आहे ते शोधायला मला आवडतं.
1: उदाहरणादाखल एखादं सांगू शकता आम्हाला?
0: तुम्हाला ती कविता वाचूनच दाखवली, भगवान कृष्णाने राधे तुझ्या हा कदम रक्ष.
1: श्रोत्यांना ऐकायला आवडेल ना,
0: माझं पाठच
1: आहे
0: सगळं.
1: ते एक तुमचं आहेच ना टॅगलाईन, स्मरण शक्तीचे सम्राट. त्यानिमित्त तो तुमचा वेगळा फायदा तुम्हाला होत असतो.
0: ती कविता तुझ्या हा कदम रखे म्हणजे ते चित्र होतं, भगवान कृष्णाच्या हातात राधाच्या पाय.
1: अच्छा अच्छा.
0: तर त्याला तो विचार करून मी ती कविता फक्त 7 मिनिटाच्या आत लिहिली. तू जहा कदम रखे ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे, वहां एक मंदिर बनाओ तेरी मूर्त उसमें सजाओ, तेरी सजदा करू रोज वो हक मुझे दे.
1: क्या कल्पना है सुंदर.
0: ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे. रब को मैंने देखा नहीं बस महसूस किया है, कहीं तू रब तो नहीं वो विश्वास मुझे होने दे, ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहाँ कदम रखे वो जमी मुझे दे. ते पहिल्यांदा जसं मी गेसिंग केलं, तर जेव्हा मी ते बनवलं आणि त्या ग्रुपला सेंड केलं की बाबा असं लिहिलंय, तर खूप सुंदर वाटलं ते मला आणि शब्द बी छान वाटले. तर कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्ती लाईक करेल ही अपेक्षा चुकीची, प्रत्येकाला शब्द कळत नाही,
1: त्या भावना कळत नाही. बऱ्याचदा
0: कवी हा लिहितो
1: लिहितो,
0: वाचणारा फक्त शब्द,
1: त्याचा भावार्थ सगळ्यांना समजेल असं नसतच.
0: तर असं आणि मग बाकी 4 ओळी, एक चित्र पाहिलं दुसरं की त्याच्यावरून काय लिहायचंय, किंवा एखाद्याने तुम्हाला तुमची स्तुती केली, तर स्तुती मनापासून आहे का वरवर आहे. आता एकाने माझ्या बर्थडेला मला सांगितलं की ट्रकभर फुल मुबारक तुम्ही, मग मी म्हणतो तो त्याचा स्वभाव मला माहिती आहे, त्याचा सिग्नेचर मी चेक केलाय, त्याच्यावर शेर लिहिला. अगर दुआ दिल से तो दो फूल काफी है, तेरे फूलों का बाग मेरे किस काम का.
1: तर
0: माणूस आहे एवढा शक्तिशाली आहे मॅम, फक्त तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण एव्हरीवन जिनियस, एव्हरीवन,
1: प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असू शकतो. काही
0: काय निसर्गाने तुम्हाला या धर्तीवर पाठवलंय तर चूक नाही केली आहे.
1: बरोबर.
0: फक्त तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्यामध्ये काय, आणि स्वतःशी अगोदर मैत्री स्वतःशी करा, नंतर जगाशी करा.
1: करेक्ट.
0: जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही ओळखणार, जग तुम्हाला नाही ओळखणार. माझी असंच मला 2-4 दिवसापूर्वी एका लेडीने फोन केला की सर मला जगण्याची इच्छा नाही होत, असा असा प्रॉब्लेम आहे. माझी एक कविता हिम्मत नहार, ती मी तिला बनवली छान आणि त्यांना सेंड केली की हिम्मत नहार, तू कोशिश कर फिर एक बार हिम्मत नहार, तुझे तुझसे बेहतर कौन जानता है, तू गैरों पे भरोसा करना छोड़, तू खुद पर विश्वास करना सीख ले, तू हिम्मत ना हार, आने दे तूफान को, कब तक आएगा तेरे जीत के आगे चकना चूर हो जाएगा.
1: प्रेरणादायी कविता.
0: कुठेतरी तुमच्या शब्दांमध्ये अशी ताकद पाहिजे की नवीन. एक मी आनंद बक्षी सरांची मुलाखत ऐकली होती आणि त्यांच्या मुलाने त्याला प्रश्न केला की सर तुम्हाला 4,000 गाणे लिहिले आणि 4 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तर आनंद बक्षी सर म्हणाले की आपल्या घरातल्या मंदिरात जा, तिथे एक चिठ्ठी पडली, ती चिठ्ठी एका मामूली माणसाची, पण ती मी मंदिरात ठेवली. म्हणजे साहित्यिक काय असतो, लेखकाची ताकद काय असते, त्या चिठ्ठीने सांगितलं की ते 4 पुरस्कार 4,000 गाण्यांपेक्षा 4 पुरस्कारपेक्षा ही चिठ्ठी मला महत्वाची, कारण एका त्या माणसाने चिठ्ठी पाठवली होती. तो आत्महत्येला जात होता.
1: अच्छा.
0: आणि ट्रेनमध्ये सुसाईड करू गो, आणि तिथं दोस्ती चित्रपटातलं गाणं चालू होतं एका रेडिओला, दोस्ती म्हणून धर्मेंद्र हेमामाली शत्रुघ्न, त्या गाण्याचे बोल चालू होते जेव्हा तो सुसाईड साठी जात होतो. ते बोल होते गाडी का ना मत करवत ना, या एवढ्या शब्दाने त्या माणसाने आपल्या जीवनाचा निर्णय बदलला. आणि आनंद बक्षी सरांना पत्र लिहिलं आणि आनंद बक्षी सरांनी ते पत्र मंदिरात ठेवलं आणि त्यांच्या राकेश नावाच्या मुलाला सांगितलं की मला पुरस्कार किती भेटला ते महत्वाचं नाही, पण हा जो पुरस्कार आहे याची किंमत नाही.
1: नक्कीच नक्कीच किंमत असते.
0: काही गोष्टी अशा तुम्ही किती लिहिता ते महत्वाचं नाही, तुमचे काही शब्द माझे खूप मराठी कविता पण खूप आहेत
1: नक्कीच आम्हाला ऐकायला आवडते.
0: त्याच्यातून कविता मला खूप छान वाटतं, थोडं बोलायचं होतं म्हणून. आपण कोणाला म्हणतो या शब्द जेव्हा तुमची एखाद्याची बॉन्डिंग असते. आम्ही दुःख प्रत्येकाशी व्यक्त नाही करत माणूस. भगवान कृष्णाचा जवळचा मित्र जरी सुदामा असला तरी भगवान कृष्णाने दुःख फक्त कर्णासोबत व्यक्त केलंय.
1: बरोबर.
0: कारण कर्ण म्हणतो माझ्या आईने जन्म दिला आणि मला गंगेमध्ये सोडून दिलं. पण कृष्ण म्हणतो तुझ्या आईने तर तुला गंगे सोडलं, माझा मामाचं माझा जन्माच्या अगोदर प्लॅनिंग करतो मला मार. तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं आहे. जन्म झाला तर झाला, तसंच माझा बाबा मला भर पाण्यात दुसऱ्या गावाला घेऊन गेला. तिथं गेलं तर गेलं, पण तिथे कंसाचे राक्षस तिथे यायचे मला मारायचे. म्हणजे तुझं दुःख मोठं का माझं दुःख मोठं? म्हणजे जेव्हा माणूस व्यक्त होतो एखाद्याजवळ, भगवान कृष्णाने पूर्ण दुःख ना सुदामाला कळवलं ना अर्जुनाशी, पण कर्णासोबत जे बॉन्डिंग होती कृष्णाची ते बेटर होती. कारण कर्ण हा विशेष होता.
1: विशेष
0: आणि विशेष त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की अगर तुम विशेष हो पीडा तो होगी, पीडा में ही आनंद आहे, ये बात तुम्ही समजणे होगी. कर्णाला खंत वाटते की आयुष्यात माझं पराक्रम बद्दल इतिहास काही प्रश्न करेल का? तेव्हा त्यांनी 2 मिनिटात त्यांचं मनोगत आणि त्यांचं मनोबल वाढवलं होतं. कारण विशेष हो तुला जेव्हा आम्ही मारणार आहे त्या टायमाला तुझ्या हातात धनुष्य नाही, तू रथावर नाहीये, हेच तुझं पराक्रम आहे. म्हणजे जेव्हा व्यक्ती विशेष व्यक्तीशी बोलतो किंवा त्याच्यासोबत संवाद साधतो तो आनंद वेगळा असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मनमोकळं करायचं होतं, ही कविता पण त्याच्यातूनच आहे.
1: नक्कीच ऐकायला आवडेल.
0: थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं, थोडं बोलायचं होतं, माहित आहे मला तुझी खूप धावपळ, घरकाम नोकरी तरी थोडा वेळ काढशील, आज जरा एकटं वाटत होतं थोडं बोलायचं होतं, एकांत असो का कामात तू असतो नेहमी आसपास तरी का दूर भासत होतं थोडं बोलायचं होतं. लास्ट लाईन खूप हार्ट टचिंग आहे. आयुष्याच्या वाटेवर परत भेट होईल का? जर आयुष्याची संध्या झाली तर अंतविधीला येशील का? तुला पाहून नव्याने उभं राहायचं होतं थोडं बोलायचं होतं. कधीतरी आमची लास्ट भेट राहून जाते, धावपळचं जग आहे, सगळेजण बिझी आहे तिथं. तर जीवनामध्ये जगताना मला वाटतं थोडा वेळ जर दिला आपल्या खास लोकांना तर खूप छान राहील.
1: खरंच खरंच खूप महत्वाचं आहे. सर तुमची महाराष्ट्राचे गुगल गुरु म्हणून सुद्धा ओळख आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: माझी एक परीक्षा घेण्यात आली होती की प्रश्न उत्तर, त्यांनी विचारलं की हे तुझ्या लक्षात कसं राहतं? हा लाईट आहे, लाईट एडिसननी कधी जन्माला घातला, म्हणजे 31 मार्च 1889 ला पहिल्यांदा लाईट लागला. आमच्या हातात जे आज हे मोबाईल नावाचं यंत्र, 3 एप्रिल 1973 ला पहिल्यांदा मोबाईलवर बोलण्यात आलं, पहिला कॉल मार्टिन कुपूर सर. त्यांनी खंत पण व्यक्त केली त्यांच्या मागच्या वाढदिवसाला की इसका आविष्कार करके मैंने गलती तो नहीं की. जिवंत आहेत मार्टिन कुपूर सर. आणि असं माझ्या लक्षात राहायचं, पहिल्यांदा लँडलाईनवर कोण बोललं, हॅलो बोलले, का बोलले, हॅलोच्या मागे कारण काय? आम्ही हॅलोची व्याख्या नमस्कार मध्ये करतो, त्यांचं प्रेमिक असं होतं, नंतर व्हायरल झाले होते.
1: ओके ओके.
0: असे हजारो. पहिल्यांदा नोबेल भारतात कोणाला दिला, जगामध्ये पहिल्यांदा कोणाला दिला, आणि नोबेल ज्यांच्या नावाने दिला जातो अल्फ्रेड नोबेलच्या मनात ही संकल्पना कशी आली की त्यांनी जिवंत असताना त्यांची मरणाची बातमी पेपर मध्ये वाचली.
1: बापरे.
0: जिवंत पण
1: हो
0: तर ते विचारात पडले आज ना उद्या ते होणार आहे, कारण कन्फर्म तिकीट सगळ्यांचं आहे,
1: जायचं सगळ्यांनाच आहे.
0: त्यांनी सांगितलं की माझ्या जाण्यानंतर जगात काही विशेष कार्य करते त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा. कारण भारतामध्ये नोबेल फक्त 10 लोकांना मॅडम, भारताची लोकसंख्या 1.50 अब्ज अमेरिकेची लोकसंख्या 30 करोड, अमेरिकेत 370 आसपास नोबेल.
1: खूप मोठा डिफरन्स आहे खरंच.
0: आणि पाहायला गेलं तर असे या गोष्टी लढत गेल्या, तर मग परीक्षा झाली तर मला गुगल ही पदवी मिळाली. मला खूप अजून काही प्रश्न आहेत, पहिला चित्रपट कधी बनला, कोणी बनवला, भारत क्रिकेटमध्ये कधी आलं, पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला, बोलपट कधी आलेत, भारतातील सगळ्यात ग्रेट गीतकार कोण, संगीतकार कोण, ग्रेट ऍक्टर कोण, ऍक्ट्रेस कोण, साहित्यिक कोण, भारताचे पहिले पंतप्रधान, असं जनरल.
1: अनेक दिग्गजांच्या तुमच्या म्हणजे टोनपाठ आहेत, बर्थ डेट सुद्धा,
0: बर्थ डेट पण आणि डेट ऑफ डेट पण, तर बर्थ डेटच नाही डेट ऑफ डेट पण आहेत. मोबाईल नंबर बी मी माझं कोणाला मला कॉल करायचा असला तुम्ही
1: सरळ कॉलिंग नंबर टाइप करून,
0: नाही फक्त इकडे तिकडे तुम्हाला. जगा सगळ्यात बेस्ट व्याख्या जर असेल हॅबिटची, तर हॅबिट जर बेस्ट असेल तुमचं कल्याण आहे, म्हणजे त्या गोष्टी. आणि मेडिटेशनातून ह्या गोष्टी मला कळल्या, कारण मी न स्वार्थ नव्हता ध्यान साधना करण्याचे, भगवान शिवजोड जायचो, बसायचं, आपलं काम करायचं, ते हॅबिट मधून. आणि आता पण मला एकांत आवडतो, मला एकांत प्रिय जे, मला एकांत मधून खूप काही सुचतं. मला रोज लिहायला आवडतं, 4 ओळी तरी, 4 ओळी माझ्या असतातच,
1: सुंदर शब्दांशी खेळायला तुम्हाला आवडतं, तर नक्कीच पुन्हा एकदा तुमची एखादी चांगली कविता ऐकायला आम्हाला आवडेल नक्कीच.
0: प्रेम कविता आहे माझी, एक प्रेम नावाची जो कविता मॅम ती मला म्हणजे व्हॉट इज मीन बाय लव्ह. आपण खूप लोक तारीफ करतात की असं प्रेम तसं प्रेम, पण जेव्हा मी हे प्रेम नावाची कविता लिहिली प्रेम म्हणजे नेमकं काय, तर त्या कवितेतून तुम्हाला नक्की त्याची व्याख्या करणार पण आहे किंवा मोटिवेशनल माझ्या कविता पण आहेत. सगळे विषय मला हाताळायला आवडतात, असं नाही की बाबा मी फक्त एका विषयाला निमित्त आहे असं नाहीये. भगवान कृष्णावर बी माझं खूप काही लिखाण आहे आणि एक मोठी कविता पण आहे त्यांच्या. तर प्रेम नावाची कविता मी तुम्हाला नक्की बोलतो आणि त्या कविताची व्याख्या काय ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे.
1: हो हो.
0: प्रेम, प्रेम हा शब्द नाही, एक सुंदर कल्पना आहे. एका मनाची दुसऱ्या मनाची व्याख्या म्हणजे प्रेम. न बोलता मला कळावं, न सांगता मला समजावं म्हणजे प्रेम. आनंद तिच्या मनात तो मला का होतो हा भास म्हणजे प्रेम. अश्रू तिच्या डोळ्यात मन माझं का भरावं, दुःख तिला वेदना मला का म्हणजे प्रेम.
1: सुंदर.
0: माहित नाही मी कोण तुझ्यासाठी तरी मनाला तुझी काळजी. हे छोटस असंच
1: अप्रतिम
0: ते लिहायला आवडलं.
1: अगदी निखळ आणि निस्वार्थ प्रेम याच्यातून दिसतंय तुमच्या शब्दांमधन.
0: याच्यात जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे की जगात पहिल्यांदा पेपर कुठून आला, पहिला फोन कोणी बनवला, लँडलाईनवर पहिल्यांदा कोण बोललं, भारतामध्ये कुठला राजा पहिल्यांदा आला, वास्को द गामा कुठून आले, काय आले, हे जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे जो माझा तोंडीपाठ
1: आहे.
0: निसर्गाची एक देण आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, तर ते राहत जगेल त्याला मी काही करू शकत नाही.
1: सर तुमचं नाव संजय पाटील आहे, पण तुम्ही मी असं बघितलं की विस्मय नावाने लिखाण करता, याचं काय विशेष आहे असं?
0: मला लोकमत मध्ये मी ड्युटी करायचो, तर मी सिक्युरिटी म्हणून जॉबला होतो, पण 3 वर्ष मला वाचनाची आवड निर्माण झाली. पेपर सगळ्या प्रकारचे यायचे, तर मी मला शोधायची गरज, तर प्रत्येक पेपर मी असं पाहायचो याच्यात काय नवीन ने काय भेटत का. तर मग तिथंच संपादक लोक होते माझे, कुंदन पाटील वगैरे, मिलिंद कुलकर्णी सर होते. तर त्यांनी असंच एकदा असे बसले होते बाहेर, चर्चा केली. मग एक दिवशी 10-12 लोक आले आणि मीटिंग भरवली आणि त्यांनी प्रश्न केले खूप, आणि मग मला ऑफिसला बोलवलं आणि त्या दिवशी मला विस्मयकारक संजय ही पदवी मिळाली.
1: अच्छा.
0: 16-14 मे सोडाला.
1: विस्मय म्हणजे आश्चर्य,
0: विस्मय म्हणजे
1: आश्चर्यकारक, असं त्यांना काय जाणवलं तुमच्यात ती पदवी मिळण्यास मागचं कारण?
0: हा, तर हे कसं आहे शक्य आहे, त्यांनी मग त्या काही गोष्टी त्या टायमाला गुगलवर बी चेक केल्या.
1: करेक्ट.
0: त्यांनी मला हे विचारलं की भारत स्वातंत्र्य कधी झाला, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. एकाने मला प्रश्न केला की भारतातला 1975 पंतप्रधान कुठल्या ब्लेडने दाढी. मला हे माहिती होतं की त्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तर किंवा कुठले पंतप्रधान होते की ज्यांचे कपडे बाहेर इस्त्रीला जायचे असं तसं. आता हे जर वाचनांमध्ये आलं तर लक्षातच होत आहे. किंवा देशाची लोकसंख्या किती आहे, भारतातलं प्रमुख शहर कुठले आहेत, असं सगळ्या गोष्टी मग ते वाचत गेलो तर ते लक्षात राहत होते. म्हणून त्यांनी मुलाखत घेतली आणि विस्मयकारक ही पदवी त्या दिवशी भेटली, पूर्ण पेज माझ्या नावाने. आणि मी कविता लिहायचो, तर पहिली कविता मी अशी संजय पाटील नावाने लिहिली, पण माझी कविता चोरीला गेली या दुसऱ्याने ती, तर मी त्या दिवसापासून मी विस्मय नावाने लिखायला सुरुवात. आपल्याला जे नाव मिळालंय आणि मला छान वाटलं की आता हे जो नाव आहे तेच बेटर आहे.
1: आणि खरंच विस्मयकारीच आहे, एवढं मोठं सगळं माइंड मध्ये ठेवून ते जपून ठेवणं आणि आठवणीत ठेवणं खरंच कठीण काम आहे. तुम्ही जे करता विस्मयकारी कामच आहे. सर तुम्ही या व्यतिरिक्त तुमचे अजून कुठले छंद आहेत?
0: मला आता गीत लिहिण्यासाठी चालू आहे. माझा एक मित्र आहे, त्यांनी माझ्या कविता सगळ्या वाचल्या, तर ते म्हणाले सर तुम्ही गीत लिहा अहिराणीमध्ये. कारण अहिराणी मला म्हणजे बोलायला अवघड वाटते थोडी, चालू आहे माझं. आणि त्यांनी मला लव सॉन्ग दिलंय ऑफर की अशी अशी सिच्युएशन आहे आणि असं आहे, तर मराठीत मी लिहून काढलं एक, पण अहिराणीमध्ये मी लिहायला वाटतो. आणि हिंदीमध्ये बी माझा ट्राय चालू आहे. आता मराठीचे 2 व्यक्तींना मी मुंबईला जाऊन भेटून येणार आहे. त्यांचा मला परवाच फोन आला की सर जर तुम्ही आले तर ह्या दिवसाला या, कारण वेळ नाही राहत समोर आल्याला. त्यांना पहिले मी फोनवर करून घेतलं, महिन्यापासून 3 महिन्यापासून माझं त्यांच्याशी बोलणं चालू आहे, पण ते म्हणे वेळ आल्यावर मी तुम्हाला बोलतो. तर मला वाटतं की संवाद लिखाणावर मी माझं सिच्युएशन पाहिली का, त्या सिच्युएशनला काय लिहायचं. आता मला एकाने एक फोटो दाखवला असा की हा फोटो काय म्हणतोय, तर हे लिहा, तर मी मला सेकंड घेतला आणि मी त्या फोटोवरून लिहिण्यासाठी. आणि ते जाणकार होते, ते म्हणे सर हे कसं सुचलं. म्हणतं सातत्यामधून खूप काही होत की भगवान कृष्णाने अर्जुनाची भूमिका, कर्णाची भूमिका आणि सुदामाची भूमिका बद्दल बोलला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से मेरा बंधन कुछ और है, पर तुम सामने हो तो बात कुछ और होगी. म्हणजे जेव्हा तू माझ्या समोर होगा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी राहील. जेव्हा सोबत होते लास्ट टायमिंगची सिच्युएशन येते कर्णाचा एंडिंग तो संवाद जो आहे तो मुखपट काय सांगतोय हे मला ओळखायचं होतं. की तेव्हा कृष्ण म्हणतात त्याला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से बंधन कुछ और है, पर जब बात तुम्हारी होगी तो मेरी आंखें नम होगी. की जेव्हा तुझं काही होईल तर त्या टायमाला माझ्या डोळ्यात पाणी. म्हणजे मला ते गेसिंग करायला आवडतं. आणि जेव्हा तुम्ही एकांतात असता तर तो भाग तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी खूप
1: महत्वाचा असतो. बरोबर.
0: तुमचा मेंदू एवढा स्ट्रॉंग आहे मॅम सर्वांचा. आम्हाला 1400 ग्रॅम दिलाय परमेश्वराने पण तो एवढा ताकदवान आहे की मज्जातंतूंच्या सिस्टीम जर तुम्ही मोजलं तर ज्यांनी त्याच्याबद्दल विश्लेषण मांडलं विलियम जेम्स सरांनी की एक मज्जातंतू मोजायला जर 1 सेकंद घेतला तरी संपूर्ण मज्जातंतू मोजायला 3171 वर्षाच्या कालावधी लागू शकतो. आमचं आयुष्य 70 वर्षाचं नाहीये आणि आता म्हातारा होण्याची वाट पण पाहण्याची गरज नाही कारण शॉर्टकट खूप निघाले. म्हणून जिंदगी मे जो जीना आहे हो जिलो, जो करना आहे हो करलो,
1: कल होना हो.
0: तुमच्या चेहऱ्याने मी हसू ठेवा. तुम्ही कोणालाही भेटा, शत्रूला भेटा, मित्राला भेटा, त्याला प्रश्न पडला पाहिजे. कृष्ण ते खूप काही सांगते. कृष्ण नेहमी म्हणतो एकदा असं जरासन नावाचा एक मोठा दैत्य होऊन गेलाय. म्हणजे कंस यांचे सासरे त्यांनी काल येवन नावाच्या राक्षसाला बोलवलं की मला 17 वेळा हरवलं कृष्णाने पण तू चिरंजीवी आहे तर तू त्याच्यावर मात करू शकतो. पण जरा काल येवन म्हणतो की मी कृष्णाला कसं ओळखणार तर जरासन शत्रू बद्दल म्हणतो की ज्याच्या चेहरा स्मित हास्य आणि नेहमी हास्य दिसेल कंडिशन सिच्युएशन काही असो तो कृष्ण.
1: सुंदर.
0: मी मला ते खूप काही वाटतं कृष्णाबद्दल माझं प्रेम आहे. मी मेडिटेशन करतो भगवान शिव बद्दल कारण मेडिटेशनला त्यांना तोंड नाही. हेड ऑफ डिपार्टमेंट आहे.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज ऍट टचिंग.
1: सांगा ना तुमचा जे हा अभ्यास आहे हे क्षेत्र आहे याचा तुम्ही स्टुडंटच्या करिअर काउन्सिलिंग साठी उपयोग करू शकता का?
0: मी शाळा कॉलेजला व्याख्यानच करतोय. आतापर्यंत मी शाळा कॉलेज पोलीस स्टेशन सेंटर जेल ज्येष्ठ नागरिक महिला मंच अशा विविध ठिकाणी मी बोललोय. एक शिक्षण रत्न राष्ट्रीय पुरस्कार झालाय, राज्यस्तरीय झालाय, जिल्हास्तरीयवर विशेष झालेला आहे. आणि तिथं त्या हा विषय असतो की आपण स्टडी करतो किंवा काही गोष्टी आपण पाठांतर केल्या तर 72 तासानंतर ते डिलीट होऊन जातं. पण मग असं काय पाहिजे की ते कायमस्वरूपी राहील.
1: तेच माझा पुढचा प्रश्न तोच होता तुम्हाला की असं काय आपण काय एफर्ट्स घेतले पाहिजे त्याच्यासाठी.
0: तर विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी कारण माणूस पण हा आयुष्य विद्यार्थी असतो. पुन्हा रिपीट अँड रिपीट केलं 48 तासानंतर 72 तास तुम्ही पुन्हा त्या सब्जेक्टला छेडा. म्हणजे ते
1: ओके रिव्हिजन
0: मध्ये राहील. आम्ही काय करतो आम्ही पाठांतर केलं 2 दिवस गेले 3 दिवस पण तिसऱ्या दिवसा दिवशी आमच्या माइंड मध्ये ते येत नाही कारण विचारांचा चालूच राहतो. आमचं
1: रिव्हिज्युलाइज केलं पाहिजे ते सगळं.
0: त्या गोष्टी जर तुम्ही परत केल्या आता स्पेलिंग लहान मुलं पाठांतर करतात. छोटं स्पेलिंग राहिलं तर लक्षात राहतं 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी पण 11 अक्षरी राहिलं तर त्याला वेळ लागतो ते पाठांतराला. पाडे असतील किंवा तुम्हाला मोबाईल नंबर असेल किंवा काही असेल तर एकदा पाठ केलं तर आपण म्हणतो पाठ झालं पण कालांतराने वेळ गेला का ते पुसलं जातं मेंदूतून. 72 तासानंतर तुमचं असं विज्ञानाचं गणित आहे. पण काही गोष्टीला आपण पुन्हा रिपीट केलं तर मला वाटतं ते लक्षात राहण्यास मदत होईल. किंवा मला डॉक्टरांनी प्रश्न केले की तू खातो पितो काय तो म्हणतो काही नाही साधारण आपलं फॅमिली जे येते. पण याचं रिझन एकच मला पण कळत नाही की लक्षात एवढं का राहिलं किंवा काय विशेष असेल. पण माझी आई भगवान शिवची मोठी साधक आहे.
1: बर.
0: तर कुठेतरी मला वाटतं की परमेश्वराने तिला न देताना ते मला दिलं असं.
1: छानच. तर संबंध समजून घेताना याचा या गोष्टीचा फायदा होतो का?
0: होतो ना मॅम. अपने पराय परात पता चल जाता है.
1: वाह वाह छानच.
0: कब तक है म्हणून 1 4 ओळी मी लिहिली कब तक साथ हो तुम श्यामोने तक या सास रुकने तक.
1: सुंदर सुंदर.
0: आणि हे मोठ्या कवित्रीने मला हे टॉपिक म्हणजे एकच शब्द दिला होता.
1: okay. त्या
0: लिहित होत्या खूप मोठ्या प्राध्यापक पण आहेत त्या. आणि मी सेकंदात ते 2 ओळी लिहून पाठवून दिलं त्यांना. कब तक साथ हो तुम श्यामोने तक या सास रुकने तक.
1: जाता जाता एखादी कविता नक्कीच ऐकायला आवडेल तुमची स्वतःची आवडलेली. हे लिखाण अरे माझ्या हातून कसं झालं वाटायला लावणार.
0: सगळ्यात बेस्ट आहे. पण मला मी वेदना पण खूप सुंदर लिहिली. हिंदीमध्ये चल बाबा ना देंगे म्हणून एक आहे किंवा वेदना मराठीमध्ये पण आहे. पण मला वाटतं गोड हा गोड व्हावा. आम्ही प्रेमासाठी आलोय प्रेम करा नफरत करू नका. नफरत कोणी करत असेल तर तो त्याच्याजवळ राहू द्या तुम्ही तुमचा मार्ग बदला. आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण देऊन जातो. फक्त फरक एवढा आहे की तो व्यक्ती कसा आहे.
1: बरोबर. खरं
0: मग ते तुमच्याकडे आहे. तर एक सुंदर कविता आपण शिकवा तुमसे नाही मला खूप छान वाटते माझी.
1: बर.
0: शिकवा तुमसे नाही शिकायत रब से तुम मेरी किस्मत तो नाही मेरे दिल में तेरे सिवा कोई और नाही. शिकवा तुमसे नाही शिकायत रब से चाहा है तुझे हद से भी ज्यादा, चाहूंगा तुझे उम्र भर, जिस दिन कभी याद ना करूं समझना मैं नहीं हूं धरती पर। ये गिला मौत से नहीं, शिकवा तुमसे नहीं, शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं, मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं। मन में बसा है तुझे विश्वास की तरह, पूजा है तुझे मुहूर्त की तरह, ये सर तेरे आगे झुकता है, क्यों झुकता है सवाल तुमसे, शिकवा तुमसे नहीं, शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं, मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं।
1: शब्द सौंदर्य खूप छान आहे तुमच्याकडे। तर आपल्यासोबत होते श्री संजय वामनराव पाटील, आता तुम्ही त्यांना ऐकलंच आहे। शब्दांच्या पलीकडचं आणि रेषांच्या आतलं जग आज आपण उलगडून पाहिलं। नक्की श्रोते हो, स्वाक्षरी केवळ ओळख नसते तर ती आपली एक एक अंत प्रेरणा असते, मनस्थिती असते आणि आपलं आत्मभान सुद्धा असू शकतं। तर हे आज आपल्याला आजच्या या संवादातून स्पष्ट झालेलंच आहे। आपण निखळ हा संवाद ऐकलेला आहे आणि धन्यवाद देते मी सरांचे की या ठिकाणी ते आलेत आणि आपला वेळ दिला आणि आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून बरेच जीवनाबद्दलचे धडे मिळालेत। नक्की श्रोते हो, तुम्ही सुद्धा या ज्ञानाचा वापर करून घ्या। आजपासून जेव्हा तुम्ही एखाद्याची स्वाक्षरी बघाल तेव्हा त्यातही एक जग असू शकतं याचं भान नक्कीच आपण ठेवू शकतो, हो ना? तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आभारी आहे।
0: मी पण तुमचे आभार व्यक्त करतो, आपण मला बोलवलं, दोन शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली।
1: धन्यवाद।